सुप्रभात श्रोते हो, सुप्रभात. FM बँड 101 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 18 आषाढ शके 1948, 9 जुलै 2026. पहाटेचे 5:55 झाले आहेत. आजचे आपले कार्यक्रम आता सुरू करत आहोत. विविध भारतीच्या या प्रातकालीन सभेत मी श्रीनिवास उपासनी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. प्रसारणास आरंभ करूया सनईच्या मंगलस्वरांनी.

0: श्रोते हो, रोज सकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसंट अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन।
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर।
0: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
2: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
3: भारत का गम एक्सपर्ट।
4: रोज सकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, गंमत गाणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
1: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
5: आणि स्वामिनीचा मान्सून इश्यू सेल सुरू झाला, 10 ते 50% डिस्काउंट। स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठे करोड, डिझिलँड बिल्डिंग, पुणे।
6: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।
0: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची।
6: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज। श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर सांजधारा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज।
7: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक।
8: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक
9: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे, मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची।
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर।
8: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
10: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरी नामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका। प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ।
2: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
11: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली। इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री।
12: श्रोते हो, यावेळच्या कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या

0: डॉक्टर वर्षा सुपे यांची मुलाखत.
1: राज्य कामगार विमा योजना सामाजिक सुरक्षा म्हणजे सोशल सिक्युरिटी स्कीम आहे, जी की प्रत्येक कामगाराच्या आरोग्याच्या दृष्टीनं भारत सरकारनं बनवली आहे. कंत्राटी आणि परमनंट जरी असले तरी सुद्धा त्या आस्थापनेला जर ईएसआय लागू असेल तर त्यांना त्या परमनंट कर्मचाऱ्यांचा ज्याचा पगार 21,000 आहे ईएसआयची फॅसिलिटी द्यावी लागेल.
0: जरूर ऐका, 9 जुलैला अर्थात आज संध्याकाळी 6:30 कामगार सभा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्ते विक्रांत मंडपे.

0: अशी बोली।
1: हा कार्यक्रम म्हणजे छोट्यांनी छोट्यांसाठी सादर केलेला मनोरंजनात्मक कार्यक्रम।
2: हो, पण यात केवळ मनोरंजन नाही तर विविध क्षेत्रात नैपुण्य मिळवत असलेल्या आपल्या मित्रमैत्रिणींच्या मुलाखती, स्वरचित कविता, कथा आणि नाट्यछटा सुद्धा।
3: बोटीतून खाली उतरताना मस्तक लीन झाले आणि तब्बल 29 फूट उंच असलेल्या गडाच्या दिल्ली दरवाजातून आम्ही आत शिरलो।
1: हा म्हणजे मनोरंजनासोबत माहिती आणि ज्ञानाचा खजिना, म्हणजे गम्मत जम्मत।
4: सायन्स मध्ये वाचत होतो प्रोटॉन इलेक्ट्रॉनचे धडे, माझ्या विचारांचं विमान मात्र उंच उंच उडे।
5: गम्मत जम्मत।
2: रविवारी संध्याकाळी 6:30 जरूर ऐका गम्मत जम्मत हा छोट्या दोस्तांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून।
6: कार्यक्रम रामचरितमानस में आज सुनिए 44वां भाग।

0: ये आकाशवाणी का प्रसारण है विविध भारती।
1: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। श्रोते हो, आता ऐकूया।
2: श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड। कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन।
3: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर,
2: आणि सहप्रायोजक आहेत जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम। भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात, योग हा कर्मसु कौशलम, कामातील कुशलता चिकाटी म्हणजे योग।
4: आर्थिक जीवनात ही कुशलता येते शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीतून।
2: योग्य गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी आणि गीतेतील शिकवणीतून मनशांती मिळवा।
4: क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, आर्थिक समृद्धीचा मार्ग विश्वासाच्या साथीनं।
2: संपर्क 97-64-12-55-33,
4: 9764125533।
5: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे, गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत।
6: कमी वजनाच्या अत्यंत लोकप्रिय देखण्या दागिन्यांसाठी खास दालन
2: जितेंद्र घोडके सराफ।
7: फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748।
2: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लाईन बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे।
4: गर्भातल्या अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं।
2: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
4: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न।
2: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता। सौजन्य जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, संपर्क 8666-91-67-67-2।
8: क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत। आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेतल्या 4th chapter, 8th verse आणि त्याचं विवरण। विवरण लेखन केलं आहे डॉक्टर मुकुंद दातार यांनी। श्लोकगायन केलं आहे स्मितांजली जोगळेकर यांनी। निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी।

चौथ्या अध्यायातला हा 8वा श्लोकही पूर्वीच्या 7व्या श्लोकाप्रमाणेच अत्यंत प्रसिद्ध आहे. खर तर हे दोन्ही श्लोक म्हणजे यदा यदा हि धर्मस्य आणि परित्राणाय साधुनाम म्हणजे भगवंतांच्या अभिवचनाचं द्विदल आहे. पहिल्यात कारण आहे तर दुसऱ्यात परिणाम आहे. त्यामुळे सज्जन रक्षण आणि दुर्जन निर्दालन ही भगवंतांची सत्य प्रतिज्ञा या दोन्ही श्लोकातून उत्तम रीतीने प्रकट झालेली आहे. परित्राणाय साधुनाम या श्लोकात भगवान श्रीकृष्ण धनुर्धारी अर्जुनाला पुरापुरा विश्वास देताना म्हणतात, हे पार्था नीट ऐक, सत्कर्माचरणी सज्जनांच्या संरक्षणाकरता आणि दुराचारी दुर्जनांच्या नाशाकरता म्हणजेच खऱ्या खुऱ्या धर्म संस्थापनेसाठी मी वेळोवेळी या पृथ्वी तलावर अवतार घेतो. मी या भूमीवर प्रकट होतो. प्रस्तुत गीता श्लोकाचा मराठी अनुवाद करताना गीताईकार आचार्य विनोबा भावे म्हणतात, राखावया जगी संता, दुष्ट दूर करावया, स्थापावया पुन्हा धर्म, जन्म तो मी युगी युगी. भगवद्गीतेतल्या या महत्वाच्या श्लोकाबद्दल विश्लेषण करताना राष्ट्रपुरुषोत्तम लोकमान्य टिळक त्यांच्या गीतारहस्य या ग्रंथात म्हणतात, यदा यदा हि धर्मस्य आणि परित्राणाय साधुनाम या दोन्ही श्लोकांमधला धर्म या शब्दाचा अर्थ केवळ पारलौकिक धर्म नाही तर सदाचार, न्यायनीती, सारासार विचार या गोष्टींचाही या संज्ञेमध्ये मुख्यत्वे करून समावेश आहे. पण घडतं काय तर अनेकदा या जगात अन्याय, अनिती, दुष्टपणा आणि बेबंदशाही माजून साधू सज्जनांचा छळ होऊ लागतो आणि दुष्टांचंच वर्चस्व प्रस्थापित होऊ लागतं. तेव्हा भगवंतांना अवतार घ्यावाच लागतो. मग मुळातच आपणच निर्माण केलेल्या या जगाची सुस्थिती कायम राहावी आणि सर्व जनतेचं कल्याण व्हावं यासाठी स्वतः भगवानच अत्यंत तेजस्वी आणि थोर पराक्रमी अशा पुरुषांच्या रूपाने पुन्हा पुन्हा अवतार घेतात आणि या समाजाची विस्कटलेली घडी पुन्हा एकदा नीट बसवून देतात. भगवंतांची हीच भूमिका पुढे भगवद्गीतेत विभूती योगात एका श्लोकात पुनरुक्त झालेली आहे. तो श्लोक असा, यद यद विभूतिमत सत्वम श्रीम दुर्जितमेव वा तत् तत् देवावगच्छत्वम मम तेजोश संभवम. लोकमान्यांची हीच भूमिका अधिक स्पष्ट करताना गीतातत्व मंजिरीकार जस करंदीकर हे लोकमान्यांच्या मूळ भूमिकेचे आणखीन काही पैलू विशद करतात. ते म्हणतात, जेव्हा धर्म हा क्षीण होतो आणि अधर्म मात्र बळावू लागतो तेव्हा श्री भगवान या सृष्टीत प्रकट होतात. जे धर्माचे साक्षात आधारस्तंभ आहेत त्या सज्जनांचं संरक्षण केलंच पाहिजे, तसंच धर्मघातक दुष्टांचा संहारही केला पाहिजे. पण हे महत्कार्य करताना प्रत्येक युगाचा योगधर्मही भगवंताला पाळावा लागतो. जसं मत्स्य कुर्मापासून पुरुषोत्तम श्रीकृष्णांपर्यंत अष्टावतारातल्या धर्मसंस्थापनेचं अंतरंग एकच आहे, पण बहिरंगाचं स्वरूप मात्र भिन्न भिन्न आहे. मूळ भूमिका ही सृष्टीचक्र नीट सुरळीत चालावं हीच आहे. या संदर्भात आपण एक महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आपण अनेकदा चार युगांचा उल्लेख करतो. ही युग म्हणजे सत्य, त्रेता, द्वापार आणि कली. पण ही तर अर्वाचीन कालगणना आहे. युग ही चारच नाहीत तर अनेक आहेत आणि यासाठीच ईश्वराचा अवतार झाला की धर्मसंस्थापनेच्या दृष्टीने कलियुग संपून सत्ययुग सुरू झालं असं म्हणणंच योग्य होईल. कारण त्यावेळी मानवजातीची अधोगती थांबते आणि समाजाची बिघडलेली घडी पुन्हा व्यवस्थित बसते. म्हणूनच परित्राणाय साधुनाम या महत्वाच्या श्लोकाबद्दल माऊली ज्ञानेश्वरांनी अत्यंत तेजस्वी भाषेत भगवंतांचं अवतार कार्य विशद केलेलं आहे. आपल्या भावार्थ दीपिकेत साक्षात भगवंतांच्या मुखानेच माऊली ज्ञानदेव सांगतात, हे पार्था, ज्यावेळी भक्तांच्या कैवारासाठी मी देह धारण करून अवतार घेतो तेव्हा मी अज्ञानाचा अंधकार पार नाहीसा करून टाकतो, अधर्माची हद्दच मी तोडून टाकतो, एवढंच नव्हे तर दुष्कृत्यांची लिखित वहीच फाडून टाकतो आणि संत सज्जनांच्या हातून सर्व सुखाची ध्वजाच उभारतो. मी स्वतः त्या दैत्यांच्या कुळाचा नाश करतो, संत सज्जनांचा हिरावला गेलेला मानसन्मान त्यांना परत मिळवून देतो आणि विशेष म्हणजे सद्धर्म आणि लोकनीती यांची समुचित सांगड घालतो. या संदर्भात माऊली ज्ञानेश्वर यांची ओजस्वी शब्दावली अशी आहे, अधर्माची अवधी तोडी, दोषांची लिहिली फाडी, सज्जनां करवी गुढी, सुखाची उभवी.

दैत्यांची कुळे नाशी, साधूंचा मानू गिवशी, धर्माशी नीतीशी शेष भारी, मी अविवेकाची काजळी, फेडूनी विवेक दीप उजळी, ते योगिया पाहे दिवाळी निरंतर। यावेळी काय घडतं तर सगळं जग ब्रह्मसुखानी भरून जातं, केवळ सद्धर्मच या जगात नांदतो आणि भगवत भक्तांना सात्विकतेचा सुकाळ प्राप्त होतो, पातकांचा पर्वत नाहीसा होतो, पुण्याईचा प्रातःकाळ सुरू होतो आणि विशेष म्हणजे माझं हे अवतार कार्य ज्यांना नेमकं कळतं, तत्वत कळतं, त्यांनाच विवेकी भक्त म्हणता येतं असं भगवंत सांगतायत। ते म्हणतात, ऐसे या काजा लागी अवतरे मी युगी युगी, परी हेची ओळखे जो जगी तो विवेकी या। अशा या विवेकी भक्तांनी भगवंतांच्या अवतार कार्यात हातभार लावला पाहिजे। तो कसा लावता येईल तर आपल्या गीताई चिंतनिकेत आचार्य विनोबा भावे यांनी म्हटलंय, भगवंत जेव्हा अवतरण करतो तेव्हा भगवत भक्तांनी आरोहण करायचं, तो योगेश्वर आहे तर आपण योगारूढ व्हायचं, तरच गोवर्धन पर्वत उचलण्याची सफलता प्राप्त होऊ शकते। अशा वेळी भगवंतांचा पूर्णावतार असतो तर त्याच्या सहकाऱ्यांचा अंशावतार असतो। भगवंताला अवतारी पुरुष म्हणतात तर त्याच्या सहकाऱ्यांना कारक पुरुष म्हणतात। या सहकाऱ्यांना आपण महात्मा, मुक्तात्मा, श्रेष्ठात्मा, दिव्यात्मा असं म्हणतो। भगवान मात्र पूर्णावतार असतो, संपूर्ण जगाचा कर्ता धर्ता असतो, पुरुषोत्तम असतो, नारायण असतो, अशी ही सुव्यवस्था आहे असं पंडित सातवळेकर त्यांच्या पुरुषार्थ बोधिनीत सांगतात। भगवंतांच्या या अवतार कार्याची मीमांसा करताना स्वामी स्वरूपानंद सरस्वती म्हणतात, कोणत्याही अवतारामध्ये भगवंतांनी नवीन धर्माची स्थापना केलेली नाही, तर अनादि काळापासून चालत आलेल्या वेदविद्या प्रतिपादित धर्माचीच पुन्हा पुन्हा संस्थापना केली आहे, आवश्यकतेनुसार आणि काळानुरूप धर्मजागृती केली, पण अन्य धर्माची स्थापना केलेली नाही। म्हणून भगवान अर्जुनाला सांगतायत, विश्वाच्या आरंभी जे मी सांगितलं तेच आज धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे मी पुन्हा तुला सांगतोय, अधार्मिक वृत्तीचा नाश करून धर्मजागृती करण्यासाठीच सनातन स्वरूपी सद्धर्माचं गुह्य ज्ञान मी तुला देतोय, ही काळाची गरज आहे। हे सारं अवतार कार्य भक्त श्रेष्ठ अर्जुनाच्या सहाय्याने पूर्ण पुरुषोत्तम श्रीकृष्ण साधू इच्छितात। याचा अर्थ परित्राणाय साधूनाम म्हणणाऱ्या भगवंताला नेमकं काय करायचंय तर व्यष्टी, समष्टी, सृष्टी आणि परमेष्टी यांचा परस्पर संबंध योग्य राहावा आणि मानव मात्राचं ऐहिक आणि पारलौकिक कल्याण व्हावं यासाठी पूर्णावतारी भगवंत अखिल मानवजातीलाच प्रेरणाही देतोय आणि मार्गदर्शनही करतोय। यासाठी तो अशुभ प्रवृत्तींचा विनाश करतो आणि सत्यम शिवम सुंदरम यांची प्रस्थापना करतो। यासाठी लोकांच्या मनात श्रद्धा, भक्ती, निष्ठा उत्पन्न करतो। सद्धर्माच्या संवर्धनासाठी आम जनतेत अनुकूल वातावरण तयार करतो। त्यासाठी मग दुष्प्रवृत्तींचा आणि दुष्टांचा नाश हा अपरिहार्य ठरतो। हेच नेमकेपणे सांगताना जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, दया तिचे नाव भूतांचे पालन आणिक निर्धारण कंटकांचे। एवढंच नव्हे तर अधिक तिखट शब्दात तुकोबाराय सांगतात, पर पीडकतो आम्हा दावेदार विश्वी विश्वंभर म्हणून। श्री भगवंतांच्या परित्राणाय साधूनाम या अभिवचनाचा हाच भावार्थ आहे, सत्वार्थ आहे। आजच्या संदर्भात हा श्लोक भगवान श्रीकृष्णांनी दिलेला आश्वासक ऍक्शन प्लॅन सांगतो। जेव्हा आपल्यासारख्या सामान्य जनांना आता चांगल्या माणसांचा काळ संपला का, प्रामाणिकपणा प्रेम मिळणारच नाही का असे भयभीत करणारे, निराश करणारे प्रश्न पडतात, तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी दिलेला हा विश्वासच आशेचा किरण असतो। नक्की कोणीतरी हे सगळं संपवून यातून बाहेर काढणारा येईल असा विश्वास दुणावतो। रात्रीनंतर दिवस येणार, सूर्य उगवणार, यासारखंच अवतार कार्याचं हे निसर्ग चक्र आहे। समाजात वाढलेली गुन्हेगारी, गुंडगिरी, ते थेट देशाच्या सीमांवर होत असलेल्या युद्ध सदृश विघातक कारवाया, यातून ज्याप्रमाणे पोलीस आणि सैनिक आपलं रक्षण करतील हा विश्वास असतो, तसंच कोणीतरी देवासारखा पाठीशी उभा राहणारा येतोच। पण इथे हे लक्षात ठेवायला हवं, आपल्यातही ते देवत्व, ती आंतरिक शक्ती आहे, आपणही चांगुलपणाने यात स्वधर्म सांभाळू शकतोच।

0: श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायातील 8वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं डॉक्टर मुकुंद दातार यांनी. श्लोक गायन केलं होतं स्मितांजली जोगळेकर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते होते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. prasaran.pune@gmail.com या ईमेल अॅड्रेसवर किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर पुणे 411005 या पत्त्यावर. पुन्हा भेटूया या कार्यक्रम मालिकेच्या उद्याच्या भागात.
1: तुम्ही वजनाच्या अत्यंत लोकप्रिय देखण्या दागिन्यांसाठी खास दालन
2: जितेंद्र घोडके सराफ.
3: फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.
2: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इन टू सेलिब्रेशन.
4: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
2: आणि सहप्रायोजक होते जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
5: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, वेळ लक्षात घ्या, सकाळचे ढीक 7 वाजलेत.
6: उन्हाळा हिवाळा असो पावसाळा, जीएस चहा परिवाराचा जिव्हाळा.
5: आता थोड्याच वेळात ऐकूया भुले बिसरे गीत हा कार्यक्रम आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.
7: इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.

आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोतेहो, सकाळचे 7:10 होत आहेत. थोड्याच वेळात पुणे केंद्रावरनं दिलं जाणारं प्रादेशिक बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी पुणे. विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबईत एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा केंद्राला सादर. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक विधान परिषदेत मंजूर. आषाढी वारीसाठी संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान. माऊली आणि तुकोबारायांच्या पालखी सोहळा आज पुण्यात दाखल होणार. आणि पिंपरी चिंचवडमध्ये कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला, बचाव कार्य सुरू. आता सविस्तर बातम्या. मुंबईतील पूरस्थितीवर कायमस्वरूपी उपाय म्हणून 13,000 कोटी रुपयांचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत दिली. शहरातील 370 पूरप्रवण ठिकाणी पावसाचं पाणी अवघ्या 30 मिनिटात बाहेर काढण्याची व्यवस्था उभारली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबईला भविष्यातील जागतिक दर्जाचे सुरक्षित आणि सक्षम महानगर म्हणून विकसित करण्यात येत आहे, असंही फडणवीस म्हणाले. कनेक्टिंग लिंक प्रकल्पातील जलवाहिनीचं नुकसान झालं असलं तरी बोगदा आणि पुलाला कोणतीही संरचनात्मक हानी झालेली नाही, असं त्यांनी नमूद केलं. आपत्कालीन यंत्रणांनी अवघ्या 18 तासात वाहतूक पूर्ववत केली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक काल विधान परिषदेत संमत झालं. या विधेयकामुळे कुठल्याही नागरिकावर अन्याय होणार नाही याची ग्वाही देत संयुक्त समितीकडे हे विधेयक पाठवण्याची गरज नसल्याचं गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केलं. विधेयकातल्या तरतुदींना विरोध करत विरोधकांनी हे विधेयक मंजूर करताना सभात्याग केला. महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला परंपरेचं जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी राज्य सरकारनं एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नमन खेळे, जाखडी, वही गायन आणि झाडीपट्टी या 4 पारंपरिक लोककलांचा लोककला अनुदान योजनेत समावेश करण्यात आल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी काल विधानसभेत केली. नव्यानं समाविष्ट झालेल्या लोककला प्रकारातील 20 कला पथकांना प्रत्येकी 50,000 रुपये याप्रमाणे दरवर्षी 10,00,000 रुपयांचं अनुदान दिलं जाणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पुढील 10 वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या म्हणजेच एसटीच्या सर्व बस इलेक्ट्रिक करण्याचा सरकारचा संकल्प जाहीर केला. आतापर्यंत 67,00,000 नागरिकांनी एनसीएमसी कार्ड घेतल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. आषाढी वारीसाठी आळंदीहून ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीनं काल पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं. अवघी अलंकापुरी यावेळी ज्ञानोबा माऊलीच्या गजरात दुमदुमून गेली. तत्पूर्वी आळंदी इथल्या संजीवन समाधी मंदिरामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांची जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या उपस्थितीत विधिवत पूजा करण्यात आली. आजोळघरचा कालचा मुक्काम आटोपून पालखीचं आज पुण्यात आगमन होणार आहे. जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा काल पिंपरी चिंचवड इथं मुक्कामी होता. माऊली आणि तुकोबारायांचा पालखी सोहळा आज पुण्यात दाखल होणार आहे. दोन्ही संतांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी पुणे जिल्हा प्रशासन आणि महापालिकेनं जय्यत तयारी केली आहे. पुणे आणि परिसरात निर्माण झालेल्या पूरसदृश परिस्थितीमुळे आळंदी आणि देहूकडे जाणाऱ्या वारकऱ्यांना पुण्यातच थांबण्याच्या सूचना प्रशासनानं दिल्या होत्या. त्यानुसार अनेक दिंड्यांनी पुण्यातच मुक्काम केला. पुणे महापालिकेच्या 101 शाळांमध्ये दिंड्यांच्या मुक्कामाची व्यवस्था केली आहे. पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी सर्व व्यवस्थेची पाहणी केली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. आकाशवाणीच्या माध्यमातून नागपुरे यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे.
1: पुण्यात संत ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी येणार आहे, त्यामुळे मोठ्या संख्येने वारकरी आता येतील. त्यांची आणि आपली सगळ्यांची सेफ्टी महत्वाची आहे, म्हणून पुणे महानगरपालिकेची सगळी यंत्रणा म्हणजे फायर

0: डॉक्टर आणि आपत्ती व्यवस्थापन टीम एकदम अलर्ट मोडवर आहेत. नदीकाठच्या आणि सखल भागातल्या लोकांनी जास्त सतर्क राहायला हवं. वारकरी भाविकांनीही सावध राहावं. सगळ्यांना आवाहन करते की कोणत्याही परिस्थितीत नदी पात्रात उतरू नका आणि नदीवर उगीच गर्दी करू नका. नदी किंवा नदीकाठी तुमची गाडी किंवा काही सामान असेल तर ते लगेच सुरक्षित ठिकाणी हलवून घ्या. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. पालिका किंवा प्रशासन जे सांगेल तेच ऐका. स्वतःची, घरच्यांची आणि आपल्या लाडक्या वारकऱ्यांची काळजी घ्या आणि प्रशासनाला सहकार्य करा.
1: संतश्री ज्ञानेश्वर महाराज आणि संतश्री तुकाराम महाराज यांच्या पालख्या आज पुण्यात येत असल्यानं वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे शहर वाहतूक शाखेनं काही बदल केले आहेत. जुना पुणे मुंबई महामार्ग आणि आळंदी रस्ता आज पूर्णपणे बंद राहणार आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासे येथील ग्रंथराज श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या दिंडीचं काल प्रस्थान झालं. ज्ञानेश्वरी आषाढी दिंडी पालखी सोहळ्यात नेवासा, शेवगाव तसंच गंगापूर तालुक्यातील 27 अधिक दिंड्यांमधील 15,000 अधिक वारकरी या पालखी सोहळ्यात सहभागी झाले आहेत. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मोशीमधल्या कचरा डेपोत काल कचऱ्याचा ढीग इमारतीवर कोसळून घडलेल्या दुर्घटनेत सुमारे 23 नागरिक अडकून पडले होते. त्यापैकी 5 नागरिक स्वतःहून बाहेर पडले तर 9 नागरिकांना बचाव पथकांनी सुखरूप बाहेर काढलं. उर्वरित नागरिकांना बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, लष्कर तसंच महापालिका अग्निशमन दलाचं बचाव कार्य सुरू आहे. जखमींना महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात तसंच नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, पिंपरी चिंचवड पालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. हिंगोली जिल्ह्याला आज पहाटे सलग 2 तासात 4 भूकंपाचे धक्के बसले. रिक्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 4.6 इतकी नोंदवण्यात आली असून भूकंपाचा केंद्रबिंदू वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे या गावात होता. परभणीमध्ये देखील आज पहाटे 1:37 भूकंपाचा धक्का जाणवला. यामध्ये कोणत्याही जीवितहानीचं वृत्त नाही. तसंच नांदेड आणि लातूरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवल्याचं वृत्त आहे. लंडनमध्ये सुरू असलेल्या विम्बल्डन कनिष्ठ गट स्पर्धेत भारताच्या अर्णव पापरकरनं ऐतिहासिक विजय मिळवला. मुलांसाठी असलेल्या एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत त्यानं धडक मारली आहे. गेल्या 36 वर्षात ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. 18 पापरकरने उपउपांत्यपूर्व फेरीत जपानच्या यो ताबाताचा 6-2, 6-1 असा पराभव केला. पापरकर आज सायंकाळी उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेच्या जॉर्डन ली याच्या विरुद्ध सामना खेळेल. अर्णव मूळचा पुण्यातला आहे. भंडारा जिल्ह्यात दीर्घ प्रतीक्षेनंतर पावसानं हजेरी लावल्यानं बळीराजा सुखावला आहे. जिल्ह्यातील पाऊस आणि शेती संदर्भात ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
2: भंडारा जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी धान पीक लागवड करीत आहेत. मान्सून जिल्ह्यात दाखल झाल्याने शेतकरी राजा सुखावलाय. शेतकऱ्यांनी धानाचे परे टाकायला सुरुवात केली आहे. जून महिन्यात संपूर्ण कोरडा गेला, पण आता जुलै महिन्यामध्ये पावसाने हजेरी लावली असून शेतकरी आपल्या शेतीवर परे टाकायला सुरुवात केली आहे. तर ज्या शेतकऱ्यांकडे वाटार पंप आहे तशा शेतकऱ्यांनी शेतीमध्ये रोवणी देखील सुरू केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आणखी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. आकाशवाणी बातमीकरिता भंडाऱ्यावरून प्रवीण तांडेकर.
1: राज्यभरात गेले काही दिवस सुरू असलेला पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे तर गडचिरोलीसह काही भागात पावसानं हजेरी लावली आहे. रायगडमध्ये गेले काही दिवस असलेली पूरस्थिती ओसरली असली तरी घाटमाथ्यावर झालेल्या जोरदार पावसानं सावित्री, अंबा, कुंडलिका या नद्या पुन्हा धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. पाताळगंगाही इशारा पातळीवरून वाहत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही पावसाचा जोर ओसरला आहे. जिल्ह्यातील 31 धरण प्रकल्पांपैकी 21 धरणं पूर्ण क्षमतेनं भरली आहेत. पालघर जिल्ह्यात गेल्या 10 मुसळधार पावसानं धरणातील पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ झाली आहे. कवडास धरणाचे 17 दरवाजे उघडून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. मुंबईतही दमदार पावसामुळे 7 धरण क्षेत्रातला पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ होत असून 24 तासात 12.44% वाढ झाली आहे. सांगली शहरासह जिल्ह्यात अनेक भागात काल सायंकाळी पुन्हा जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यातल्या कृष्णा आणि वारणा नद्या दुथडी भरून वाहत आहेत. नाशिकमध्येही काल पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. दरम्यान नाशिक जिल्ह्यात नांदूर मधमेश्वर इथं 5 व्यक्ती पाण्यानं वेढलेल्या बेटावर अडकल्या होत्या. त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आपत्ती प्रतिसाद दलानं कार्यवाही केली आहे. पुण्यातही कालपासून पावसानं काहीशी विश्रांती घेतली. खडकवासला धरणातून सुरू असलेला विसर्ग आता पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.

0: हवामान. कोकणात आज बहुतांश ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असून किनारपट्टीच्या भागात सोसाट्याचे वारे वाहतील. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मुंबईत एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा केंद्राला सादर. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक विधान परिषदेत मंजूर. आषाढी वारीसाठी संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान. माऊली आणि तुकोबारायांचा पालखी सोहळा आज पुण्यात दाखल होणार. आणि पिंपरी चिंचवडमध्ये कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला, बचाव कार्य सुरू. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, आता पुन्हा ऐकूया भुले बिसरे गीत या कार्यक्रमाचा उर्वरित भाग.

0: कार्यक्रम के प्रायोजक थे वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। श्रोते हो, सकाळचे 7:30 झाले आहेत। प्रसारित करीत आहोत कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून।
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू।

0: की तू मेरे सब।
1: मंडळी आठवलं का हे गाणं कुठल्या चित्रपटातलं येते? अगदी बरोबर, सुपरस्टार राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर यांच्या आराधना या चित्रपटातलं। 1969 मध्ये शक्ती सामंत दिग्दर्शित हा चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि या चित्रपटानंतर राजेश खन्ना रातोरात सुपरस्टार झाला। मेरे सपनों की रानी कब आएगी तू या गाण्यासाठी राजेश खन्नाला किशोर कुमार यांचा आवाज देण्यात आला। एकीकडे टॉय ट्रेन मध्ये बसलेली शर्मिला टागोर आणि दुसरीकडे जीप चालवताना राजेश खन्ना असा सिक्वेन्स आपल्याला चित्रपटात बघायला मिळतो। पण तुम्हाला गंमत माहितीये का मंडळी, या दोन्ही कलाकारांनी प्रत्यक्षात ते दृश्य कधीच एकत्र शूट केलेलं नाही। अहो, शर्मिला टागोर कधी दार्जिलिंगला येऊच शकल्या नाहीत, त्यामुळे त्यांच्या या भागाचं चित्रीकरण मुंबईतल्या एका स्टुडिओमध्ये उभारलेल्या ट्रेनच्या सेट वापरून करण्यात आलेलं आहे आणि राजेश खन्ना यांचं शूटिंग त्यांच्या तारखांप्रमाणे ऍडजस्ट करण्यात आलं। मग मोठ्या कौशल्यानं हे फुटेज एकत्र करून एडिटरनं एडिटिंग केलं आणि पडद्यावर दाखवलं गेलं। पण बघा ना, चित्रपटात ही गोष्ट कुठेही आपल्याला जाणवत नाही। हीच तर खरी या कलाकारांच्या अभिनयाची आणि अर्थातच टेक्निशियन्सची किमया म्हणायला हवी। या चित्रपटातली सगळीच गाणी खूप गाजली आहे मंडळी। मेरे सपनों की रानी कब आएगी तू, रूप तेरा मस्ताना, कोरा कागज था ये मन मेरा, चंदा है तू मेरा सूरज है तू, गुनगुना रहे है भवरे आणि बागों में बहार है, ही गाणी आजही बॅकग्राऊंड म्युझिक सकट आपल्याला पाठ आहेत, हो की नाही? 1960 दशकातला संगम आणि मेरे मेहबूब यानंतरचा तिसरा सर्वाधिक विकला गेलेला

0: हिंदी चित्रपट म्हणजे आराधना. 17व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आणि अभिनेत्री शर्मिला टागोर यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देखील मिळाला. आराधना या चित्रपटाच्या प्रचंड यशामुळे तो बंगालीत देखील डब केला. शिवाय त्याचे दोन रिमिक्स सुद्धा करण्यात आले, एक तमिळ भाषेत आणि एक तेलगू भाषेत. या चित्रपटाबद्दलच्या अजूनही काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, पण या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगूट आणि देहू.
0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगूट आणि देहू.
0: संपर्क 89 39 41 42.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. 1969 मध्ये प्रदर्शित झालेल्या आराधना या चित्रपटाबद्दल आज आपण बोलतोय.

मंडळी, हे जे रोमॅन्टिक गाणं आपण आता ऐकलं ते त्या काळात एक मैलाचा दगड ठरलं, कारण संपूर्ण गाणं एका अखंड टेक मध्ये शूट करण्यात आलं होतं, कुठेही कट नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शर्मिला टागोर आणि राजेश खन्ना यांनी गाण्यावर एकदाही लिपसिंग सुद्धा केलेलं नाही. या चित्रपटातली गाणी आनंद बक्षी यांनी लिहिली होती, तर चित्रपटाचं संगीत एस डी बर्मन यांनी दिलेलं होतं आणि त्यांना सहाय्यक संगीत दिग्दर्शक होते आर डी बर्मन, ज्यांचं मुख्य काम होतं संगीत संयोजन, पार्श्वसंगीत आणि गायकांसाठी चाली तयार करणं, शिवाय या सगळ्या प्रक्रियेत वडिलांना मदत करणं. सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यासाठी किशोर कुमार यांना समोर आणण्यात एस डी बर्मन यांचा महत्वाचा वाटा होता. बर का मंडळी, आराधना या चित्रपटापासून सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या स्टारडमला सुरुवात झाली आणि 1969 ते 1971 या काळात राजेश खन्ना यांनी सलग 17 हिट पिक्चर दिले आणि असं म्हणतात की हे रेकॉर्ड आजपर्यंत कोणीही मोडू शकलं नाही. चित्रपटांच्या अशाच गप्पा ऐकूयात उद्याच्या भागात. आता ऐकूयात मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या आवाजातलं एस डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं, गीतकार आनंद बक्षी यांचं आराधना चित्रपटातलं हे अजून एक गीत.

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोतेहो, सकाळचे 7:40 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम जोगळेकर हॉस्पिटल.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
0: या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर जोगळेकर हॉस्पिटल शिरवळ.
3: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं,
0: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
3: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
0: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 8661976772.
4: नमस्कार श्रोते हो, डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ प्रस्तुत स्वप्नपूर्ती दाम्पत्याच्या अपत्य प्राप्तीची साथ आहे जोगळेकर फर्टिलिटी सेंटरची. या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळच्या डॉक्टर चारुता जोगळेकर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर चारुता.
5: नमस्कार.
4: आपल्या एका मैत्रिणीचा आज आपल्याकडे प्रश्न आलेला आहे व्हॉट्सअपवरती. त्यांनी विचारलंय की माझं एकदा IVF झालंय आणि ते फेल झालेलं आहे, मग अशा वेळेला पुन्हा IVF करायचं का, आणि जर ते केलं तर ते सक्सेस होईल का?
5: अशा वेळेला ते फेल का झालं याच्या मागची कारणं शोधून काढणं गरजेचं आहे. त्यामुळे जोडप्यांनी त्यांच्या डॉक्टरांकडे जरूर भेटावं. भेटताना सगळी फाईल आधीची घेऊन जावी आणि त्या पूर्ण फाईलचा स्टडी करून नेमकं काय आता इथून पुढे करायला पाहिजे आहे याविषयी केस स्टडी केला पाहिजे. आणि IVF ही अशी ट्रीटमेंट आहे ज्यामध्ये अनेक उपचार पद्धती सुद्धा उपलब्ध आहेत. आलेल्या प्रत्येक पेशंटला प्रत्येकच ट्रीटमेंट केली जाते, जसं PRP असतं, GCSF असतं, असं जरुरी नाही आहे. पण एकदा जर काही कारणाने IVF फेल झालं आहे, एम्ब्रियो ट्रान्सफर सक्सेसफुल झालं नाहीये, तर पुढल्या वेळेला काही गोष्टींची वाढ करावी लागते आणि हे प्रत्येक जोडप्यासाठी टेलरमेड असतं. आधीचे सगळ्या फाईल घेऊन जेव्हा डॉक्टरांना भेटतात तेव्हा त्यातनं निश्चितच मार्ग काढता येतो.
4: अच्छा, याबद्दल अजूनही जाणून घेऊयात. त्याआधी श्रोते हो, आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव आणि प्रत्येकाचा हक्क असतो. यासाठीच योग्य मार्गदर्शन आणि आधुनिक उपचारांसाठी तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम असलेलं वंध्यत्व निवारण क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजे डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ. संपर्क 8661976672, 8661976672, 8669167672. डॉक्टर चारुता, याबद्दलचं एखादं उदाहरण तुम्ही मैत्रिणींना देऊ शकाल का?
5: हो नक्कीच. मागे माझ्याकडे एक पेशंट आली होती जिची पहिली IVF सायकल फेल झाली होती. पेशंटचं वय साधारण 37 वर्ष होतं. सो ह्या वेळेला आम्ही सगळेजण बसलो आणि त्या केसविषयी स्टडी केला आणि अजून आपल्याला काय करता येऊ शकेल सक्सेससाठी. आणि ह्याची सुरुवात ही फक्त गोळ्या औषधांनी नसते, ह्याची सुरुवात नवरा आणि बायको दोघांच्या लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स पासून असते. त्यांना बेसिकली जी भीती बसली असते पहिली फेल झाल्यामुळे ती घालवण्यापासून सुरुवात होते. सो ह्याच्यामध्ये डॉक्टरांच्या बाजूनी औषधांमध्ये बदल किंवा काही ऍडिशन आणि पेशंट आणि तिच्या नवऱ्याच्या साईडनी त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये अजून काही मॉडिफिकेशन करायची गरज आहे का, गोळ्यांच्या नियमिततेविषयी अजून काटेकोरपणा पाळायची गरज आहे का, आणि एम्ब्रियो ट्रान्सफर नंतर जे पुढले दिवस आहे त्याच्यामध्ये काही एक्स्ट्रा काळजी घ्यायला पाहिजे का, अशा सगळ्या पद्धतीने आम्ही पुढे गेलो. आणि हे सगळं केल्यानंतर त्या पेशंटला गर्भधारणा झाली, प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह झाली आणि आता 2 आठवड्यापूर्वीच 5व्या महिन्याची सोनोग्राफी झाली आणि बाळ आणि आई दोघही सुखरूप आहेत.
4: क्या बात है. तेव्हा श्रोते हो, या आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने वंध्यत्वावरती मात करता येणं शक्य आहे, पण अर्थातच यासाठी योग्य मार्गदर्शन आणि आधुनिक उपचारांसाठी तंत्रज्ञान कौशल्य आणि

0: आपुलकीचा त्रिवेणी संगम असलेलं वंध्यत्व निवारण क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजे डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ यांची तुम्ही मदत घेऊ शकता. संपर्क 866-91-67-67-2 866-91-67-67-2 8669167672. पुन्हा भेटूयात. डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ प्रस्तुत स्वप्नपूर्ती दाम्पत्याच्या अपत्यप्राप्तीची साथ आहे जोगळेकर फर्टिलिटी सेंटरची. या कार्यक्रमात डॉक्टर चारुता जोगळेकर यांच्यासह तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर जोगळेकर हॉस्पिटल शिरवळ.

0: आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. एफ एम बँड 101 मेगाहर्ट्सवर श्रोते हो, सकाळचे 7:45 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम जोगळेकर हॉस्पिटल गंमत गाणी.
1: जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
2: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. सौजन्य जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ 866-9197672.

परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: आपण ऐकलं तर सुशीला देशपांडे यांची ही रचना. स्वर आणि संगीत होतं मास्टर प्रतीक यांचं.
1: जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
2: या कार्यक्रमातील विचार हे

0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। श्रुती हो, सकाळचे 7:50 झाले आहेत। प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम PNG आणि त्यानंतर 7:55 क्रिसेंट म्युच्युअल फंड।
1: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनल याच्याशी सहमत असेलच असं नाही।
2: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना गाडगीळ आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स, कुंटे चौक लक्ष्मी रोड सह।
3: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पूना गाडगे आणि सन्स। दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पूना गाडगे आणि सन्स। इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा। पूना गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून।
2: श्रोते हो, भारतात बहुधा प्रत्येक राज्यागणिक सोन्याच्या बांगड्यांचे अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात, त्यातही बरीच व्हरायटी असते। हेच भारतीय सुवर्ण अलंकारांचं वैशिष्ट्य आहे। तर आज कलकत्ती बांगडी म्हणजे काय आणि त्याचं वैशिष्ट्य कोणतं हे आपल्याला सांगणार आहेत पूना गाडगे आणि सन्स या सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडक सर। मोडक सर, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे, नमस्कार।
4: नमस्कार
2: मोडक सर, आतापर्यंत आपण खिळाच्या बांगड्या किंवा पैलू पाटल्या बांगड्या ह्याच्याविषयी माहिती घेतली, ह्या सगळ्या पारंपरिक बांगड्या झाल्या, पण आधुनिक काळात काहीतरी वेगळं डिझाईन हवं असतं आणि कलकत्ती बांगड्या असं आम्ही नाव ऐकलंय, तर वेगवेगळे पार्टिकल्स वापरून असे त्या बांगड्या केल्या जातात, तर याच्याविषयी आम्हाला डिटेल माहिती सांगा।
4: जनरली जे तुम्ही पार्टिकल म्हणताय त्याच्यामध्ये रवा जो असतो तो जास्त वापरला जातो आणि तो रवा वापरून त्या डिझाईन क्रिएट केली जातात।
2: बरोबर।
4: आणि हे जास्त करून कलकत्ता साईडचे जे कारागीर आहेत जे बारीक काम करू शकतात आणि क्रिटिकल काम असतं तर ते लोक करतात। तर कलकत्ती बांगडी म्हणजे साधारणपणे त्यामध्ये रवा कामच असतं आणि तो रवा वेगवेगळ्या प्रकारे सेट करून त्यातून डिझाईन क्रिएट केले जातात। त्यामुळे त्या डिझाईनला लिमिट काही नाही, म्हणजे कलकत्ती बांगडी म्हणजे एक विशिष्ट डिझाईनच असं नाही, तर रव्यातून क्रिएट केलेली वेगवेगळी डिझाईन्स ते कलकत्ती बांगडी। कारण कलकत्ती बांगड्यांमध्ये सुद्धा परत बेस बांगडीचा असतो आणि त्याच्यावरती तो रवा काम म्हणजे ते सोल्डर करून केलं जातं आणि 11 ते 12 ग्रॅम मध्ये एक बांगडी बनते, 15 ग्रॅम मध्ये पाटली बनते, कारण ते रव्याला जास्त वजन नसतं, अगदी बारीक ते असतं, त्यात कारागिरी आणि नक्षीकाम करण्याची मजुरीच जास्त असते। साधारणपणे याला मजुरी 14% असते, 12% ते 14% आणि दिसायला खूप छान दिसतं, कारण की त्यात पण दोन प्रकारची पॉलिश होऊ शकतात, रव्याला मॅट फिनिश करू शकता, बाकीच्या बेसला तुम्ही ग्लॉस करू शकता, याला पण बाजूनी तुम्ही ती काणस बांगडी सोल्डर करू शकता। तर अतिशय सुंदर दिसणाऱ्या या कलकत्ती बांगड्या आहेत। आणि यातला आणखीन एक जो प्रकार आहे तर चोटला नमुना असंच त्याला म्हणतात।
2: चोटला नमुना,
4: चोटला नमुना, तर ती कलकत्त्याच्या बाजूनीच बनून येते, म्हणजे त्या भागातून। तर तो जो रवा असतो बारीक बारीक, तर त्या रव्यानी आपली वेणी जशी घालतो आपण केसांची, तसं वेणी घातल्यासारखे ते पेड असे जे असतात तसे ते रव्यातून क्रिएट केले जातात आणि साधारणपणे दर 1-2 सेंटीमीटर नंतर एक आडवी रेघ, दर 1-2 सेंटीमीटर आडवी रेघ किंवा मग सलग ते पेडांचे आकार, असे दोन्ही प्रकार असतात। परत त्यातही दोन प्रकारची पॉलिश होऊ शकतात, की मधला जो रवा काम आहे त्याला मॅट फिनिश, बाकीच्या ग्लॉस फिनिश किंवा सगळं पूर्णच्या पूर्ण ग्लॉस फिनिश, आणि हे सुद्धा याला चमक खूप चांगली मिळते, कारण की ते जे पेडाच्या आकाराचे डिझाईन केलेलं असतं त्यात मी सांगितलं असं वेगवेगळी जर पॉलिश केली दोन प्रकारची तर ते स्पार्कल चांगलं होतं, चमकून चांगलं येतं। त्याची साधारण 14% ते 16% मजुरी असते। साधारणपणे 2 बांगड्या आणि आपलं 4 बांगड्या आणि 2 पाटल्या करायचं म्हटलं तर पाटली साधारणपणे 20 ग्रॅमची म्हणजे 40 ग्रॅमची आणि 12-1 ग्रॅमच्या बांगड्या म्हणजे ते साधारणपणे 28 ते 50 ग्रॅम, तर साधारणपणे 70-80 ग्रॅम पर्यंत 4 बांगड्या आणि 2 पाटल्या होऊ शकतात।

0: पुन्हा याच्यात वजनाप्रमाणे
1: आणि त्या त्यावेळेच्या किमतीप्रमाणे मजुरीची किंमत होणार, सोन्याची किंमत होणार, त्याच्यावरचा 3% जीएसटी होणार. तर या दोन्ही प्रकारच्या ज्या बांगड्या आहेत कलकत्ती, त्या अतिशय सुंदर दिसतात आणि खुलून दिसतात, त्याला एक सौंदर्य आहे त्या बांगड्या.
0: बरोबर मोडक सर, आज आपण आम्हाला कलकत्ती बांगडी म्हणजे नेमकं काय, त्याचं वैशिष्ट्य काय असतं, त्याची लोकप्रियता एवढी का आहे, या सगळ्याची खूप छान माहिती दिलीत. मी श्रोत्यांच्या वतीने आपले आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना गाडगिळ आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स, कुंटे चौक लक्ष्मी रोड सह.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
4: साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन म्युच्युअल फंडात.

0: Amphi Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: गुड मॉर्निंग श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, योग्य वेळेत योग्य इन्व्हेस्टमेंटला सुरुवात योग्य मार्गदर्शनाने केली तर वर्तमान आणि भविष्य दोन्हीचा आनंद द्विगुणित होतो आणि म्हणूनच आपण करतोय स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा. त्यासाठी आपल्या बरोबर आहेत क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर. गुड मॉर्निंग वाणी सर.
2: गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग श्रोते हो.
1: आपण स्टार्टअप सुरू करणाऱ्या यंग जनरेशन बद्दल बोललो किंवा जे फ्रीलान्सर म्हणून काम करतात त्यांच्याबद्दल बोललो, पण एकंदरीतच या सगळ्या युथचा इन्व्हेस्टमेंट बद्दलचा होलिस्टिक अप्रोच कसा असावा किंवा त्यांना शिस्त लागावी इन्व्हेस्टमेंट संदर्भात याबद्दल तुम्ही काय सांगाल?
2: मॅडम, कसं आहे, आपण स्टार्टअप, फ्रीलान्सर, युथ, यंग जनरेशन या सगळ्या बाबतीत, यांच्या इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत यांचं प्लॅनिंग कसं असलं पाहिजे, यांनी घाबरून न जाता, डगमगून न जाता, ओव्हरऑलच व्यवसायाचा विचार करताना इन्व्हेस्टमेंटचं प्लॅनिंग हे कसं केलं पाहिजे याच्याबद्दल चर्चा केली. पण आता होलिस्टिकली आपण जेव्हा यांना थॉट देणार आहोत किंवा कानमंत्र देणार आहोत, तेव्हा प्रत्येक तरुणाने, मग तो स्टार्टअप मधला असेल, तो नोकरीतला असेल, तो कुठल्याही व्यवसायातला असेल, तो पुरुष असेल, तो ती स्त्री असेल, यांनी नेटानं काही गोष्टी ठरवून आणि ऍट दी सेम टाइम डिसिप्लिन वेने त्याच्यावर फोकस ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे काय की एक तर यंग जनरेशन म्हटलं की मनात काय येतं तर चंचलता, कारण यंग जनरेशनला ग्रो व्हायचंय, यंग जनरेशनला वेगवेगळ्या गोष्टी शिकायच्या आहेत आणि ऍट दी सेम टाइम विथ दी एआय वर्ल्ड नवनवीन गोष्टी शिकायलाच लागतात, त्याला पर्यायच नसतो. म्हणजे आज एक नोकरी झाली की उद्या दुसरी. तर ही चंचलता जी आहे ही आपल्याला आर्थिक बाबतीत धोक्यात आणू शकते आणि म्हणूनच विचार करताना आपल्याला संपूर्ण आर्थिक नियोजन, होलिस्टिक थॉट ऑन फायनान्शियल प्लॅनिंग हा गरजेचा आहे. याच्यात आपला इमर्जन्सी कॉर्पस, आपला शॉर्ट टर्म रिक्वायरमेंट, शॉर्ट टर्मच्या काय गरजा आहेत, मिड टर्मच्या काय गरजा आहेत आणि लॉंग टर्मच्या काय गरजा आहेत याची कुठेतरी होलिस्टिकली मांडणी होणं. ही एकदा मांडणी झाली की त्याला प्रपोर्शनेट आज माझी इन्व्हेस्टमेंट करण्याची आर्थिक तरतूद किती आहे, ओके, म्हणजे येणारा पैसा हा मी फक्त फॅमिलीच्या गरजांवर खर्च करतोय का मी या सगळ्या नियोजनाने त्याला बांधून घेतोय. म्हणजे आनंद हा घेतलाच गेला पाहिजे, पण त्याचबरोबर गुंतवणुकीचं महत्व देखील तितकंच आहे आणि त्याला अगदी फर्स्ट चेक पासून त्याचा विचार हा झाला पाहिजे. आणि फायनली या सगळ्या इन्व्हेस्टमेंट बरोबर स्वतःचं इन्शुरन्सचं प्लॅनिंग, म्हणजे लाईफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स, प्रोटेक्शन ऑफ लाईफ आणि प्रोटेक्शन ऑफ हेल्थ ह्याही गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत.
1: श्रोते हो, या विचाराबरोबर आज इथेच थांबूयात, उद्या पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा या कार्यक्रमात भूषण वाणी सर यांच्यासह, तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो, पुन्हा भेटूयात. धन्यवाद. बाय बाय. गुड डे.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
4: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
5: साठवून पैसा योग्य वेळ

0: Ampere Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोतेहो, सकाळचे 8 वाजलेत, ऐकूया ठळक बातम्या.
3: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
4: विविध भारती पुणे ठळक बातम्या. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या आज पुण्यात दाखल होणार आहेत. वारकऱ्यांच्या स्वागत आणि सेवेसाठी पुणे महानगरपालिकेनं सेवा वारी हा विशेष उपक्रम हाती घेतला आहे. महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर आदींनी काल पालखीच्या मुक्कामस्थळांची पाहणी करून सोयी सुविधांचा आढावा घेतला. यंदा संत ज्ञानेश्वर महाराज पालखीच्या मुक्कामासाठी 5,000 चौरस फूट जागा देण्यात आली आहे. यावर्षी प्रथमच विशेष जर्मन हँगर उभारण्यात आला असून लांबचा प्रवास करून आलेल्या वारकऱ्यांना फिजिओथेरपीच्या विद्यार्थ्यांमार्फत मोफत फिजिओथेरपी आणि मॉलिश सेवा देण्यात येणार आहे. वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य विभागामार्फत लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अतिदक्षता सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे. परभणी, हिंगोली, नांदेड तसंच लातूर जिल्ह्यातील उदगीर शहराला आज पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. 2 तासात जाणवलेल्या सलग 4 धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीती पसरली. या भूकंपामुळे काही ठिकाणी पडझड झाली. वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे इथे केंद्रबिंदू असणाऱ्या या भूकंपाची तीव्रता रिक्टर स्केलवर 4.6 इतकी नोंदवण्यात आली. या भूकंपाच्या धक्क्यांमध्ये अद्याप कोणत्याही जीवित अथवा वित्तहानीचं वृत्त नाही. पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं या भागातील पर्यटन स्थळांवर प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. जुन्नर तालुक्यातील आंबोली धबधबा, माळशेज घाट, नाणेघाट, शिवनेरी किल्ला, भीमाशंकर, कोंढवळ धबधबा या आणि आजूबाजूच्या पर्यटन स्थळांवर प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. पुणे शहर आणि परिसरात आज आकाश पूर्णतः ढगाळ राहण्याची शक्यता असून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान पावसाचा जोर काहीसा ओसरल्यामुळे खडकवासला धरणातून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग पूर्णपणे थांबवण्यात आला आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. या नंतरच्या ठळक बातम्या सकाळी 8:58.
5: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
6: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
7: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क्स. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
3: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
2: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोतेहो, सकाळचे 8:03 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्तिगीतांचा कार्यक्रम.
8: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
9: आणि स्वामिनीचा मान्सून इश्यू सेल सुरू झाला, 10-50% डिस्काउंट. स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठे करोड, बिझिलँड बिल्डिंग, पुणे.

0: श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं तर यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेली संत जनाबाई यांची रचना.
1: नव्या मान्सूनची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
2: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जिथे ते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याज दर,
1: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
2: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-2124050.
1: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.
2: फक्त सभासदांकरिता नियम आणि अटी लागू.
3: तुम्ही ज्याची वाट पाहत होतात तो स्वामिनीचा मान्सून खरेदी महोत्सव सुरू झाला. 10-50% डिस्काउंट मध्ये मनपसंत व्हरायटीच्या साड्या खास तुमच्यासाठी, कारण हा तुमच्या स्वामिनीचा महोत्सव आहे. सौंदर्य धारा बरसणारा
4: स्वामिनी, साड्यांची महाराणी, बिझीलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे.
5: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
6: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
5: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
6: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
5: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मुरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड, पुणे. संपर्क 94-22-311-106.
7: महागाईचा वाढतोय गुंता,
6: विश्वेश्वर बँक असता कशाला करता चिंता.
7: विश्वेश्वर बँकेतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासा, 13-24 महिने कालावधीच्या मुदत ठेवींवर 7.25% एवढं घसघशीत व्याज. तसंच शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज, गृह कर्ज, सोलर खरेदी कर्ज अशा विविध कर्ज योजना. अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक
6: ही विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड, पुणे.

0: विशेष डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: पुण्यनगरीत आलेल्या सर्व वारकरी भाविकांचं राजर्षी शाहू बँकेतर्फे हार्दिक स्वागत।

0: सदैव लोककल्याणाचा ध्यास घेतलेली सक्षम आणि सुदृढ राजर्षी शाहू बँक पुणे, अत्याधुनिक डिजिटल बँकिंगद्वारे सदैव तत्पर सेवा देणारी राजर्षी शाहू बँक पुणे,
1: कराड, सासवड आणि मोशी या ठिकाणीही लवकरच आपल्या सेवेत राजर्षी शाहू बँक, मुख्य कार्यालय बाजीराव रोड पुणे।

0: प्रत्येकीलाच प्रतिमा मध्ये जायची घाई झाली आहे,
1: कारण प्रतिमा मध्ये सर्व तऱ्हेच्या साड्या, ड्रेस मटेरियल्स आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉक वर आहे 60% डिस्काउंट.
2: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुसिव्ह. प्रतिमा एक्सक्लुसिव्ह, टिळक रोड, पुणे.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: कार्यक्रमात आता ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील शांताबाई जोशी यांची.

0: प्रत्येकीलाच प्रतिमा मध्ये जायची घाई झाली आहे,
1: कारण प्रतिमा मध्ये सर्व तऱ्हेच्या साड्या, ड्रेस मटेरियल्स आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉक वर आहे 60% डिस्काउंट.
2: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुसिव्ह. प्रतिमा एक्सक्लुसिव्ह, टिळक रोड, पुणे.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: कार्यक्रमात आता ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील शांताबाई जोशी यांची ही रचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं.

0: आपण ऐकलं तर प्रल्हाद शिंदे यांनी गायलेली दत्ता पाटील यांची भक्तिरचना, संगीत होतं मधुकर पाठक यांचं.
1: तुम्ही ज्याची वाट पाहत होतात तो स्वामिनीचा मान्सून खरेदी महोत्सव सुरू झाला. 10-50% डिस्काउंट मध्ये मनपसंत व्हरायटीच्या साड्या खास तुमच्यासाठी, कारण हा तुमच्या स्वामिनीचा महोत्सव आहे. सौंदर्य धारा बरसणारा
2: स्वामिनी, साड्यांची महाराणी, बिझी लाईन बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे.
3: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
4: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
5: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
4: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
3: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
4: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
3: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
3: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
6: जेवणात उकडीचे मोदक आणि त्यावर मस्त तुपाची धार म्हणजे भोजनाची आणि आपल्या सेलिब्रेशनची खरी श्रीमंती.
7: हा तृप्तीचा आनंद घ्या दुर्वांकूर डायनिंग हॉल मध्ये अस्सल पुणेरी उकडीच्या मोदकानी.
6: उकडीच्या मोदकासह रोज आनंद घ्या 3 अमर्यादित स्वीट्सच्या दुर्वांकूरच्या थाळीचा. दुर्वांकूर, पुण्य नगरीला लाभलेला अन्नपूर्णेचा आशीर्वाद.
7: विविध कसदार पदार्थांमुळे प्रत्येकाच्या जिभेवर चव आणि नाव एकच.
6: दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
8: उशिरा आलेला पावसाळा आणि निसर्गासोबत कला संस्कृतीचा एकत्र आनंद घ्यायला जरूर या जपूर झाला. जुन्या काळात घेऊन जाणाऱ्या जाहिराती, घराघरात वापरल्या गेलेल्या आणि गतकाळातील वैभवाच्या स्मृती जपणाऱ्या, नाजूक आणि कलाकुसरीची भुरळ पाडणाऱ्या, चांदीच्या 200 वर्ष जुन्या वस्तू आणि या महिन्यातील खास आकर्षण म्हणजे ज्येष्ठ सिने दिग्दर्शिका आणि लेखिका सई परांजपे यांचा दरवळ हा एकपात्री कार्यक्रम, दिनांक 19 जुलै 2026 ला. चुकवू नका हा प्रयोग, जुळवून आणा जपूरचा भेटीचा योग.
9: श्रोते हो नमस्कार, आज आपल्या स्टुडिओमध्ये महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या MNVTI संचालिका माननीय माधवी शिंदे मॅडम आलेल्या आहेत. आज त्या आपल्याला MNVTI मधल्या ब्युटी अँड कॉस्मेटॉलॉजी ह्या अभ्यासक्रमाविषयी माहिती सांगणार आहेत. नमस्कार मॅडम.
10: नमस्कार. आज आपण ब्युटी क्षेत्रातल्या विविध संधी, कॉस्मेटॉलॉजी अँड सलून मॅनेजमेंट या विषयावरती बोलणार आहोत. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, सुंदर दिसायला सगळ्यांनाच आवडतं. एकेकाळी हा फक्त महिलांचा विषय होता, पण आज पुरुषही बऱ्यापैकी सलून्स मध्ये जातात आणि सुद्धा याचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर करताना दिसतात. तर त्यामुळे या क्षेत्रात प्रचंड संधी उपलब्ध झाल्या आहेत. काही आपल्याकडे समारंभ असतील तर त्यावेळेला मेकअप आर्टिस्ट म्हणा किंवा ब्युटीशी रिलेटेड याची किती प्रचंड प्रमाणात मागणी आणि तिथे मिळणारे पैसे, खूप एक उत्तम व्यवसाय आज झालेला आहे. आणि याच्यातला MNVTI मध्ये 1 वर्षाचा डिप्लोमा, त्यानंतर 3 महिन्याचा ABTC कोर्स आहे. 1 वर्षाचा जो डिप्लोमा आहे तो आपला स्वतःचा म्हणजे ऑटोनॉमस कोर्स आहे.

0: आणि हा कोर्स झाल्यानंतर 3 महिन्याचा एबीटीसी कोर्स आहे, तर ह्याला नॅशनल लेवलचं हे सर्टिफिकेशन आहे. तर हे जे तुम्ही 2 कोर्सेस करा, ते कोर्सेस केल्यानंतर तुम्हाला वेगळ्या वेगळ्या सलोन्स मध्ये सुरुवातीला काम करता येतं आणि नंतर स्वतःचा व्यवसाय तुम्हाला सुरू करता येतो. आमच्याकडून कोर्स केलेल्या आज 3-3 सलोन्स काही मुली आमच्या चालवतात आणि प्रचंड पैसा या क्षेत्रात त्या मिळवत आहेत. तर नक्की या कोर्सला तुम्ही एमएनबीटीआय मध्ये ऍडमिशन घ्या. आणि तुम्ही फक्त मेहंदी आर्टिस्ट असाल तरी तुम्ही पैसे मिळवू शकता. फक्त तुम्ही हेअर अँड केअर याच्यामध्ये तुम्ही आवड असेल तर तसं तुम्ही काम करू शकता. फक्त मेनिक्युअर पेडिक्युअरचे स्पेशालिस्ट आजकाल असतात, फक्त स्किन रिलेटेड स्पेशलिस्ट असतात, अशा अनेक स्पेशलायझेशन याच्यामध्ये आज उपलब्ध आहे. तर तुम्ही एमएनबीटीआय मध्ये जरूर ऍडमिशन घ्या, जेणेकरून तुम्ही नोकरी मागणाऱ्या नको, नोकरी देणाऱ्या व्हा. धन्यवाद.
1: mnvti.edu.in फोन नंबर 8237879841.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: विठ्ठल शिंदे यांनी गायलेली वसंत प्रभू यांची रचना आपण ऐकलीत.
1: नव्या मान्सूनची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
2: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जिथे ते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याज दर,
1: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
2: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-2124050.
1: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.
2: फक्त सभासदांकरिता नियम आणि अटी लागू.
3: तुम्ही ज्याची वाट पाहत होतात तो स्वामिनीचा मान्सून खरेदी महोत्सव सुरू झाला. 10-50% डिस्काउंट मध्ये मनपसंत व्हरायटीच्या साड्या खास तुमच्यासाठी, कारण हा तुमच्या स्वामिनीचा महोत्सव आहे. सौंदर्य धारा बरसणारा
4: स्वामिनी, साड्यांची महाराणी, बिझीलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे.
5: अहो ऐकलत का, तथास तुचा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट आहे.
6: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट, जोक नको मारू सांग.
5: अहो तथास तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते, आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील तथास तुच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10-30% अश्युअर्ड डिस्काउंट आहे.
6: अरे वा, मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
5: तथास्तु मॉन्सून सेल.

0: सेवा विश्वसनीय असेल तथास्तु प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह तथास्तु कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर.
1: ऑनलाइन शॉपिंग चा लाभ घ्या. आमची वेबसाइट tathastu.fashion.
2: नव्या मान्सूनची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
3: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जिथे ते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याज दर,
2: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
3: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-2124050.
2: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.
3: फक्त सभासदांकरिता नियम आणि अटी लागू.
4: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
5: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
6: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
5: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
4: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
5: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
4: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59.
7: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
4: इष्ट देवताभ्यो नमः, कुल देवता.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।

0: विठ्ठल शिंदे यांनी संगीत दिलेलं कवी सुधांशु यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता आर्यन पराडकर यांचा. याबरोबरच लोकमान्य को ऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्तिगीतांचा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत.
1: लोकमान्य मल्टीपर्पज को ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत या कार्यक्रमाचे प्रायोजक होते लोकमान्य मल्टीपर्पज को ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आपले विश्वासू लोकमान्य.
2: आणि
3: स्वामिनीचा मान्सून इश्या सेल सुरू झाला. 10-50% डिस्काउंट. स्वामिनी साड्यांची महाराणी कुमठे करोड बिझीलँड बिल्डिंग पुणे.
0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 8:30 झालेत. प्रसारित करीत आहोत द कॉसमॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली हा गदिमा गीतांचा कार्यक्रम.
4: कॉसमॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉसमॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
5: कॉसमॉस डिजिटल बँकिंग सेवा सहज सोपी आणि सुरक्षित.
6: इंटरनेट बँकिंग,
5: मोबाईल बँकिंग,
6: व्हॉट्सअप बँकिंग,
5: ई KYC,
6: NEFT, RTGS,
5: IMPS,
6: कॉसमॉस रुपे व व्हिसा डेबिट कार्ड,
5: UPI अशा अनेक डिजिटल सेवांचा लाभ घेण्यासाठी आपलं खातं कॉसमॉस बँकेत हवंच.
6: कॉसमॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.

0: रुई युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कोंदण.
1: काय काकू, आजच्या पेपरातील नाटकाची जाहिरात वाचलीत का? खूप छान नाटक आहे म्हणे.
2: अरे डोळ्यांना अंधुकस दिसतंय, धड पेपर वाचता येत नाही आणि नाटकाला गेलो तर नटांचे चेहरेच कळत नाहीत.
1: काकू मग माझ्यासोबत जंगली महाराज रोड वरच्या गॅलेक्सी आय हॉस्पिटल मध्ये झाला. तिथे मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना विषयक आजारांसाठी डोळ्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी होते आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना विरहित यशस्वी शस्त्रक्रियाही केली जाते. मग बघा तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल. प्रत्येक नाटकाला जाल.
3: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
4: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
5: किरकोळ विक्रेते नेमणे आहेत. छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी उत्तम संधी. संपर्क 98220 98215. उत्तम भक्कम गुडविल बनियन्स.
0: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
6: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
0: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
6: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आय वी एफ सेंटर, हडपसर, पुणे.
0: संपर्क 78 23 84 11 20.
6: 7823 84 1120.

एनपी रजिस्टर्ड क्रिसेंट म्यूचुअल फंड डिस्ट्रीब्यूटर्स प्राइवेट लिमिटेड. कॉन्टैक्ट नंबर 9764125533. कन्वर्ट युअर लाइफ इनटू सेलिब्रेशन. क्रिसेंट म्यूचुअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. सर्व योजना संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावी.

0: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची. संपर्क 9921055575 9921057575. आंबेकर लॉन्स. शाही समारंभासाठी आंबेकर
1: लॉन्स. पुण्यात व्यवसायासाठी प्राइम लोकेशन शोधत आहात? मार्केट यार्ड, बिबवेवाडी, धनकवडी आणि कात्रज कोंडवा रोड ला जोडणारे मध्यवर्ती ठिकाण सुखसागर नगर. इथे उपलब्ध आहेत व्यवसायासाठी प्रशस्त शॉप्स आणि ऑफिसेस, G+3 स्वतंत्र कमर्शियल बिल्डिंग आणि भरपूर पार्किंगची सुविधा. ई कॉमर्स, सुपरमार्केट, ज्वेलरी शोरूम, हेल्थ केअर, कॉर्पोरेट ऑफिस, फॅशन आणि लाईफस्टाईल ब्रँड्स, फर्निचर, क्लासेस किंवा डायग्नॉस्टिक सेंटर साठी एक आदर्श ठिकाण. कमल प्लाझा, खंडोबा मंदिराजवळ, बिबवेवाडी अनेक्स, सुखसागर नगर. अधिक माहितीसाठी संपर्क करा 9834931909. पुन्हा एकदा 9834931909.
2: उशिरा आलेला पावसाळा आणि निसर्गासोबत कला संस्कृतीचा एकत्र आनंद घ्यायला जरूर या जफूर झाला. जुन्या काळात घेऊन जाणाऱ्या जाहिराती, घराघरात वापरल्या गेलेल्या आणि गतकाळातील वैभवाच्या स्मृती जपणाऱ्या, नाजूक आणि कलाकुसरीची भुरळ पाडणाऱ्या, चांदीच्या 200 वर्ष जुन्या वस्तू आणि या महिन्यातील खास आकर्षण म्हणजे ज्येष्ठ सिने दिग्दर्शिका आणि लेखिका सई परांजपे यांचा दरवळ हा एकपात्री कार्यक्रम दिनांक 19 जुलै 2026 ला. चुकवू नका हा प्रयोग. जुळवून आणा जफूरचा भेटीचा योग.

0: पालेकर फूड प्रोडक्ट्स सातारा।
1: हर चाय के साथ पालेकर।
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
3: श्रोतेहो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया मुंबईचा जावाई या चित्रपटातील रामदास कामत यांनी गायलेली गदिमांची रचना। संगीत आहे सुधीर फडके यांचं।

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
1: तुमच्या मनातल्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारी फिक्स डिपॉझिट स्कीम, सुरक्षितता, उत्तम व्याजदर आणि ठेवींचे आकर्षक पर्याय.
2: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.05%, ज्येष्ठ नागरिक 7.30%, मासिक आणि त्रैमासिक व्याजाच्या पर्यायांसह, मुदत 16 महिने, अटी लागू.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: टेक टेस्ट एकदम बेस्ट साताऱ्याचे काटदरे मसाले 1958 पासून चमचमीत मसाले चटपटीत लोणची खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स काटदरे मसाले।
1: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुना गाडगिळ आणि सन्स मधूनच।
2: पुना गाडगिळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम आपल्या सेवेत, कुंटे चौक लक्ष्मी रोड सह।
3: मॅथ्सची भीती वाटते, पाढे पाठचत नाही,
4: मग आता ही भीती घालूया।
5: 99 पर्यंतचे पाढे अगदी सहज येतात।
4: ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन चुटकी सरशी होतात।
5: कॉन्सन्ट्रेशन आणि मेमरी होते एकदम स्ट्रॉंग।
4: मुलं होतात कॅल्क्युलेटर सारखी फास्ट।
5: स्पर्धा परीक्षांमध्ये देतात उत्तम परफॉर्मन्स।
4: यातूनच तर वाढतो मुलांचा कॉन्फिडन्स।
5: म्हणूनच आजच आपल्या मुलांना शिकवा अबॅकस। आजच ऍडमिशन घ्या आणि मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट।
4: ऑनलाइन आणि ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क सक्सेस अबॅकस 88 88 56 00 11 88 88 56 00 11।

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: आता ऐकूया आकाशगंगा या चित्रपटातील लता मंगेशकर यांच्या स्वरातील गदी माडगुळकर यांची रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: ऐकलं तर सुधीर फडके यांनी संगीताबद्ध केलेली सीता स्वयंवर या चित्रपटातील गदिमांची रचना स्वर होता मालती पांडे यांचं.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
2: उद्योजकांना आर्थिक पाठबळ देणारी कर्ज योजना
3: कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन, व्याजदर फक्त 9.25% पुढे,
2: कॅश क्रेडिट किंवा टर्म लोन स्वरूपात रुपये 5 कोटींपर्यंत कर्ज उपलब्ध, अटी लागू.
3: इंडस्ट्री, ट्रेडिंग, सर्व्हिस इंडस्ट्री यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त कर्ज योजना कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन.
2: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: रमेश डाईंग, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट छत्री जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: किरकोळ विक्रेते नेमणे आहेत। छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी उत्तम संधी। संपर्क 98220 98215। उत्तम भक्कम गुडविल बनियन्स।
2: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
3: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं।
2: तुम्ही आई बाबा होऊ शकता।
3: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर, पुणे।
2: संपर्क 78 23 84 11 20
3: 7823 84 1120।

एन पी रजिस्टर्ड क्रिसेंट म्यूचुअल फंड डिस्ट्रीब्यूटर्स प्राइवेट लिमिटेड. कॉन्टैक्ट नंबर 9764125533. कन्वर्ट युअर लाइफ इंटू सेलिब्रेशन. म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. सर्व योजना संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावी.

0: पालेकर फूड प्रोडक्ट्स सातारा।
1: हर चाय के साथ पालेकर।
2: श्रीमन महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
3: अग शिल्पा, येईल का खाली बसता?
4: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
3: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
2: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
3: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
2: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95 95 24 25 59।
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59।
2: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः।
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।

0: श्रोती हो, कार्यक्रमात शेवटी आपण ऐकलं तर सांगते ऐका या चित्रपटातील आशा भोसले यांनी गायलेली गदिमांची रचना, संगीत होतं वसंत पवार यांचं. याबरोबरच द कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोतिओ, सकाळचे 8:58 झाले आहेत, ऐकूया ठळक बातम्या.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
3: विविध भारती पुणे ठळक बातम्या. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी काल ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये दाखल झाले. पंतप्रधान मोदी आणि अल्बानीज यांच्यात आज व्यापार, संरक्षण, शिक्षण, परस्पर नागरी संबंध आदी विषयांवर द्विपक्षीय चर्चा अपेक्षित आहे. पंतप्रधान मोदी उभय देशांच्या तिसऱ्या वार्षिक परिषदेला देखील उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नी महाराष्ट्र शासन सीमा भागातील मराठी बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभं असून त्यांच्या न्याय्य हक्कांचं संरक्षण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली. विधानभवनात महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा प्रश्नाबाबत उच्चाधिकार समितीच्या झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला उच्चाधिकार समितीचे सदस्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, ज्येष्ठ नेते शरद पवार, नारायण राणे यांच्यासह अन्य मंत्री उपस्थित होते. देशभरात जून महिन्यातील पाऊसमानातील तूट जुलै महिन्यात भरून निघाल्यानं पावसाची तूट 24% आली असल्याची माहिती केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण आणि ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह

चौहान यांनी काल उच्चस्तरीय आढावा बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना दिली. देशभरात 350,00,000 हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरण्या पूर्ण झाल्या असून गेल्या वर्षीच्या तुलनेत ती 91,00,000 हेक्टरनं कमी असल्याची माहिती सिंह यांनी दिली. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या काल झालेल्या बैठकीत महसूल वाढीबरोबरच आरोग्य, पायाभूत सुविधा आणि पर्यावरणपूरक विकास कामांना मंजुरी देण्यात आली. बैठकीत शहरातील 80 उड्डाणपूल आणि भुयारी मार्गांवरील जाहिरातींचे हक्क ई लिलावाद्वारे देण्यालाही मान्यता देण्यात आली. तसंच जलनिस्सारण, अग्निशमन, ई वाहन प्रोत्साहन आदी 24 विषयांशी निगडीत कामांनाही मंजुरी देण्यात आली. भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या T20 मालिकेतील 4था सामना आज ब्रिस्टलच्या काउंटी मैदानावर खेळला जाणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 10 सामन्याला सुरुवात होईल. या मालिकेत इंग्लंडनं आधीच दोन्ही सामने जिंकत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 9:58

0: अँफियर रजिस्टर्ड क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. क्रिसेंट
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
3: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 9:01 झालं आहे. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
4: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
3: श्रोते हो, भक्तिगीत म्हणजे परमेश्वराबद्दलची भक्ती, श्रद्धा आणि आर्तता व्यक्त करणारी गाली जाणारी पद्यरचना किंवा काव्य होय. यात अभंग, ओवी, कीर्तन किंवा स्तोत्र यांचा समावेश असतो. ही गाणी ऐकताना भक्तांच्या मनातील भावनांची तीव्रता आपल्याला जाणवते. श्रोते हो, आजची आपली लेखणीसुद्धा अशाच एका कवी गीतकारावर केंद्रित आहे. म्हणजे अशी एकही आषाढी किंवा कार्तिकी एकादशी किंवा दररोज सुद्धा त्यांनी लिहिलेली भक्तिगीतं कुणाच्या घरी लागली नसतील, लावली नसतील जात असा एकही दिवस जाणार नाही. पांडुरंगावर अपरंपार भक्ती असणारे आजचे आपले गीतकार दत्ता पाटील. चला तर आजच्या कार्यक्रमात ऐकूया दत्ता पाटील यांनी लिहिलेली काही निवडक भक्तिगीते. सुरुवातीला ऐकूया प्रल्हाद शिंदे यांनी गायलेली दत्ता पाटील यांची ही रचना. संगीत आहे मधुकर पाठक यांचं.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी।
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल।
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे।
1: संपर्क 0206701900।

0: एक टेस्ट एकदम बेस्ट, साताऱ्याचे काटदरे मसाले 1958 पासून, चमचमीत मसाले, चटपटीत लोणची, खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स काटदरे मसाले।
1: मॅथ्सची भीती वाटते, पाढे पाठचत नाहीत,
2: मग आता ही भीती घालूया।
3: 99 पर्यंतचे पाढे अगदी सहज येतात।
2: ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन चुटकी सरशी होतात।
3: कॉन्सन्ट्रेशन आणि मेमरी होते एकदम स्ट्रॉंग।
2: मुलं होतात कॅल्क्युलेटर सारखी फास्ट।
3: स्पर्धा परीक्षांमध्ये देतात उत्तम परफॉर्मन्स।
2: यातूनच तर वाढतो मुलांचा कॉन्फिडन्स।
3: म्हणूनच आजच आपल्या मुलांना शिकवा अबॅकस। आजच ऍडमिशन घ्या आणि मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट।
2: ऑनलाइन आणि ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क सक्सेस अबॅकस 88 56 00 11
3: 88 56 00 11।
4: गुडघे दुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या। 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। संपर्क 95 95 24 25 59।
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
6: श्रोते हो, आपण ऐकत आहोत दत्ता पाटील यांच्या काही रचना। विठ्ठल विठ्ठल म्हणजे केवळ देव नाही, तर विठ्ठल म्हणजे माय माऊली, विठ्ठल म्हणजे दगडाची मूर्ती नाही, तर विठ्ठल म्हणजे आत्मा, विठ्ठल म्हणजे विश्वास, विठ्ठल म्हणजे श्रद्धा, विठ्ठल म्हणजे श्वास, अशा अनेक शब्दात विठ्ठलाचा उच्चार केला जातो। विठ्ठलाची लीला इतकी अपरंपर आहे की विठ्ठल हा शब्द उच्चारताच सारे काही दुःख बाजूला सारले जाते, राहते फक्त ते नामस्मरण। पंढरपूरच्या रस्त्यावरून चालत असलेले लाखो वारीची पावलं हातात टाळ, मुखात नामस्मरण घेऊन चालतात। धूळ उडवत चाललेली वारकरी मंडळी ही केवळ परंपरा नाही, तर ती भक्तीची चालती बोलती नदी आहे। कार्यक्रमात आता ऐकूया प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांनी गेलेली दत्ता पाटील यांची ही रचना।

विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय जय विठू माऊली. श्रोतीहो असं म्हणत पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन झालेले भक्तजन विठुरायाच्या चरणी नतमस्तक होताच सारा देह पांडुरंगाचा होतो. भक्ताच्या आग्रहाखातर एका विटेवर उभा राहणारा, भक्तीतल्या विश्वासावर स्वतः भक्ताच्या घरी भांडी घासणारा, एका हाकेवर मदतीसाठी धावून येणारा देव म्हणजे पांडुरंग. दर्शनासाठी आसुसलेल्या पावलांना ताकद देणारा राजा म्हणजे पांडुरंग. जितक्या उपमा द्याव्या तितक्या कमीच. पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन झालेल्या भक्ताला आज त्यांचा देव, त्यांची विठुमावली त्यांना भेटणार आहे हा आनंद. श्रोतो आता ऐकूया प्रल्हाद शिंदे यांनी गायलेली दत्ता पाटील यांची ही पुढील भक्तिरचना.

0: आपण ऐकलं तर प्रल्हाद शिंदे यांनी गायलेली दत्ता पाटील यांची रचना, संगीत होतं मधुकर पाठक यांचं.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
2: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
3: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
2: संपर्क 0206701900.

0: मेकर लॉन्स वडकी नाला पुणे। मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची। संपर्क 9921055575 9921057575 आंबेकर लॉन्स। शाही समारंभासाठी आंबेकर लॉन्स।
1: पुण्यात व्यवसायासाठी प्राइम लोकेशन शोधत आहात? मार्केट यार्ड, बिबेवाडी, धनकवडी आणि कात्रज कोंडवा रोड ला जोडणार मध्यवर्ती ठिकाण सुखसागर नगर। इथे उपलब्ध आहेत व्यवसायासाठी प्रशस्त शॉप्स आणि ऑफिसेस, G+3 स्वतंत्र कमर्शियल बिल्डिंग आणि भरपूर पार्किंगची सुविधा। ई कॉमर्स, सुपरमार्केट, ज्वेलरी शोरूम, हेल्थ केअर, कॉर्पोरेट ऑफिस, फॅशन आणि लाईफस्टाईल ब्रँड्स, फर्निचर, क्लासेस किंवा डायग्नॉस्टिक सेंटर साठी एक आदर्श ठिकाण कमल प्लाझा, खंडोबा मंदिराजवळ, बिबेवाडी अनेक्स, सुखसागर नगर। अधिक माहितीसाठी संपर्क करा 9834931909। पुन्हा एकदा 9834931909।
2: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या। 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। संपर्क 9595924559।
3: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून। या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू।
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
5: आपण ऐकत आहोत कवी गीतकार दत्ता पाटील यांच्या गीतांविषयी। त्यांनी लिहिलेले हे भक्तिमय गीत, श्रोते हो, व्यक्ती ज्या भावनेच्या योगाने ईश्वराला सर्वार्थ शरण जातो ती भावना म्हणजे भक्ती होय। ईश्वराविषयीचे आत्यंतिक आणि अनन्य प्रेम म्हणजे ईश्वराची भक्ती असेही म्हणता येईल। ईश्वराचा अनुग्रह करून देण्याचे सामर्थ्य असलेली आचार पद्धती म्हणजे ईश्वरप्राप्तीचा मार्ग होय। वेगवेगळ्या तत्वचिंतकांनी ईश्वराचा अनुग्रह मिळण्याचे जे मार्ग सांगितले आहेत त्यापैकी ईश्वर भक्ती हा एक महत्त्वाचा मार्ग आहे। ईश्वराच्या अस्तित्वाविषयी व्यक्तीच्या मनातील श्रद्धा, सेवाभाव, समर्पण वृत्ती, भीती, ईश्वराचा अनुग्रह आणि साक्षात्कार मिळण्याची उत्कट इच्छा इत्यादींमधून व्यक्तीच्या मनात भक्तीची भावना स्फुरते। ईश्वर हा सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, सर्व गुणसंपन्न, सृष्टीचा निर्माता आणि आपला उद्धार करता आहे हा विश्वास या भावनेच्या निर्मितीला कारणीभूत होतो। अशाच आशयाचं आता हे गीत ऐकूया, जे गायलं आहे प्रल्हाद शिंदे यांनी, रचना आहे अर्थात दत्ता पाटील यांची।

0: श्रोतेहो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी।
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल।
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे।
1: संपर्क 0206701900।

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
2: आणि स्वामिनीचा मान्सून इशा सेल सुरू झाला, 10 ते 50% डिस्काउंट। स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठे करोड, बिझिल अँड बिल्डिंग, पुणे।
3: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।
4: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची, काळजी आमची।
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
6: श्रोतेव, आज संतश्रेष्ठ ज्ञानोबा माऊली आणि जगद्गुरू तुकोबाराया यांच्या पालख्यांचं आगमन आपल्या पुण्यनगरीत होत आहे आणि यांच्या स्वागतासाठी आपले पुणेकर जय्यत तयारीत आहेतच। पंढरपूरची वारी हा महाराष्ट्राचा हजारो वर्षे जुना सांस्कृतिक ठेवा आणि वारकरी संप्रदायांचे सर्वोच्च वैभव आहे। दरवर्षी सुरू होणारी ही पायीवारी केवळ धार्मिक यात्रा नसून समतेचा, भक्तीचा आणि सकारात्मक ऊर्जेचा महासागर मानली जाते। वारीचा इतिहास आणि परंपरा ही हजारो वर्षांची असली तरी पालखी सोहळ्यांची परंपरा 350 वर्ष जुनी आहे। इसवी सन 1680 मध्ये संत तुकाराम महाराजांचे सुपुत्र नारायण महाराज यांनी तुकोबांच्या पादुका पालखीत ठेवून हा पालखी सोहळा सुरू केला। ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस, या उक्तीप्रमाणे संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या प्रामुख्याने यात सहभागी होतात। वारीचे स्वरूप आणि महत्व, दिंडी सोहळा, वारीत चालणाऱ्या प्रत्येक दिंडीत एक विणेकरी, पकोड्याची साथ, टाळकरी आणि डोक्यावर तुळशी वृंदान घेतलेल्या महिलांचा समावेश असतो।

द्वारीत चालताना मुखी ज्ञानोबा तुकाराम आणि विठ्ठल नामाचा अखंड गजर सुरू असतो. श्रोते हो, आषाढी एकादशी वारी हा एवढा मोठा सोहळा आहे पण यात कोणाला निमंत्रण नाही. 18 पगड जातीचे वारकरी पण कधी वाद नाही. लाखो वारकऱ्यांचा सोहळा आहे पण एकही उपाशी नाही. 90 वर्षे चालणाऱ्याचं वय आहे पण चालण्यात कोणताही त्रास नाही. ऊन, वारा, पावसाचा सामना आहे पण कसलीही चिंता नाही. 21 दिवस संसाराचा त्याग आहे पण घरच्यांची काळजी नाही. आणि 100 गावची माणसे का दिंडीत आहे पण कसलाही दुजाभाव नाही. ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे. आणि आज आपण ऐकतो आहोत दत्ता पाटील यांनी लिहिलेले काही भक्तिगीत. ऐकूया त्यांनी लिहिलेलं हे भक्तिगीत. स्वर आहे प्रल्हाद शिंदे यांचं आणि संगीत आहे मधुकर पाठक यांचं.

0: श्रोतेहो, दत्ता पाटील यांच्या या रचनेबरोबरच आजचा एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत.
1: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.

0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 एफ एम, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय एफ एम चॅनल. सकाळचे 9:30 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत पुन्हा एक इयर मर्मबंधातली ठेवई हा नाट्यगीतांचा कार्यक्रम.
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.

0: कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं तर मानापमान या नाटकातील पंडित कुमार गंधर्व यांनी गायलेले कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांची रचना, संगीत होतं गोविंदराव टेंबे यांचं.
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेव ही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.

0: पुना आय केअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेझर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुना आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
2: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत.
1: हो,
2: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
1: मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
2: घे ना, 8800551878. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.
3: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुना गाडगीळ आणि सन्स मधूनच.
4: पुना गाडगीळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम आपल्या सेवेत. कुंटे चौक, लक्ष्मी रोड सह.
5: काय काकू, आजच्या पेपरातील नाटकाची जाहिरात वाचलीत का? खूप छान नाटक आहे म्हणे.
6: अरे, डोळ्यांना अंधुकसं दिसतंय, धड पेपर वाचता येत नाही आणि नाटकाला गेलो तर नटांचे चेहरेच कळत नाहीत.
5: काकू, मग माझ्यासोबत जंगली महाराज रोड वरच्या गॅलेक्सी आय हॉस्पिटल मध्ये चला. तिथे मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना विषयक आजारांसाठी डोळ्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी होते आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना विरहित यशस्वी शस्त्रक्रियाही केली जाते. मग बघा, तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल. प्रत्येक नाटकाला जाल.
7: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
8: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
9: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95-95-24-25-59.
10: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: आपण ऐकलं संगीत स्वयंवर या नाटकातील योजना शिवानंद पाटील यांनी गायलेलं हे नाट्यपद.
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेव ही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.

0: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पूना आय केअर मधून. पूना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पूना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73-502-77-77-9. पूना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
1: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.
3: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: एकच प्याला या नाटकातील योगिनी जोगळेकर यांनी गायलेली व्ही सी गुर्जर यांची ही रचना. संगीतबद्ध केली होती मास्टर कृष्णराव यांनी.
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: वर्क फ्रॉम होम हाय सॅलरी बस एका क्लिक मध्ये. अरे वा अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते
3: जाणकार बना सतर्क रहा.
4: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
5: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
4: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: आता ऐकूया ययाती देवयानी या नाटकातील रामदास कामत यांच्या सुरातील कुसुमाग्रज यांची ही रचना. संगीतबद्ध केली आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी.

0: श्रुती हो रामदास कामत यांनी गायलेल्या या नाट्यपदाबरोबरच आजचा पुन्हा ऐकर मर्मबंधातली ठेवी हा नाट्यगीतांचा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत.
1: पुन्हा ऐकर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा ऐकर मिशन हेल्दी आईज.

0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोतिओ सकाळचे 9:58 झाले आहेत. ऐकूया ठळक बातम्या.
1: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
2: विविध भारती पुणे ठळक बातम्या. ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न इथं आज सकाळी ऑस्ट्रेलियन सुपरचे मुख्य कार्यकारी अधिकारी पॉल श्रोडर यांनी भारतामध्ये 500 दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर्सच्या गुंतवणुकीची घोषणा केली. आज ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात या निर्णयाचं स्वागत केलं आहे. भारताची विकास आणि सुधारणांची वाटचाल यावर जागतिक स्तरावर असलेला विश्वास दर्शवणारं हे आणखी एक उदाहरण आहे. भारताच्या गतिमान अर्थव्यवस्थेमुळे जागतिक गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असलेल्या प्रचंड संधीचंही हे प्रतिबिंब असल्याचं मोदी यांनी नमूद केलं आहे. पुणे आणि कोकण विभागातील पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील शासकीय भाडेपट्टा जमिनींवर अटींचा भंग करून झालेल्या अनधिकृत बांधकामांची राज्य शासनानं गंभीर दखल घेतली आहे. महाबळेश्वर आणि माथेरान इथल्या इको सेन्सिटिव्ह क्षेत्रात नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल विधान परिषदेत दिली. या संदर्भात मांडण्यात आलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते. दिवंगत पार्श्वगायिका पद्मभूषण सुमन कल्याणपूर यांना अभिवादन करण्यासाठी काल मुंबईत सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे सुमन सुगंध हा कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार, आमदार प्रमोद जठार, गायक पद्मश्री सुरेश वाडकर, गायिका पद्मश्री अनुराधा पोडवाल, सुमन कल्याणपूर यांच्या कन्या चारुल अग्नी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी दिवंगत सुमन कल्याणपूर यांच्या भारतीय चित्रपट संगीतातील उल्लेखनीय योगदानाचा गौरव केला. रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथच्या अध्यक्षपदी विनोद

0: अग्रवाल तर सचिवपदी संजीव महाजन यांची 2026-27 या वर्षासाठी नुकतीच नियुक्ती झाली. विनोद अग्रवाल यांनी अध्यक्षपदाची सूत्र ॲडव्होकेट मनीषा बेळगावकर यांच्याकडून तर संजीव महाजन यांनी सचिवपदाची सूत्र संदीप अवधानी यांच्याकडून स्वीकारली. यावेळी रोटरीचे माजी प्रांतपाल डॉ दीपक पुरोहित, कृष्णकुमार गोयल आदी मान्यवर उपस्थित होते. या होत्या 57 ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58.
1: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉनिया इन्व्हेस्टमेंट. अकॉनिया इन्व्हेस्टमेंट.
2: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
3: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क्स. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
4: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोतो, सकाळचे 10:01 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
6: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: श्रोते हो नमस्कार. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज हेल्थ कोच विक्रम मेहेंदळे आपल्या सोबत आहेत गप्पा मारायला आणि फिटनेस बद्दल बोलायला. गुड मॉर्निंग विक्रम.
7: श्रोते हो नमस्कार.
2: तर आपण आज ज्या केस बद्दल बोलणार आहोत त्या म्हणजे आपण त्यांना म्हणूया अंजली. 53 वर्षाच्या महिला आहेत. 72 किलो वजन त्यांचं, 157 सेंटीमीटर हाईट. टाइप 2 डायबिटीज, थायरॉइड, ऍसिडिटी अशा विविध आजारांनी त्या ग्रस्त आहेत. तर ह्यांच्याबद्दल आपण काय काम केलंय?
7: आता अंजली मॅडमची मी केस सांगतो. अंजली मॅडमची तू जसं म्हणलीस तसं 157 सेंटीमीटर हाईटला 72 kg वजन निश्चितच जास्त होतं. दुसरी गोष्ट, टाइप 2 डायबिटीज गेले 5 वर्ष होतात त्या म्हणल्या. थायरॉइडसाठी 75 mcg ची गोळी चालू होती आणि त्यांना थोडासा हायपर ऍसिडिटीचा इश्यू होता. आता जेव्हा माझ्याकडे असे काही प्रॉब्लेम्स लोक घेऊन येतात तेव्हा मी काय करतो, त्यांची लाईफस्टाईल स्टडी करतो. कारण का 90% मला असं लक्षात आलंय की लोकांचे जे प्रॉब्लेम्स असतात त्याचे रूट कॉजेस जे असतात ते त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये सापडतात. अंजली मॅडमच्या बाबतीत सेम झालं. जेव्हा मी त्यांची लाईफस्टाईल स्टडी करायला चालू केलं तेव्हा मला काही गोष्टी आढळल्या. पहिली गोष्ट म्हणजे त्यांचे दिवसात 2 ते 3 कप चहा होत होते आणि प्रत्येका चहामध्ये त्या 1.5 to 2 teaspoon शुगर घालत होते. म्हणजे 4.5 to 6 teaspoon त्यांची शुगर दिवसात जात होती इन्स्पाइट ऑफ हॅव्हिंग टाइप 2 डायबिटीज. आणि ही सवय त्यांची जुनी आहे. म्हणजे आपल्याला साधारण अंदाज येऊ शकतो की केवढी साखर पोटात जात होती. बाय द वे, अंजली मॅडम हाऊस वाईफ, त्यामुळे घरातलं जे काही थोडंफार काम असेल ते आणि दिवसात कधी चालायला गेल्या तर 15-20 मिनिटं चालणं एवढाच व्यायाम होता. आणि तिसरी गोष्ट अजून एक लक्षात मला अशी आली की त्या नाश्ताच करत नव्हत्या. नाश्ता आता मी हे भरपूर लोकांचं बघतो, जे लोक सकाळी साखर घातलेला चहा किंवा कॉफी पितात त्यांना नाश्ता करायची इच्छा होत नाही कारण का सकाळी सकाळी शुगर वाढते आणि त्यानंतर पोट भरल्याचं एक फिलिंग येतं.
2: बरोबर.
7: पण ऍक्च्युली ते चुकीचं आहे कारण का ऍक्च्युली सकाळी ब्रेकफास्टच्या वेळेस ब्रेकफास्ट करण्याची गरज आहे, नुसती साखर खाण्याची गरज नसते आपल्याला. सो अशी त्यांची थोडीशी सगळी सिच्युएशन होती आणि त्याच्यामुळेच त्यांना जे काही प्रॉब्लेम्स होते हे होते.
2: श्रोते हो, कोणतेही गॅजेट्स न वापरता फक्त रोजचा घरचा सकस आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसना कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड लेन नंबर 5, तसंच मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड येथे. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी संपर्क 9031132500. 90111 32500. हा, सो विक्रम, अंजली मॅडम बद्दल अजून जाणून घ्यायला आवडेल, आपण नक्की त्यासाठी काय उपाय केले?
7: राईट. तर हे जे सगळे प्रॉब्लेम्स होते त्यांच्या लाईफस्टाईल मधले हे मी आयडेंटिफाय केले. ते त्यांना व्यवस्थित समजून सांगितले की मॅडम तुमची साखर जास्त जाते, तुम्ही नाश्ता केला पाहिजे, साखरेचा चहा बंद कम्प्लिटली. इनफॅक्ट मी त्यांना सांगितलं की तुम्ही साखर पूर्णपणे बंद करा, चांगलं व्यवस्थित खा. आता काय खा ते ऑफकोर्स लिहून दिलं आणि मी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की मी कुठल्याही प्रकारची खूप फॅन्सी डायट्स किंवा फार काही अवघड करायला होईल असे डायट्स मी देत नाही. जे काही डायट्स असतात ते आपल्या घरच्याच पदार्थांवरती आधारित असतात. थोडेफार चेंजेस ऑफकोर्स असतात पण ते काही खूप अवघड वगैरे असे नसतात. तर त्यामुळे त्यांना व्यवस्थित डायट लिहून दिलं. दुसरी गोष्ट, त्यांचं काय होत होतं, घरातलं काम आणि चालणं म्हणजे मोस्टली फक्त थोडाफार कार्डिओ एक्सरसाइज होत होता. बाकी फ्लेक्सिबिलिटी ट्रेनिंग होत नव्हतं आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग अजिबात होत नव्हतं. तर त्यांना त्याचा इम्पॉर्टन्स सांगितलं आणि त्यांना त्याचा प्लॅन दिला ज्याच्यामध्ये कार्डिओ, फ्लेक्सिबिलिटी अँड स्ट्रेंथ, ऑल द कॉम्पोनंट्स ऑफ एक्सरसाइज आर कव्हर्ड. फॉर्च्युनेटली त्यांच्या झोपायच्या वेळा खूप व्यवस्थित होत्या. रात्री 10:30 झोपत होत्या, सकाळी 6 उठत होत्या. रात्रीच्या झोपेचा काहीच इश्यू नव्हता आणि मग त्यांनी सगळं दिलेलं फॉलो करायला चालू केलं. पहिल्या महिन्यातच त्यांचं 3 kilos वजन कमी झालं आणि त्यामुळे मग त्यांना उत्साह वाढला. आणखीन व्यवस्थित त्या सगळं फॉलो करत गेल्या. आज त्यांना आपल्याकडे जॉईन करून 3 महिने झालेत. तर आज आपण टोटल रिझल्ट बघितला तर या 3 महिन्यात त्यांचं

0: वजन जे आहे 9.5 किलोनी कमी झालंय, म्हणजे त्यांचं जे वजन 72 होतं ते आता 62.5 ला आलेलं आहे. नंबर 2 डायबिटीस जो आहे त्यांचा, त्यांची HbA1c आपल्याकडे आल्या तेव्हा 7.3 होती, त्याच्यावरनं गोळ्या कमी करून देखील, म्हणजे गोळ्यांची पोटेन्सी कमी करून देखील ती त्यांचं HbA1c आता ज्या रिसेंट रिपोर्ट आहेत त्यात 6.5 आलेलं आहे. ऍसिडिटीचा त्रास हा त्यांचा कम्प्लिटली गेला, कारण का अंशापोटीचा चहा बंद होऊन तिकडे ब्रेकफास्ट आला, आणि त्यामुळे आज त्यांची हेल्थ खूप चांगल्या पद्धतीने सुधारते, रिझल्ट चांगला आहे. आणि ऑफकोर्स प्रोग्राम अजून चालू राहील, कारण का वजन अजून बरंच कमी व्हायची गरज आहे, पण आज सुरुवात त्यांची खूप चांगली झालेली आहे इज व्हॉट आय कॅन से.
1: श्रोते हो, कोणतेही गॅजेट्स न वापरता फक्त रोजचा घरचा सकस आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा, यासाठीच विक्रम फिटनेसना कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड लेन नंबर 5, तसंच मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड येथे. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी संपर्क 9011335000 90111 32500. श्रोते हो, परत भेटूया विक्रम फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या उद्याच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
4: नमस्ते.
3: खरं तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते. हे सगळं मी या दृष्टिकोनात बघते की आता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत, मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
4: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत, मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे. म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही 1-2 गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयडी प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही. त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे त्याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण आयडी प्रूफ मॅन्डेटरी आहे. तुम्ही जर आयडी प्रूफ दिलं नाही तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे. रिमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत. त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी जी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करायला सांगतो. अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट्स बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंट मधली माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते. आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो.
3: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-79-91 1800-267-79-91 1800-267-79-91 आणि वेबसाईट www.anurupvivaha.com. तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासून आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल.
4: मी म्हणलं तसं डॉक्युमेंट्स तर आपण अपलोड करायला सांगतो, त्यामुळे एक व्हेरीफाईड टिक मार्क येतो, विश्वासार्हता येते. या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर, त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीयेत ना इथे. याबरोबर मला 1-2 गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड्स होतात मॅट्रिमोनियल साईट्सवर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचं एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं. तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे, पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच, या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो, पण तरी त्या पॉइंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होतंय आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने, आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचा सल्ला मसलत घेणं, आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असे जर काही घटना

0: घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता, शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं, एवढं मात्र आपल्याला पाळायला हवं.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100%

0: मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था, 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था। आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते। अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7991, वेबसाईट www.anurupvivah.com। पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानिटकर यांच्यासह। तोपर्यंत नमस्कार।
1: नमस्कार।
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर। सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत रोजलीना क्लिनिक।
4: गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, रोजलीना क्लिनिक प्रस्तुत नर्चरिंग वुमनहुड या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। मैत्रिणींनो, अस्थेटिक गायनेकोलॉजी आणि मेनोपॉज या विषयातील तज्ज्ञ डॉक्टर कल्याणी इंगळे आजही आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याशी गप्पा मारूयात। नमस्कार डॉक्टर कल्याणी।
5: नमस्कार।
4: आपल्या बऱ्याच मैत्रिणी असतात ज्यांच्याकडनं आपण असं ऐकतो की करावंसं वाटतं पण इच्छाच होत नाही, त्यावेळेला ज्या वेळेला आपला पार्टनर आपल्या बरोबर असतो तो आपल्याला फोर्स करत असतो पण आपली त्यावेळेला इच्छा नसते की आपण त्याच्याबरोबर कोणत्याही प्रकारे शारीरिक संबंध ठेवावे, ही स्टेज खरंच आयुष्यात येते का, याला काही मेडिकल रिझन आहे का आणि असं खरंच असतं का, याबद्दल आज बोलूयात।
5: खरंच असतं का? हो, ही कंप्लेंट अनेक स्त्रियांकडून ऐकायला मिळते। बेसिकली त्या कंप्लेंट म्हणून आल्या तर मला आवडेल, कारण की स्त्रियांना आपली इच्छा कमी झालेली आहे याची जाणीव खूप उशिरा होते।
4: बरं।
5: बरेचदा हे त्यांच्या शरीरात होणारे हॉर्मोन्समुळे होतं। बाळाच्या जन्मानंतर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे बदल शरीरात झाल्यामुळे होतं। एक कुठेतरी न्यूनगंड शरीरात निर्माण झालेला असतो, तो मनामध्ये उतरलेला असतो, त्यामुळे त्या स्त्रियांची शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा ही कमी झालेली असते।
4: बरं।
5: त्यामध्ये प्रकर्षाने हॉर्मोन्सचा जो परिणाम आहे हा त्यांना डिप्रेशन साईडला नेऊ शकतो आणि आधी न केलेल्या संबंधांमुळे जी त्यांना न्यूनगंड निर्माण झालेला आहे त्यामुळे त्यांना जाणीव होणे की यामधून आपल्याला सॅटिस्फॅक्शन मिळू शकतं, आनंद मिळू शकतो, हे त्यांना खात्री राहत नाही।
4: बर।
5: त्यामुळे लॉस ऑफ लिबिडो किंवा लॉस ऑफ डिझायर अशा प्रकारे त्या आपल्याला सांगू शकतात।
4: अच्छा।
5: हॉर्मोनच्या कमतरतेमुळे या भागातला ब्लड फ्लो हा कमी होतो, त्वचा पातळ होते, क्लायटोरसचा ब्लड फ्लो कमी झाल्यामुळे त्याची सेन्सिटिव्हिटी कमी होते।
4: बर।
5: आणि म्हणून या स्त्रियांना सेक्शुअल सॅटिस्फॅक्शन मिळत नाही।
4: ओके।
5: त्यामुळे त्यांची इच्छाही कमी होत जाते।
4: अच्छा। म्हणजे बऱ्याचदा आपण असं ऐकतो की अरे मला इंटरेस्टच वाटत नाहीये, सेक्स करण्याची इच्छा होत नाहीये, तर ही कारण नसतात, ऍक्च्युली शरीरामध्ये काही बदल झालेले असतात आणि ज्यामुळे या गोष्टी होतात। तेव्हा मैत्रिणींनो, या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका, तुम्हीही या गोष्टीमध्ये सॅटिस्फाय होऊ शकता यावरती लक्ष केंद्रित करा आणि त्यासाठी योग्य ट्रीटमेंट घ्या किंवा योग्य डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या। मार्गदर्शनासाठी तुम्ही संपर्क करू शकता रोजलीना क्लिनिकच्या डॉक्टर कल्याणी इंगळे यांना। संपर्क 93-25-63-53-53, 93-25-63-53-53, 9325-63-5353। डॉक्टर कल्याणी, मग ज्या मैत्रिणी अशा कंप्लेंट करतात की इच्छाच होत नाही, सेक्स करावंसच वाटत नाही, तर त्यांच्यासाठी काही ट्रीटमेंट उपलब्ध आहेत का, त्याबद्दल आधी सांगा।
5: नक्कीच ट्रीटमेंट उपलब्ध आहे आणि त्यांनी याचा फायदा घेतला पाहिजे। स्त्रीला जर का शरीर संबंध करू नये असं वाटत असेल किंवा तिला त्याच्यामधला इंटरेस्ट कमी झालेला असेल तर कारणीभूत असलेले जे हॉर्मोन्स कमी झालेले आहेत ते आपण रिप्लेस करू शकतो।
4: बर।
5: सो हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल। दुसरी गोष्ट ह्या त्वचेचा, क्लायटोरसच्या त्वचेचा, वजायनल पॅसेजचा ब्लड फ्लो इम्प्रूव्ह केला पाहिजे, तिथलं मॉइश्चरायझेशन वाढलं पाहिजे। सो डिस्चार्ज वाढण्यासाठी आपण ज्या विनाशस्त्रक्रिया ट्रीटमेंट म्हटल्या त्या फायदेशीर ठरतात, ज्याच्यामध्ये आपण लेझर, पीआरपी आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा वापर करतो। त्याच जोडीला मी हे सांगू इच्छिते की जर का स्त्रीला डायबिटीस आहे, रिपीटेड इन्फेक्शन होत असतील किंवा कुठल्याही प्रकारे ती थोडीफारही ओव्हरवेट असेल किंवा कुठल्या कारणाने तिचा स्वतःचा कॉन्फिडन्स कमी झालेला असेल तर या सगळ्या गोष्टींवरती लक्ष केंद्रित करून तिने स्वतःच्या शरीराकडे व्यवस्थितपणे लक्ष द्यावं।
4: बर।
5: आणि त्यावर काम करावं,
4: नक्की,
5: जेणेकरून कॉन्फिडन्सही वाढेल आणि तिची ऍक्टिव्हिटी करण्याची इच्छा सुद्धा वाढेल।
4: अगदी। तेव्हा मैत्रिणींनो, जर का सेक्स करण्याची इच्छा होत नाही अशी कंप्लेंट तुमची देखील असेल तर त्यामागे काहीतरी मेडिकल किंवा शारीरिक

0: कारण असू शकतं हे समजून घ्या आणि त्याच्या योग्य मार्गदर्शनासाठी तुम्ही संपर्क करू शकता रोज लीला क्लिनिकच्या डॉक्टर कल्याणी इंगळे यांना. संपर्क 93-25-63-53-53 93-25-63-53-53 9325-63-5353. पुन्हा भेटूयात रोज लीला क्लिनिक प्रस्तुत नर्चरिंग वुमनहूड या कार्यक्रमात डॉक्टर कल्याणी इंगळे यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत रोज लीला क्लिनिक.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
2: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक मेसर्स बाळ एम जोगळेकर.

0: रेडिओ आणि टीव्हीवरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी संपर्क अमेय जोगळेकर 9920111417 9920111497
1: वहिनी तुमच्या हातचे उकडीचे मोदक म्हणजे स्वर्गसुख. इतके मुलायम उकड, सारणाची गोडी पण किती परफेक्ट.
2: भाऊजी, तांदळाची पिठी आणि पाण्याचं प्रमाण परफेक्ट जमलं ना की उकड मुलायम होणारच.
1: तरी ते प्रत्येकाला जमत नाही.
2: उगीच कौतुक करता हा तुम्ही भाऊजी, बोलण्यात ना तुमचा हात कोणी धरू शकत नाही.
3: अगं, त्याच्या बोलण्यावर तर त्याचा व्यवसाय चालतो. अक्षय, तू अगदी रेडिओवरती बोलल्यासारखा बोलतोय. तुझा साड्यांचा कार्यक्रम मात्र चांगलाच पॉप्युलर झालाय बरं रेडिओवरती.
2: हो ना, अहो साड्यांबद्दल काय छान छान माहिती सांगता हो तुम्ही.
1: सगळी रेडिओची आणि राजेश भाईंची कृपा. आपले सराफ,
2: हां,
1: त्यांनीच मला सांगितलं रेडिओवर कार्यक्रम कर, जाहिराती कर, आणि त्यासाठी एकदा अमेय जोगळेकरांशी बोल. मग काय, एकदा त्यांना भेटलो, रेडिओचे कार्यक्रम आणि जाहिरातींबद्दल विचारलं आणि केला सुरू रेडिओ.
3: पण काय रे, कोणी ऐकतं का हल्ली रेडिओ?
1: माझ्याही मनात हाच प्रश्न होता. पण जसजसे कार्यक्रम सुरू केले तसतसं कळायला लागलं, खूप जण ऐकतात रे रेडिओ. आणि नुसतं ऐकत नाहीत तर दुकानात येणाऱ्या वहिनी मला भेटतात, आवर्जून सांगतात तुमचे कार्यक्रम आम्ही ऐकतो, तुम्ही खूप छान बोलता आणि साडी घेऊनच जातात.
2: हो हा प्रसाद, मी तुला म्हणलं होतं ना की शारदा वहिनी यांचा कार्यक्रम ऐकून गेल्या होत्या दुकानात, आणि त्यांच्या पुतणीच्या लग्नाचा बस्ताच बांधून आल्या.
1: मी काय म्हणतो वहिनी,
2: हा
1: तुम्ही पण करा असे कार्यक्रम रेडिओवर. नंबर घ्या अमेय जोगळेकरांचा 9920111517. वा वहिनी, तुम्हाला पाठ
2: आहे. अहो स्वयंपाक करताना रेडिओ चालू असतोच ना, त्यामुळे पडतं कानावर. बाळ एम जोगळेकर ऍड एजन्सीचे अमेय जोगळेकर 9920111517.
3: हे सगळं ठीक आहे रे, पण फार महाग असतं रे जाहिरात करणं.
1: अजिबात नाही, बाळ एम जोगळेकर ऍड एजन्सी आहे ना, व्यवस्थित बजेटमध्ये बसून जाहिराती करून देतात. शिवाय आपल्या बजेटनुसार ते आपल्याला वेगवेगळे पर्याय सुद्धा देतात. त्यांचं एकच म्हणणं आहे, तुम्ही स्लो राहा पण स्टेडी राहा.
3: अमेय जोगळेकर का?
1: हो. अरे गेल्या 25 वर्षांपासून रेडिओवर कार्यक्रम आणि जाहिराती करतात. त्यांची टीम पण सॉलिड आहे, अनुभवी अँकर्स, एडिटर आणि स्क्रिप्ट रायटर सुद्धा. अनेक नावाजलेल्या ब्रँडच्या जाहिराती त्यांनी केलेल्या आहेत, म्हणून तर त्यांच्या जाहिरातीच्या कॉन्सेप्ट उत्तम असतातच, पण रेट सुद्धा रिझनेबल असतात बरं का.
2: हो, मी पण ऐकल्यात हा त्यांच्या जाहिराती आणि जिंगल्स, खूपच क्रिएटिव्ह असतात. आणि मला वाटतं वेगवेगळ्या भाषेत सुद्धा जाहिराती करतात ना ते. त्यांची संस्कृत, हिंदी आणि इंग्रजी जाहिरात सुद्धा ऐकलीय मी.
1: हो, जवळपास 16 भाषांमध्ये जाहिराती करतात ते. मी काय म्हणतो प्रसाद, तू पण डायनिंग हॉलची जाहिरात कर, लोकांपर्यंत त्याचं नाव तरी पोचू दे. एकदा जेवायला आले ना की परत परत येतील, कारण तेवढी छान चव आहे थाळीची.
3: बघतो मग एकदा त्यांच्याशी बोलून.
2: एकदा वगैरे नको, हा आत्ताच लाव बरं फोन, घे नंबर 9920111517.
3: ओके लावतो, 9920111517. हॅलो अमेय जोगळेकर.
4: हॅलो, नमस्कार.
2: रेडिओवर 5 मिनिटांचे कार्यक्रम, जाहिराती किंवा जिंगल्स करण्यासाठी संपर्क करा बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊसच्या अमेय जोगळेकरांना. संपर्क 9920111517 9920111497.
5: अद्यापि प्रत्येकं गृहे नभो वाण्याः एतेन स्वरेण दिवसस्य आरम्भः भवति.
6: एवमेव प्रकारेण भवतामपि व्यवसाय

0: यस्य प्रसिद्धिः कार्यक्रमैः विज्ञापनैः च गृहे गृहे प्रसरिष्यति।
1: अस्य भिन्नपर्यायानां कृते योग्यं मार्गदर्शनं निश्चितमेव आवश्यकम्।
0: सौजन्यं बाळ एम् जोगळेकर उत्पादन गृहं तथा विज्ञापन आपणं 19 शतषष्टि वर्षतः।
1: सम्पर्कः अमेय जोगळेकर 99 20 11 49 17।
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर।
3: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक मेसर्स बाळ एम जोगळेकर।
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।

0: आम्ही रीसेट.
1: एम्फी रजिस्टर्ड क्रिश्चियन म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्राइवेट लिमिटेड. कॉन्टॅक्ट नंबर 9764125533. कन्वर्ट युअर लाइफ इंटू सेलिब्रेशन.
2: नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार वाणी सर.
3: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो, गुड मॉर्निंग.
2: सर आपण बोलत होतो फायनान्शियल डेट या विषयावरती, आणि खरंच हा इतका चांगला विषय आहे ना, म्हणजे यामुळे अनेक प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात असं वाटतं. किंवा कदाचित या आधी जेव्हा ही कन्सेप्टच लोकांना माहिती नव्हती, त्यावेळेला बऱ्याचदा लग्नानंतरचे वाद हे पैशांमुळे होत होते असं वाटत होतं, पण तसं नाहीये. पैशांबद्दल न बोलल्याने किंवा आर्थिक गोष्टींवरती डिस्कशन न केल्याने गैरसमज होतात आणि म्हणून वाद होतात, म्हणून डिवोर्सचं प्रमाण वाढतं. याबद्दलही आता एक डेटा आपल्याकडे उपलब्ध आहे, याबद्दल तुम्ही अजून काय सांगाल?
3: सो बेसिकली कसं आहे मॅडम, आपण म्हणतो ना की अनेकदा लग्नानंतरचे वाद हे पैशांमुळे नसतात, तर पैशांबद्दल न बोलल्यामुळे होतात. ओके, आता हे पैशांवर न बोलल्यामुळे काय होतं किंवा काय आपण स्वतःला अडचणीत आणतो, म्हणजे बघा, एक आता आमच्याच क्लायंटचं एक तुम्हाला उदाहरण देईल की चर्चा अनेकदा घरात झाली इन्व्हेस्टमेंट बद्दल. म्हणजे मी पॉझिटिव्ह अँगलने सांगतोय आणि कसं त्या लेडीने स्वतःच्या नवऱ्याला आणि ओव्हरऑल कुटुंबाला सेफगार्ड केलं, म्हणजे केस स्टडी आपण याला म्हणूयात.
4: ओके,
3: तिने नवऱ्याला न सांगता म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंटला सुरुवात केली. SIP कुठल्या तरी मैत्रिणीकडून ऐकलं आणि SIP ला सुरुवात केली. अगदी 1000 रुपयांपासून SIP ची सुरुवात झाली. हळूहळू नवऱ्याकडून जसे महिन्याला पैसे मिळत होते आणि त्याच्या पगारांमध्ये जशी वाढ होत होती, तसं तिने इन्व्हेस्टमेंटमध्ये वाढ करायला सुरुवात केली. 2-3 वर्षानंतर तिला थोडं प्रॉडक्टचं अंडरस्टँडिंग आल्यानंतर मॅक्झिमम SIP कसे पैसे जातील, घर खर्च पूर्ण भागवून ओके, याच्याकडे ती कटाक्षाने लक्ष द्यायला लागली. आणि साधारण ना 12 वर्षानंतर मॅडम अशी परिस्थिती आली की अचानक तिच्या नवऱ्याची नोकरी गेली. 27 लोकांना MNC कंपनीने पत्र दिलं आणि गेटवरूनच लॅपटॉप हँडओव्हर करून कंपनीकडे त्या लोकांना बाहेर काढलं. तो माणूस घरी आला, प्रचंड प्रेशर मध्ये होता, 2 मुलं पदरात होती, वडील होते, वडिलांचं औषध पाणी, मुलांची शिक्षण किंवा त्यांचे करिअर आणि एकंदरीत त्यांना ट्रॅव्हल करायला आवडायचं, तर ट्रॅव्हल प्लॅनिंग हे सगळंच आता पणाला लागणार होतं किंवा इथे सगळीकडेच क्वेश्चन मार्क उभा राहणार होता. आता या लेडीने त्या जी घरकाम करणारी आहे, कुटुंब सांभाळणारी आहे, होम मेकर तिला आपण म्हणतो, तिने 11-12 वर्ष सलग SIP मध्ये गुंतवणूक केल्यामुळे त्या कुटुंबाचा पुढच्या साधारण 3.5-4 वर्षाचा खर्च हा भागणार होता. इतका व्हॉल्यूम किंवा इतकी चांगली ऍसेट तिथे क्रिएट झालेली होती. हे जेव्हा त्या मिस्टरांना कळलं, ते भारावून गेले आणि त्यांना व्यवसाय सुरू करायचा होता, तर त्यांनी स्वतःची ट्रॅव्हल एजन्सी सुरू केली. सो असा हा केस स्टडी आहे. म्हणूनच मी असं म्हणतो की जेव्हा आपलं लग्न होणार आहे तेव्हाच जर आपण फायनान्शियल डेट किंवा फायनान्शियल प्लॅनिंग हे त्या नवरा बायकोंचं कसं असलं पाहिजे, कुटुंब प्रती कसं असलं पाहिजे, स्वतःसाठी कसं असलं पाहिजे, स्वतःच्या स्वप्नांसाठी कसं असलं पाहिजे, याच्याबद्दल व्यवस्थित मनमोकळ्या गप्पा मारा, पैशांबद्दल बोला. ओके, घर खर्च, ट्रॅव्हल प्लॅन, गाडी, घर व इतर स्वप्न पूर्ण करण्यासाठी कुठे

0: हे कशी कधीपासून गुंतवणूक करावी याचं डिटेल डिस्कशन, याची पूर्ण समरी कुठे आपल्या बुकमध्ये डायरीमध्ये ज्याची नोंद करून जर आपण ठेवली तर वेळोवेळी आपल्याला आपलेच गोल रिडिफाईन करता येतील, नवरा बायकोमध्ये वाद टाळता येतील, किंबहुना पैशांमुळे वाद होणार नाहीत ओके याची काळजी घेतली जाईल. आणि जरी एकटा व्यक्ती कमावणारा असला किंवा दोघेही कमावणारे असले तरी ते प्लॅनिंग उत्तमरित्या पुढे नेता येईल. सो म्हणूनच फायनान्शियल डेटला तितकं महत्व आहे.
1: अगदी खरंय, खूप छान मुद्दा आपल्याला आताच वाणी सरांनी सांगितलाय. म्हणून मलाही सगळ्या पुणेकरांना, नाशिककरांना, सातारकरांना सांगायचंय की तुम्ही सुद्धा लग्न करत असाल तर त्याआधी एकदा फायनान्शियल डेटवर जरूर जा. जर तुमचं लग्न झालेलं असेल, 2-5 वर्ष लग्नाला झाली असतील आणि अजूनही तुम्ही तुमच्या फायनान्शियल प्लॅनिंग बद्दल बोलला नसाल तर त्यासाठी या फायनान्शियल डेटवर जा. आणि याच्या अनुषंगाने कुठल्याही मार्गदर्शनासाठी तुम्हाला गरज वाटत असेल तर क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला नक्की संपर्क करा. संपर्क 97-64-55-33, 97-64-55-33, 9764-12-5533. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. आणि सर, आपण बोलत होतो की फायनान्शियल डेटवरती जाण्याबद्दल. आता एखादं सक्सेसफुल मॅरेज आपलं जर का म्हणलं किंवा ते जर लग्न टिकवायचं असेल तर त्यासाठी या गोष्टी कशा मदत करतात याबद्दलही सांगा.
0: वा, काय प्रश्न आहे बघा. म्हणजे सक्सेसफुल मॅरेज टिकवायला किंवा सक्सेसफुल मॅरेज लाईफ आपण जेव्हा म्हणतो तेव्हा विचारांची योग्य देवाणघेवाण गरजेचीच आहे. आनंद हा तितकाच गरजेचा आहे आणि तो आनंद अबाधित ठेवण्यासाठी योग्य फायनान्शियल प्लॅनिंगही तितकंच गरजेचं आहे. म्हणजे मी इथे म्हणेल बघा, लव प्लस ट्रस्ट प्लस फायनान्शियल कम्युनिकेशन तर ते सक्सेसफुल मॅरेज असेल असं मला वाटतं. आणि फायनान्शियल अवेअरनेस साठी त्या फायनान्शियल डेटला तितकंच महत्व आहे. म्हणजे सुंदर नात्याची सुरुवात ही फक्त होकाराने नाही तर एकमेकांना समजून घेण्याने होते. पण त्यात आर्थिक विषय जर आधीच मांडला गेला तर ते नातं चिरकाळ टिकतं आणि त्याला बिकॉज ऑफ पैसे यामुळे अडचण येत नाही. आता हे सगळं करताना जेव्हा आपण फायनान्शियल डेटवर जातो, जसं आपल्याला अभ्यास करताना किंवा कुठल्याही नवनवीन गोष्टी शिकताना काही नोंदी करायची सवय आहे किंवा आपल्याला शिकवलं गेलंय किंवा आपण त्या पद्धतीने स्वतःला मोल्ड करत जातो म्हणजे आपल्याला त्या नोट भविष्यात देखील वापरता येईल, त्याचा आढावा घेता येईल, तसं जेव्हा आपण फायनान्शियल डेटवर जाणार आहोत तेव्हा जे जे विषय चर्चिले गेलेले आहेत आणि जे मुद्दे आपण छेडले त्या प्रत्येक मुद्द्याचा तपशील हा जर आपल्या डायरीमध्ये आपल्या वहीमध्ये नीट लिहून ठेवला आणि मे बी असं झालं की आपल्याला एक नाही 2 वेळा फायनान्शियल डेटला जायला लागलं कारण चर्चा ही विस्तृत होणं अपेक्षित आहे, 3 वेळा जायला लागलं तर डेटनुसार त्या नोट्स काढून ठेवल्या तर त्या आपल्याला कदाचित 3 वर्षानंतर कदाचित 5 वर्षानंतर परत रिव्हिजिट करता येतील की आपले गोल्स आपण काय ठरवलेले होते, आपल्या इन्व्हेस्टमेंटचं प्लॅनिंग आपण काही ठरवलेलं होतं का, आपल्या लायबिलिटीज बद्दल आपण काही ठरवलेलं होतं का, आपण घर घेणार आहोत त्याच्यासाठी आपण कर्ज करणार आहोत का, अनफॉर्सिन इव्हेंटमध्ये आपण फायनान्सचा वापर कसा करणार आहोत किंवा पैसा कसा उभा करणार आहोत, हे तुझ्या इन्कम मधून होणार आहे की माझ्या इन्कम मधून होणार आहे, तुझं इन्कम फक्त घर खर्चासाठी असणार आहे माझ्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट होणार आहेत का, असे कुठलेही विषय असतील याची जर डिटेल नोंद असेल तर कदाचित ते आपल्याला प्लॅन सुखकर करण्यात मदत करेल आणि भविष्यातल्या सगळ्या गोष्टी म्हणजे ज्या निगेटिव्ह घडणार आहेत त्या टळतील विथ दॅट फायनान्शियल डेट आणि योग्य नोंदणीतून.
1: म्हणूनच पुन्हा एकदा सगळ्या तरुण वर्गाला सांगायचंय, पुणेकर, नाशिककर, सातारकर तरुणांना तुम्ही ऐकताय ना, जर तुम्ही सुद्धा फायनान्शियल डेटवर जाण्याचा विचार करत असाल तर त्यासंबंधीतल्या कुठल्याही मार्गदर्शनासाठी तुम्ही संपर्क करू शकता क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. संपर्क 97-64-55-33, 97-64-55-33, 9764-12-5533. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात भूषण वाणीसर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोतेओ. नमस्कार यंग जनरेशन. फायनान्शियल डेटला नक्की जा. धन्यवाद.
2: साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन म्युच्युअल फंडात.

0: AMFI registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: सौ स्मृती आणि श्री संदीप पोद्दार यांचे बापूज सर्व्हिसेस हायजीन 1992 पासून क्लिनिंग इंडस्ट्री मधलं विश्वासार्ह नाव बापूज सर्व्हिसेस हायजीन. संपर्क 98 22 19 13 20 9822191320. बापूज सर्व्हिसेस
1: हायजीन. नमस्कार श्रोते हो, मनमोकळ्या गप्पा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, या कार्यक्रमात आज आपल्या सोबत आहेत बापूज सर्व्हिसेस हायजीनच्या संचालिका स्मृती पोद्दार. नमस्कार स्मृती मॅम.
2: नमस्कार.
1: आपण बघतोय की पावसाला छान सुरुवात झालेली आहे, ज्याची आपण अक्षरशः आतुरतेने वाट बघत होतो, आणि छान सगळीकडे हिरवाई सुद्धा पसरलेली आहे. अर्थातच हा सगळ्यांसाठी खूप आनंदाचा क्षण आहे, मग अगदी सामान्य माणूस असू दे, शेतकरी असू दे, पण पाणी म्हणजे जीवन हे जे आपण म्हणतो ते या पावसाने पुन्हा एकदा सिद्ध केलेलं आहे.
2: अगदी बरोबर.
1: आणि होपफुली आता जे पुण्यावरती पाणी संकट आलं होतं, एक दिवसाआड पाणी पुरवठा होत होता, तो थोड्या दिवसांनी किंवा काही महिन्यांनी बंद करण्यात येईल. पण हे सगळं होत असताना अर्थातच पाणी किती महत्वाचं आहे, आणि त्याचबरोबर ते पाणी स्वच्छ असणं किंवा जे पाणी आपण साठवतोय ती जागा स्वच्छ असणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. याबद्दलच आज बोलणार आहोत, कारण पावसाळा म्हणलं की रोगराई आली, दूषित पाणी आलं, गढूळ पाणी आलं, तर या सगळ्याबद्दल आज तुमच्याकडनं जाणून घ्यायचं.
2: नक्की. आता जसं तुम्ही म्हणालात की पावसाने अगदी दमदार हजेरी लावलेली आहे आणि आपल्याला त्याबद्दल सगळ्यांनाच त्याचा आनंद होतोय, तर ह्यावेळेचा जो उन्हाळा होता तो बराच काळ लांबला गेला आणि त्याच्यामुळे काय झालं की पाणी टंचाई निर्माण झाली, आणि आता पाऊस जसा जसा यायला लागलाय तसा आता नदीची पातळी म्हणा किंवा धरण आहे त्याच्यातली पातळी आता वाढायला लागेल, आणि मग हळूहळू पाणी जे आहे ते नियमित तुमच्याकडे तुम्हाला आता यायला सुरुवात होईल. पण आता या दरम्यान नेमक्या होणाऱ्या गोष्टी अशा असतात की इतर वेळी काय असतं की पाणी नॉर्मल लेवलला असतं, पण आता काय झालंय खालचा जो गाळ आहे तो घुसळून निघतो आणि पावसाच्या पाण्याच्या प्रेशरमुळे तो वर आलेला असतो, आणि तेच पाणी आता आपल्याला मिळायला सुरुवात होते. अर्थातच ते फिल्टर होऊन येत असतं, पण जेव्हा ते येतं तेव्हा आपल्या आपण ज्या ठिकाणी ते साठवून ठेवतो तिथे सुद्धा तो गाळ तयार व्हायला सुरुवात होते. शेवाळ असतं कारण पावसाळा असतो, तर मग ती जागा स्वच्छ ठेवणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे पावसाळ्यामध्ये अधिकाधिक तुम्ही टाकी स्वच्छ करणं गरजेचं आहे, कारण ऑलरेडी पाऊस आणि मॉइश्चर जास्त असतं, त्यामुळे तिथे शेवाळ होतं, मग बॅक्टेरिया असतात वेगवेगळ्या, आणि अशा वेगवेगळ्या संस्था आहेत आपल्यासारख्या ज्या स्वच्छ करून देतात, पाण्याचं नियोजन करून टाकी स्वच्छ करून देणाऱ्या संस्था आहेत. तर अशा संस्थांना तुम्ही जर अप्रोच झालात तर नक्कीच तुमची टाकी तुम्ही स्वच्छ ठेवू शकता.
1: बरोबर.
2: आणि जर इतर काही तुम्ही ठिकाणी जर पाणी ठेवत असाल तर त्या ती ठिकाणं सुद्धा तुम्हाला स्वच्छ ठेवता येऊ शकतात.
1: अगदी. याबाबत आपण अजूनही बोलणारच आहोत, पण त्याआधी श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाणी साठवण्याच्या जागेबद्दलची माहिती, त्याचबरोबर स्वच्छतेसाठी लागणाऱ्या सगळ्या सर्व्हिसेस आणि कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व सर्व्हिसेस यासाठी संपर्क करा बापूज सर्व्हिसेस हायजीनला. संपर्क 98 221 91 320 98 221 91 320 9822191320 आणि आमची वेबसाईट आहे www.bapujservices.com. स्मृती मॅम, जसं तुम्ही म्हणालात की पाण्यातला गाळ हळूहळू वरती यायला लागतो आणि मग तोच आपल्या घराघरात सुद्धा आपल्याला दिसतो, त्यामुळे पाण्याचा रंगही

0: बदललेला
1: हो
0: दिसतो.
1: अर्थातच.
0: पण बऱ्याच वेळेला लोकांच्या डोक्यामध्ये कसं असतं की अरे आपल्या घरात तर प्युरिफायर आहे आणि मग जे पाणी येत आहे ते डबल फिल्टर्ड होऊनच येणार आहे तर ते पाणी शुद्ध असणार आहे, याबद्दल तुम्ही काय सांगाल?
1: मला असं म्हणायचंय की फिल्टर असो किंवा तुमच्याकडची टाकी असो, फिल्टर जरी तुम्ही पाहिलं तर त्याचे जे कॅन्डल्स असतात किंवा जे फिल्ट्रेशनचं जे प्लांट असतं त्याचे सुद्धा पार्ट्स बदलावे लागतात, ते सुद्धा नियमित तुम्हाला बदलावेच लागतात आणि तरच ते पाणी फिल्टर होऊन येतं. आणि मुळातच कसं असतं की टाक्या ज्या आहेत आपल्याकडे त्या टाक्या ज्याच्यामध्ये मोठमोठ्या बिल्डिंग्सला तिथून पाणी सप्लाय होत असतं आणि तिथे ते पाणी साठून राहतं बऱ्याच वेळेला. तुम्ही जर बघितलात तर जे फुटवॉल असतो त्याच्या खालचं जे पाणी असतं ते तळालाच राहतं, ते काही तिथून आपण हलवू शकत नाही किंवा टाकी ही पूर्ण कोरडी किंवा अशी रिकामी होत नाही, ते पाणी वर खाली होत असतं पण पाणी हे त्याच्यात असतं म्हणजे मॉइश्चर असतं, ओलावा असतो आणि या सगळ्या गोष्टी असल्यामुळे काय होतं त्याच्यामध्ये बॅक्टेरिया तयार होतात. आणि पावसाळ्याच्या दिवसांमध्ये काय होतं की साधा तुम्ही घरामध्ये फ्लॉवर पॉट जरी ठेवला तरी त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं पाणी बदललं नाही तर डेंग्यूचे डास किंवा पिल्ल अशी तयार होतात आणि त्याच्यामुळे ते पाणी सतत आपल्याला बदलत राहावं लागतं. त्यामुळे फिल्टर असो किंवा काही असो पाण्याची टाकी स्वच्छ करून घेणं नियमितपणे खूप गरजेचं आहे.
0: अगदी श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाणी साठवण्याच्या जागेबद्दलची माहिती, त्याचबरोबर स्वच्छतेसाठी लागणाऱ्या सगळ्या सर्व्हिसेस आणि कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व सर्व्हिसेस यासाठी संपर्क करा बापूज सर्व्हिसेस हायजिनला. संपर्क 98221 91 320, 98221 91 320, 9822191320 आणि आमची वेबसाईट आहे www.baputservices.com. स्मृती मॅम, जसं तुम्ही म्हणालात की पाणी जे आपल्याकडे येतं त्या पाण्यामुळे बरीच रोगराई पसरते, तर याबद्दलही आपण थोडस बोलूयात की दूषित पाण्यामुळे होणारे आजार आणि म्हणून पाणी स्वच्छ ठेवणं किती महत्वाचं आहे.
1: नक्कीच, जे पाणी आता आपण वापरायला सुरुवात करतो ते अर्थातच आता हा पाऊस झालेला आहे आणि पावसानंतर येणारं जे पाणी असतं ते शुद्ध असतंच असं नाही, फिल्टर केलेलंच असतं असं नाही. त्याचं कारण असं की मी तुम्हाला आधीही म्हटलं की नदीची जी पातळी असते ती खाली गेलेली असते, त्याच्यामुळे तो जो गाळ असतो तो वर आलेला असतो आणि तेच पाणी आपल्याकडे जेव्हा येतं, जसं टाकीमधलं पाणी संपलं आणि आपण नळ चालू केले की त्याच्यातनं असे आवाज येतात आणि मातकट असं पाणी बाहेर पडतं, तशाच पद्धतीत तिथेही तीच क्रिया होते पण ती मोठ्या प्रमाणात होते. आणि मग ते जे पाणी आपल्याकडे येतं ते आपल्याला मग पेपरमध्ये म्हणा किंवा वर्तमानपत्रात सांगितलं जातं की पाणी तुम्ही उकळून प्या, पण मग त्याची कारणं अशी आहेत की पाण्यापासून होणारे असंख्य रोग आहेत, जसं कॉलरा आहे, टायफॉइड आहे, त्याच्यानंतर कावीळ आहे, असे वेगवेगळे रोग व्हायला सुरुवात होते आणि गॅस्ट्रायटिस असतं. मग एखाद्याला काही झालं बिल्डिंगमध्ये म्हणा किंवा सोसायट्यांमध्ये की आपण जागे होतो की अरे बापरे आपल्या पाण्यामध्ये प्रॉब्लेम आहे किंवा ड्रेनेजचं पाणी मिक्स व्हायला लागलेलं आहे किंवा अशा गोष्टी जेव्हा व्हायला लागतात तेव्हा आपण इमर्जन्सी येते आणि मग काय होतं, मग गडबड होते. तर आय थिंक प्रिव्हेन्शन इज बेटर देन क्युअर हे आपण नेहमीच सांगत आलेलो
0: आहोत.
1: तर ते सगळं टाळण्यासाठी तुम्ही तुमची टाकी किंवा जे काही जिथे पाणी साठवता ते कायम स्वच्छ ठेवा. आणि पावसाळ्यात असं नव्हे, प्रत्येक जो ऋतू असतो त्या ऋतूमध्ये वेगवेगळ्या गोष्टी असतात, तेव्हा तुम्ही ते स्वच्छ ठेवणं गरजेचंच आहे.
0: अगदी खरंय. म्हणूनच श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाणी साठवण्याच्या जागेबद्दलची माहिती, त्याचबरोबर स्वच्छतेसाठी लागणाऱ्या सगळ्या सर्व्हिसेस आणि कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व सर्व्हिसेस यासाठी संपर्क करा बापूज सर्व्हिसेस हायजिनला. संपर्क 98221 91 320, 98221 91 320, 9822191320 आणि वेबसाईट www.bapujservices.com. पुन्हा भेटूयात मनमोकळ्या गप्पा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: लता, कशी भांडी घासलीस, खरकट सुद्धा नीट निघालं नाही, जरा स्वच्छ काम कर.
3: बाईसाहेब, साफसफाई वरून एवढं बोलताय पर तुमच्या नळाचं पाणीच गढूळ येतंय की
2: काय?
3: मग आता 6 महिने झाले बंगल्यात राहायला येऊन, पर एकदा बी पाण्याच्या टाक्या साफ केल्या नाहीत, किती गांड झाल्या असतील टाक्या.
2: हो ग, म्हणून तर ओम आणि आरोही सारखे आजारी पडतायत. अगं पण कोणाला बोलवायचं, शिवाय मी एकटीच असते ना बंगल्यात.
3: अहो, इथल्या समध्या बंगल्यांमध्ये बापूज सर्व्हिसेस हायजिनची माणसं टाक्या साफ करतात, त्यांना बोलवा. लय खात्रीशीर माणसं आहेत, स्मृती पोद्दार वहिनी तर स्वतः जातीनं लक्ष घालत्यात.
2: बापूज सर्व्हिसेस हायजिन.

0: का? बर बर बोलावते. पण तू भांडी स्वच्छ घास आधी.
1: घासते हो घासते.
2: स्मृती आणि संदीप पोतदार यांचे बापू सर्व्हिसेस हायजीन. संपर्क 98 22 19 13 20 98 22 19 13 20.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत राही युरोलॉजी हॉस्पिटल पुणे.
4: श्रोते हो नमस्कार. राही युरोलॉजी हॉस्पिटलतर्फे आयोजित या कार्यक्रमात मी शिवराज सणस आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण माहिती घेणार आहोत लघवीच्या आजारांबद्दल आणि याबाबत अधिक माहिती आपल्याला देण्यासाठी पुण्यातील प्रसिद्ध युरोलॉजिस्ट डॉक्टर राजीव चौधरी आपल्याबरोबर आहेत. डॉक्टर चौधरी यांनी MCH ही युरोलॉजीतील सर्वोच्च पदवी घेतली आहे. तसंच इंग्लंडमध्ये त्यांनी युरोलॉजीमधील शिक्षण आणि संशोधनाचं काम पूर्ण केलं आहे. डॉक्टर राजीव चौधरी हे प्रोफेसर आणि हेड ऑफ डिपार्टमेंट ऑफ युरोलॉजी, सिनियर युरोसर्जन आणि अँड्रिओलॉजिस्ट म्हणून मेन रुबी हॉल क्लिनिक आणि राही युरोलॉजी हॉस्पिटल इथं गेली 35 वर्ष कार्यरत आहेत. आपल्याशी संवाद साधतायत डॉक्टर राजीव चौधरी. नमस्कार डॉक्टर, स्वागत आहे आपलं या कार्यक्रमात.
5: नमस्कार
4: डॉक्टर. प्रोस्टेट कर्करोगाच्या रुग्णांमध्ये कोणता उपचार करायचा हे कशा पद्धतीने ठरवलं जातं?
5: कुठलाही कॅन्सर शरीरामध्ये जेव्हा असतो त्या कॅन्सर शरीरामध्ये कुठल्या स्टेजला आहे, म्हणजे तो पसरला आहे का की तो त्याच्या त्या ओरिजिनल अवयामध्येच आहे, आतमध्येच आहे आणि कुठेही बाहेर गेलेला नाही, की तो शरीरात सगळीकडे पसरलेला आहे, हे असे विविध फॅक्टर्स आपण जे नेहमी ऐकतो. आता आपण आजकाल बघतो CT स्कॅन, MRI स्कॅन किंवा PET स्कॅन, या ज्या नवीन तपासण्या आलेल्या आहेत, या सगळ्या तपासण्या केल्यानंतर आम्हाला एक अंदाज येतो की साधारणतः या आजाराची स्टेज काय. जर लवकरची स्टेज असली तर बरेच कॅन्सर, जसं प्रोस्टेट कॅन्सरचंच आपण बोलतोय आज, तर प्रोस्टेट कॅन्सर जेव्हा लवकरच्या स्टेजला किंवा अर्ली स्टेज कॅन्सर किंवा आम्ही त्याला असंही म्हणतो की लोकलाइज कॅन्सर. लोकलाइज कॅन्सर म्हणजे काय की तो फक्त प्रोस्टेटच्या गाठीपुरता सीमित असतो, तो बाहेर शरीरात कुठेही पसरलेला नसतो. अशावेळी जर ती गाठ पूर्णपणे आपण काढून टाकू शकलो तर तो रुग्ण पूर्णपणे कॅन्सरपासून बरा होण्याची शक्यता असते. पण ट्रीटमेंट ठरवताना बाकीचे पण पॅरामीटर्स असतात. जसं आता आपण सध्या उदाहरण घेतलं की लोकलाइज कॅन्सर किंवा फक्त त्या अवयापुरता सीमित असलेला कॅन्सर आहे आणि तो अगदीच हळूहळू वाढणार आहे, अशावेळी आपण थोडा कॉन्झर्वेटिव्ह अप्रोच घेऊ शकतो, म्हणजे शस्त्रक्रिया न करता याला कंट्रोल करता येईल का, ज्याला आम्ही वॉचफुल वेटिंग असं म्हणतो. पण तोच जर शंका असली की हा बराबर वाढणारा कॅन्सर असेल, हे आपल्याला हिस्टोपॅथॉलॉजी रिपोर्ट किंवा बायोप्सीचा तुकडा काढून आपण जो तपासायला पाठवतो त्या रिपोर्टमध्ये आपल्याला या गोष्टी कळतात. आणि हे सगळं झाल्यानंतर पेट स्कॅनचा PSMA पेट स्कॅन म्हणून टेस्ट असते, हे सगळे रिपोर्ट बघितल्यानंतर कॅन्सर कुठल्या स्टेजला आहे हे ठरणार. आणि एकदा स्टेज ठरली की त्याला कुठल्या प्रकारे आपण पूर्णपणे बरा करण्याचा प्रयत्न करू शकतो हा अभ्यास केला जातो. मेन मोठ्या शस्त्रक्रिया ज्या केल्या जातात या शस्त्रक्रिया कॅन्सर पूर्ण बरा करण्यासाठी केल्या जातात. आणि या पण एखादी व्यक्ती आहे जी 50 वर्षाची आहे आणि पूर्णपणे धडधडीत आहे, त्यांना कुठलेही आजार नाहीत, सो या माणसाचं किंवा या व्यक्तीचं आयुष्यमान हे आपल्याला नक्कीच 10 वर्षापेक्षा जास्त एक्सपेक्टेड आहे. अशा वेळी आपण या रुग्णांना पूर्णपणे बरा करणाऱ्या शस्त्रक्रिया ऑफर करून कायमचं बरं करू शकतो. पण एखादी व्यक्ती आहे जी 80 वर्षाची आहे किंवा 85 वर्षाची आणि त्यावेळी तो कॅन्सर निदान झालाय, तर अशावेळी मोठ्या शस्त्रक्रिया करून आपल्याला तो फायदा होणार नसतो. सो अशा अनेक फॅक्टर्स आहेत किंवा फाइंडिंग्स आहेत ज्याच्या जोरावर आपल्याला कॅन्सर कुठल्या प्रकारे त्याची ट्रीटमेंट करावी हे ठरवण्यात येतं.
4: डॉक्टर, आपण सांगितलं की प्राथमिक अवस्थेत हा जर कॅन्सर असेल तर कशा पद्धतीने ट्रीटमेंट केली जाते, पण जर तो पसरलेला असेल तर कशा पद्धतीने ट्रीटमेंट केली जाते?
5: जर तो कॅन्सर शरीरामध्ये पसरलेला असेल तर अशावेळी आपल्याला पूर्णपणे शरीरातला कॅन्सर आपण त्याचा नाश करू शकू अशा पद्धतीने त्याची उपचार पद्धती करायला लागते. याच्यामध्ये एक आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की टेस्टिस किंवा वृषणकोशामधून नॉर्मली याचं अन्न, ज्याला आम्ही टेस्टोस्टेरॉन असं म्हणतो, हे पुरुषत्वाचं जे हॉर्मोन आहे याच्या जोरावर प्रोस्टेटचा कॅन्सर हा वाढत असतो आणि याचं 99% उत्पादन हे बोनी टेस्टिसमध्ये होत असतं. अशावेळी आपण त्याला कॅस्ट्रेशन असं म्हणतो. कॅस्ट्रेशन म्हणजे काय? टेस्टोस्टेरॉनची लेवल जवळजवळ पूर्णपणे शून्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करणे. आणि याला दोन प्रकारे करता येतं, एक तर मेडिकल कॅस्ट्रेशन किंवा सर्जिकल कॅस्ट्रेशन.

0: श्रोते हो, लघवीचे विकार आणि त्यासंबंधीच्या सर्व शस्त्रक्रिया पुण्यातील राही युरॉलॉजी सेंटर इथं अत्याधुनिक पद्धतीने केल्या जातात. सकाळी शस्त्रक्रिया केली तर रुग्णाला संध्याकाळी घरी जाता येतं. लघवीचे विकार आणि त्यासंबंधित अत्याधुनिक उपचार पद्धती याबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य संपर्क करा. आमचा फोन नंबर आहे 72 76 89 49 49, 72 76 89 49 49. फोन नंबर पुन्हा एकदा 7276894949.
1: डॉक्टर, प्रोस्टेट कर्करोगाच्या रुग्णांमध्ये कशा पद्धतीने उपचार केले जातात, उपचाराची दिशा कशी असते याची माहिती आपण सर्व श्रोत्यांना दिलेली आहे, पण डॉक्टर उपचाराचे पर्याय ठरवताना कोणत्या आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्वांचं पालन केलं जातं?
2: कुठल्याही कॅन्सरची जेव्हा आपण ट्रीटमेंट करतो, आपण प्रोस्टेट कॅन्सरची जेव्हा ट्रीटमेंट करतो तेव्हा अमेरिकन युरोलॉजिकल असोसिएशनच्या गाईडलाईन्स आपण फॉलो करतो. तसंच NCCN म्हणजे इंटरनॅशनल गाईडलाईन्स आहेत ज्या कॅन्सर स्पेसिफिक असतात, या कुठल्याही गाईडलाईन्स प्रमाणे आपण शक्यतो ट्रीटमेंट डिसाईड करतो. आणि या गाईडलाईन्स सुद्धा त्या कॅन्सरची स्टेज कुठली आहे याप्रमाणेच आपण पुढे डिसाईड करतो. हे अल्गोरिदम्स आहेत बेसिकली, आणि हे अल्गोरिदमच्या साह्याने आपल्याला ॲक्युरेट ट्रीटमेंट करण्याची खात्री मिळते. बेसिकली हे अल्गोरिदम जे आहेत, हे अल्गोरिदम्स हे गेल्या 40 वर्षाचा जो अनुभव आहे जगभरचा किंवा 50 वर्षाचा जो अनुभव आहे, त्या अनुभवाच्या आधारे सायंटिफिक कमिटीजनी बनवलेले निष्कर्ष असतात आणि या निष्कर्षांच्या आधारे आपण जनरल गाईडलाईन्स फॉलो करतो. असं कधीही समजू नये की प्रत्येक रुग्णाला या गाईडलाईन्स 100% अप्लाय करता येतात, कारण प्रत्येक रुग्णाची कंडिशन, त्यांचं हिस्टोपॅथॉलॉजी रिपोर्ट, असे बरेच व्हेरियस फॅक्टर्स, त्यांची स्वतःची तब्येत, त्यांना असलेले बाकीचे आजार, असे अनंत फॅक्टर्सचं कॅल्क्युलेट करूनच शेवटी तुमचे युरोलॉजिस्ट हे डिसिजन घेतील की कुठल्या प्रकारे उपचार पद्धती करण्यात यावी. जसं मी सांगितलं की जेव्हा कॅन्सर हा लोकलाइज असतो किंवा रिस्ट्रिक्टेड टू द प्रोस्टेट असतो, त्यावेळी सर्जरीच्या साह्याने त्याला काढून टाकणे हा सर्वात उत्तम उपाय नेहमी ठरतो.
1: डॉक्टर, प्रोस्टेट कर्करोगासाठी रोबोटिक शस्त्रक्रियेबद्दल आपण काय माहिती द्याल आणि ही रोबोटिक शस्त्रक्रिया फायदेशीर आहे का?
2: रोबोटिक शस्त्रक्रिया गेल्या 20 ते 25 वर्षांमध्ये जगभर आली. ती अनेक प्रकारच्या शस्त्रक्रियांसाठी वापरली गेली आणि आज सर्वात प्रायमरी शस्त्रक्रिया जी मेन शस्त्रक्रिया रोबोटिकच्या साह्याने केली जाते ती प्रोस्टेट कॅन्सरची शस्त्रक्रिया. रोबोटिक शस्त्रक्रियेच्या साह्याने पेल्विसमध्ये अतिशय खड्ड्यात जाऊन आतमध्ये जे ऑपरेशन करायला लागतं ते रोबोटिकच्या साह्याने अतिशय छानपणे करता येतं. आणि त्यामुळे प्रोस्टेट कॅन्सर काढल्यानंतर लघवी गळण्याचा जो मेन प्रॉब्लेम होता की ज्याच्यामुळे ऑपरेशन केल्यानंतर लघवीची झडप, जी लघवी थांबवायची, त्या झडपेला कंट्रोल करणं कठीण व्हायचं, पण रोबोटिक शस्त्रक्रिया केल्यामुळे प्रोस्टेट कॅन्सरनंतरच्या ऑपरेशननंतर लघवी गळण्याचा कार्यक्रम हा अतिशय कमी झालेला आहे, त्याचं प्रमाण अतिशय कमी झालं आहे आणि 5% कमी रुग्णांना आता तो त्रास बघितला जातो. रोबोटिक शस्त्रक्रियेचे प्रोस्टेट कॅन्सरच्या शस्त्रक्रियेमध्ये अतिशय फायदे आहेत आणि पूर्णपणे बरं करण्यासाठी रोबोटिक शस्त्रक्रियेचा सर्वात जास्त फायदा होतो.
0: श्रोते हो, लघवीचे विकार आणि त्यासंबंधीच्या सर्व शस्त्रक्रिया पुण्यातील राही युरॉलॉजी सेंटर इथं अत्याधुनिक पद्धतीने केल्या जातात. सकाळी शस्त्रक्रिया केली तर रुग्णाला संध्याकाळी घरी जाता येतं. लघवीचे विकार आणि त्यासंबंधित अत्याधुनिक उपचार पद्धती याबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य संपर्क करा. आमचा फोन नंबर आहे 72 76 89 49 49, 72 76 89 49 49. फोन नंबर पुन्हा एकदा 7276894949.
3: श्रोते हो, अधिक माहितीसाठी आमच्या उपचार केंद्राला अवश्य भेट द्या. आमचा पत्ता आहे राही युरोलॉजी हॉस्पिटल, अशोका सेंटर, बिबवेवाडी क्रॉसिंग चौक, पुणे 17 रस्ता, पुणे. राही युरोलॉजी हॉस्पिटल, अशोका सेंटर, बिबवेवाडी क्रॉसिंग चौक, पुणे 17 रस्ता, पुणे.
0: तर श्रोते हो, हे होते युरोलॉजिस्ट डॉक्टर राजीव चौधरी. डॉक्टर, आज आपण सर्व श्रोत्यांना लघवीच्या आजाराबद्दल ही माहिती दिलीत, आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.
2: नमस्कार.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते राही युरोलॉजी हॉस्पिटल, पुणे.
4: संकल्पना आणि निर्मिती शिवराज सणस.

0: सूचना ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: चलो निकलेगा
2: जय. नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कम्फर्ट है, क्या क्वालिटी है,
1: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लाया?
3: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पुणे में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर नियर हांडेवाड़ी चौक पुणे. कॉन्टैक्ट 9689911240.
4: नमस्कार श्रोते हो, प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्लॅनेट फर्निचरचे कुलदीप जाधव सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
5: नमस्ते.
4: जेव्हा आपण फर्निचर घेतो तेव्हा काही दिवसानंतर काही महिन्यानंतर आपल्याला त्याबाबतीत कंप्लेंट्स जाणवायला लागतात, तर याबद्दलच आज तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय. वॉर्ड्रोप आणि सोफा हे सतत वापरले जाणारे फर्निचरचे प्रकार, हे याची काही गॅरंटी वॉरंटी असते का किंवा हे इतक्या लवकर खराब का होतात?
5: ऍक्च्युली कसं असतं की वॉरंटी असते, 2-3 वर्ष वॉरंटी असते मटेरियलला. इम्पोर्टेड असेल तर वॉरंटी नसते. पण याच्यामध्ये सुरुवातीलाच कस्टमरना काळजी काय घ्यावी लागते, कारण की फर्निचर आता मॉड्युलर मध्ये आहे, सगळं फ्लॅट पॅक येतं, घरी येऊन तुमचं असेंबल होतं. तर ज्यावेळेस असेंब्लीला लोक येतात त्यावेळेस त्याच्याकडनं पूर्ण लेवलमध्ये तुम्ही फर्निचर फिटिंग करून घेतलं पाहिजे. जर लेवल नसतील तुमच्या, कारण नॉर्मली काय होते की आपल्याकडे कन्स्ट्रक्शन मध्ये कुठंच लेवल मिळत नाही, त्यामुळे फर्निचरला प्रॉब्लेम. हा फर्निचरचा प्रॉब्लेम नाही, हा ऍक्च्युली लेवलचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही ती काळजी घ्या की तुमचं फर्निचर लेवलला फिट आहे. इनकेस समजा काही कंप्लेंट आली, आवाज येतोय काय येतोय, तर तुम्ही कॉल करून बोलवू शकता कार्पेंटरला. वेळीच जर मेंटेनन्स झाला तर तुम्हाला पुढचा त्रास कमी होऊन जातो. आता हे झालं तुमचं वॉर्ड्रोप संदर्भातलं. इवन सोफ्यामध्ये पण काय आहे की सोफ्यामध्ये आपल्याकडे 3-सीटर 2-सीटर असा प्रकार आहे. आता त्याच्यात काय होतं की नॉर्मली 4 कोपऱ्यामध्ये 4 लेग असतात,
6: बरोबर,
5: सेंटरला लेग नसतो. तर आम्ही ती काळजी घेतो की प्रत्येक सोफ्याला मध्ये एक सेंटरला आम्ही लेग देतो, कारण की आपल्याकडे काय होतं की वापर तसा होत नाही, थोडासा रफ वापर राहतो. मग त्याला आम्ही सेंटर लेग देतो. सेंटर लेग दिल्यामुळे काय होतं की तुमचा लोड जो आहे तो इव्हनली डिस्ट्रीब्युट होऊन जातो,
6: बरोबर, स्टडीनेस येतो.
5: हा, त्याला स्टडीनेस दाखवतो आणि त्याची लाईफ तुम्हाला चांगली मिळते. अगदी 5-10 वर्ष म्हणलं तरी तुमचा सोफा व्यवस्थित चालतो आणि त्याचा इनडायरेक्ट इम्पॅक्ट तुमच्या कुशन वरती पडतो. कुशनचा तुम्हाला खाली जर त्याला सपोर्ट असेल तर तो फर्मनेस जसा सुरुवातीला तसाच तुम्हाला 2-4 वर्ष मिळून जातो. ह्या छोट्या छोट्या जर तुम्ही काळजी घेतल्या तर तुमचा पुढचा मेंटेनन्सचा प्रकार कमी होऊन जातो.
4: याबद्दल अजूनही जाणून घेऊयात, पण त्याआधी श्रोते हो, फर्निचरच्या भरपूर व्हरायटीसाठी, उत्तम क्वालिटीसाठी आणि विविध ब्रँडसाठी सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता प्लॅनेट फर्निचरला. ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हांडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 91-56-77-70-3, 91-56-77-70-3, 9156-77-7003. जाधव सर, जसं आपण वॉर्ड्रोप सोफ्याबद्दल बोललो तसंच बेड किंवा मॅट्रेस हे सुद्धा खूप वापरले जाणारे प्रकार, तर याच्याही बऱ्याच कंप्लेंट येतात की बेडची ट्रॉलीच सरकत नाही, बऱ्याचदा अडकून राहते, किंवा हायड्रॉलिक असेल तर काही दिवसानंतर वर्षानंतर ते ऑपरेट होत नाही, अडकून बसतात, त्याबद्दल काय सांगाल?
5: त्याच्यात काय होतं की हायड्रॉलिकला तुमचा जर वापर असेल तर इश्यू नसतो, जर वापर नसेल तर त्याचे हायड्रॉलिक जाम होतात, डस्ट राऊंड ते ऑपरेट होत नाहीत. मग त्याला तुम्हाला एकच सोल्युशन आहे की रिप्लेसमेंट.
6: ओके.
5: आणि ते मार्केटमध्ये अवेलेबल असतात, फार काय कॉम्प्लिकेटेड गोष्ट नाही. नाहीतर लोकांच्या डोक्यात काय असतं की हायड्रॉलिक खराब झालं तर परत मिळणार का? आपल्या जशा गाड्यांचे डिक्की असते पाठीमागं, त्याला एक शॉकअप जर असतो, हायड्रॉलिक सिलेंडर असतो, सेम तशीच कन्सेप्ट त्याला पण आहे. आणि ते तुम्हाला त्याच्यावरती स्पेसिफिकेशन असतात प्रत्येक हायड्रॉलिकवरती, त्या स्पेसिफिकेशन प्रमाणे तुम्हाला मार्केटमध्ये पण अवेलेबल होतं, ते इझिली तुम्ही ते रिप्लेस करू शकता. सेकंड मध्ये तुमचे मॅट्रेस आले. मॅट्रेस सगळ्यात मेजर इश्यू काय मॅट्रेसचा की लोकांना एक 10 वर्ष वॉरंटी, 15 वर्ष वॉरंटी वाला मॅट्रेस माहिती आहेत. वॉरंटी आहे ठीक आहे, पण त्याची तुम्हाला काळजी घ्यावी लागते. मॅट्रेसमध्ये मेजर काय आहे की तुम्ही जशी आता मॅट्रेस वापरताय सेम त्याच पोझिशनला तुम्ही वर्ष मॅट्रेस नाही वापरू शकत, त्याला तुम्हाला रोटेट करावी लागते. तर त्याचा इम्पॅक्ट काय पडतो की जिथं तुम्ही रेग्युलर जास्त वापर होतोय तिथं खड्डा पडत नाही. म्हणजे तुम्ही 10 वर्षवाली मॅट्रेस जरी असले तर त्यांचा सुद्धा वॉरंटीचा क्रायटेरिया हाच आहे की तुम्ही रोटेट करून मॅट्रेस वापरली पाहिजे.
4: बरं. तेव्हा श्रोते हो, नवीन फर्निचरच्या भरपूर व्हरायटीसाठी, उत्तम क्वालिटीसाठी आणि इंटरनॅशनल ब्रँडसाठी सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता प्लॅनेट फर्निचरला. ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हांडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 91-56-77-70-3, 91-56-77-70-3, 9156-77-7003. पुन्हा भेटूयात. प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात कुलदीप जाधव सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
5: नमस्ते.
7: आपण ऐकत होतात काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.

0: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसंट अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
0: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ. प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ. तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
2: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
3: भारत का गम एक्सपर्ट.
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित भेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
5: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
6: आकाशवाणी
5: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
6: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी.
7: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील ऐकत आहात. 10:58 होत आहेत. जाणून घेऊ ठळक घडामोडी.
8: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदाअंतर्गत ब्रिक्स परिवहन मंत्र्यांची तिसरी बैठक नागपूर इथं आजपासून सुरू होत आहे. या तिसऱ्या बैठकीचा उद्देश आंतरराष्ट्रीय परिवहन सहकार्य अधिक दृढ करणं हा आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी येत्या 11 जुलै रोजी ब्रिक्स परिवहन मंत्र्यांच्या बैठकीचं अध्यक्षपद भूषवतील. या बैठकीला ब्रिक्स सदस्य देशांचे मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी एकत्र येऊन परिवहन क्षेत्रातील प्रमुख प्राधान्यक्रमांवर, विशेषतः पायाभूत सुविधा आणि गतिशीलता यामधील शाश्वततेवर चर्चा करणार आहेत. पुण्याजवळ मोशी इथं काल कचऱ्याचा ढीग पडून इमारत पडण्याची दुर्घटना घडली होती. तिथं रात्रभर आणि अजूनही बचाव कार्य सुरू असून इमारतीत अडकलेल्या 17 जणांपैकी आतापर्यंत 9 जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आलं आहे, तर 8 जण अजूनही इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यापैकी 3 जणांचे पाय इमारतीच्या पडलेल्या खांबाखाली अडकले असून NDRFचे जवान त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. नाशिकमध्ये गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं काल दुपारनंतर विश्रांती घेतली. या 2 दिवसातील पावसामुळे गंगापूर धरण 69% तर दारणा धरण 49% इतकं भरलं आहे. नांदूर, मध्यमेश्वर आणि पालखेड धरणातून सुरू असलेल्या पाण्याचा विसर्गही थांबवण्यात आला आहे. काल झालेल्या पावसामुळे नांदूर मध्यमेश्वर बेटावर 22 युवक अडकले होते, मात्र आपत्ती व्यवस्थापन विभागानं त्यांची सुखरूपपणे सुटका केली. काल पावसामुळे त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये शिरलेलं पाणी आता बाहेर पडलं आहे. पुण्यातील राधा दामोदर प्रतिष्ठानच्या वतीनं उद्यापासून येत्या रविवारपर्यंत रहाळकर राम मंदिर इथं सद्गुरू वामनशास्त्री इस्लामपूरकर यांचा पुण्यतिथी महोत्सव साजरा होणार आहे. यामध्ये 3 दिवस सकाळी डॉ कल्याणी नामजोशी यांची प्रवचनं, तर संध्याकाळी माधव खिरे, पद्मनाभ आठवले आणि विक्रम नांदेडकर यांची कीर्तनं आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. या होत्या आता म्हणजे ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58.
7: श्रोते हो, या आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. 11:25 झाले आहेत. प्रसारित करत आहोत चंदूकाका सराफ, मधुमालती.
0: चंदूकाका

0: चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून परंपरा तीच रूप नवे.
1: मधुमालती कार्यक्रमात श्रोते हो सर्वांचं स्वागत. बॉलिवूडच्या सुवर्णयुगाचे जनक म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते म्हणजे निर्माते दिग्दर्शक अभिनेते गुरुदत्त. त्यांचा आज जन्मदिवस. वयाच्या अवघ्या 39व्या वर्षी त्यांचं निधन झालं पण त्यांचे चित्रपट आजही आठवणीत आहेत. आज चित्रपटांचा इतिहास मागे वळून पाहिला तर त्यांचे काही चित्रपट मैलाचा दगड बनून राहिले आहेत. मधुमालती कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्यांच्या चित्रपटांमधली काही गाणी आम्ही प्रसारित करणार आहोत. सुरुवातीला ऐकूया मिस्टर अँड मिसेस 55 या चित्रपटातलं मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं मजरूह यांचं गीत. संगीत आहे ओपी नय्यर यांचं.

परंपरेची ही मॉडर्न स्वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आलेत मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मुरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन, अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.

0: रमेश डाईंग, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट छत्री जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: पुण्यनगरीत आलेल्या सर्व वारकरी भाविकांचं राजर्षी शाहू बँकेतर्फे हार्दिक स्वागत।
2: सदैव लोककल्याणाचा ध्यास घेतलेली सक्षम आणि सुदृढ राजर्षी शाहू बँक पुणे, अत्याधुनिक डिजिटल बँकिंगद्वारे सदैव तत्पर सेवा देणारी राजर्षी शाहू बँक पुणे,
3: कराड, सासवड आणि मोशी या ठिकाणी ही लवकरच आपल्या सेवेत। राजर्षी शाहू बँक, मुख्य कार्यालय बाजीराव रोड पुणे।
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
5: चंदुकाका सराफ मधुमालती कार्यक्रमात आता ऐकूया आर पार या चित्रपटातलं गीता दत्त यांच्या स्वरातलं मजरूह यांचं गीत। संगीत आहे ओपी नय्यर यांचं।

0: परंपरेची ही मॉडर्न स्वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून।
1: काय काकू, आजच्या पेपरात नाटकाची जाहिरात वाचलीत का? खूप छान।

0: नाटक म्हणे.
1: अरे डोळ्यांना अंधुकस दिसतंय, धड पेपर वाचता येत नाही आणि नाटकाला गेलो तर नटांचे चेहरेच कळत नाहीत.
0: काकू मग माझ्यासोबत जंगली महाराज रोड वरच्या गॅलेक्सी आय हॉस्पिटल मध्ये झाला. तिथे मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना विषयक आजारांसाठी डोळ्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी होते आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना विरहित यशस्वी शस्त्रक्रियाही केली जाते. मग बघा तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल. प्रत्येक नाटकाला जाल.
2: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
3: लोकमान्य मल्टी कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
4: अहो ऐकलत का, तथास तुझा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट आहे.
5: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट, जोक नको मारू सा.
4: अहो तथास तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील तथास तूच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10-30% अशोर्ड डिस्काउंट आहे.
5: अरे वाह, मग हे

0: जास्त किमतीवर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील कथास्तूच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10-30% अश्युअर्ड डिस्काउंट आहे.
1: अरे वा, मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
0: तथास्तु मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास्तु प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तु कुंभेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर.
1: ऑनलाइन शॉपिंगचा लाभ घ्या. आमची वेबसाइट tathastu.fashion.
2: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
3: भारत का गम एक्सपर्ट.
2: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
4: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
6: कार्यक्रमात आता ऐकूया 14वी का चांद या चित्रपटातलं मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं शकील बदायूनी यांचं गीत. संगीत आहे रवी यांचं.

0: खरंच वेळ आता.
1: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्ही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95 95 24 25 59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
1: इष्ट देवताभ्यो नमः.

आपण ऐकत होतात चौदवी का चांद या चित्रपटातलं मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं शकील बदायुनी यांचं गीत. संगीत होतं रवी यांचं. आपण ऐकत आहात चंदू काका सराफ मधुमालती. कार्यक्रमातली यानंतरची गीतं

0: गणेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट छत्री जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: महागाईचा वाढतोय गुंता,
2: विश्वेश्वर बँक असता कशाला करता चिंता।
1: विश्वेश्वर बँकेतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासा, 13 ते 24 महिने कालावधीच्या मुदत ठेवींवर 7.25% एवढं घसघशीत व्याज, तसंच शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज, गृह कर्ज, सोलर खरेदी कर्ज अशा विविध कर्ज योजना अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्यूल्ड बँक
3: ही विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे।
4: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
5: आणि स्वामिनीचा मान्सून इश्यू सेल सुरू झाला, 10 ते 50% डिस्काउंट। स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठे करोड, डिझेल अँड बिल्डिंग, पुणे।
6: किरकोळ विक्रेते नेमणे आहेत, छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी उत्तम संधी, संपर्क 98-220-98-215। उत्तम भक्कम गुडविल बनियन्स।
7: उशिरा आलेला पावसाळा आणि निसर्गासोबत कला संस्कृतीचा एकत्र आनंद घ्यायला जरूर या जपूर झाला। जुन्या काळात घेऊन जाणाऱ्या जाहिराती, घराघरात वापरल्या गेलेल्या आणि गतकाळातील वैभवाच्या स्मृती जपणाऱ्या, नाजूक आणि कलाकुसरीची भुरळ पाडणाऱ्या, चांदीच्या 200 वर्ष जुन्या वस्तू आणि या महिन्यातील खास आकर्षण म्हणजे ज्येष्ठ सिने दिग्दर्शिका आणि लेखिका सई परांजपे यांचा दरवळ हा एकपात्री कार्यक्रम, दिनांक 19 जुलै 2026 ला। चुकवू नका हा प्रयोग, जुळवून आणा जपूरचा भेटीचा योग।
8: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।

0: रुई युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कोंदण.
1: जेवणात उकडीचे मोदक आणि त्यावर मस्त तुपाची धार म्हणजे भोजनाची आणि आपल्या सेलिब्रेशनची खरी श्रीमंती.
2: हा तृप्तीचा आनंद घ्या दुर्वांकूर डायनिंग हॉल मध्ये अस्सल पुणेरी उकडीच्या मोदकानी.
1: उकडीच्या मोदकासह रोज आनंद घ्या 3 अमर्यादित स्वीट्सच्या दुर्वांकूरच्या थाळीचा. दुर्वांकूर पुण्य नगरीला लाभलेला अन्नपूर्णेचा आशीर्वाद.
2: विविध कसदार पदार्थांमुळे प्रत्येकाच्या जिभेवर चव आणि नाव एकच.
1: दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन.

0: गांधी कुंटे चौकात सिग्नलच्या मागे लक्ष्मी रोड पुणे.
1: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: चंदूकाका सराफ मधुमालती कार्यक्रमात आता प्रसारित करत आहोत गुरुदत्त यांच्या प्यासा या चित्रपटातलं गीत. गीतादत्त आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं हे गीत आहे साहिर यांचं आणि संगीत आहे SD बर्मन यांचं.

श्रोते हो, आपण ऐकत आहात चंदूकाका सराफ मधुमालती. आज भारतीय चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू अभिनेते हरिहर जेठालाल जरीवाला अर्थात संजीव कुमार यांचाही जन्मदिवस आहे. त्यांच्या नावासोबत आठवतात ते त्यांचे अविस्मरणीय अभिनयाने नटलेले खिलौना, त्रिशूल, अंगूर, आंधी. अवघ्या 47व्या वर्षी त्यांनी ही यात्रा संपवली, पण संजीव कुमार स्कूल म्हणून त्यांनी आपला वारसा चित्रपटसृष्टीत मागे ठेवला. त्यांच्या चित्रपटांमधली काही गीतं आता या पुढच्या भागात आम्ही आपल्याला ऐकवणार आहोत. सुरुवातीला सीता और गीता या चित्रपटातलं आशा भोसले, किशोर कुमार यांच्या स्वरातलं आनंद बक्षी यांचं गीत, संगीत आहे आर डी बर्मन यांचं.

0: परंपरेची ही मॉडर्न स्वारी चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.
1: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 9595924259.
2: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
3: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट एकाच छताखाली आहेत.
2: हो,
3: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
2: ए मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
3: घे ना, 8800551878. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुणे गाडगीळ आणि सन्स मधूनच।
2: पुणे गाडगीळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम आपल्या सेवेत, कुंटे चौक लक्ष्मी रोड सह।
3: श्रोते हो नमस्कार, आज आपल्या स्टुडिओमध्ये महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या MNVTI संचालिका माननीय माधवी शिंदे मॅडम आलेल्या आहेत। आज त्या आपल्याला MNVTI मधल्या ब्युटी अँड कॉस्मेटोलॉजी या अभ्यासक्रमाविषयी माहिती सांगणार आहेत। नमस्कार मॅडम।
4: नमस्कार। आज आपण ब्युटी क्षेत्रातल्या विविध संधी, कॉस्मेटोलॉजी अँड सलून मॅनेजमेंट या विषयावरती बोलणार आहोत। आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, सुंदर दिसायला सगळ्यांनाच आवडतं। एकेकाळी हा फक्त महिलांचा विषय होता, पण आज पुरुषही बऱ्यापैकी सलून्स मध्ये जातात आणि ते सुद्धा याचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर करताना दिसतात। तर त्यामुळे या क्षेत्रात प्रचंड संधी उपलब्ध झाल्या आहेत। काही आपल्याकडे समारंभ असतील तर त्यावेळेला मेकअप आर्टिस्ट म्हणा किंवा ब्युटीशी रिलेटेड याची किती प्रचंड प्रमाणात मागणी आणि तिथे मिळणारे पैसे, खूप एक उत्तम व्यवसाय आज झालेला आहे। आणि याच्यातला MNVTI मध्ये 1 वर्षाचा डिप्लोमा, त्यानंतर 3 महिन्याचा ABTC कोर्स आहे। 1 वर्षाचा जो डिप्लोमा आहे तो आपला स्वतःचा म्हणजे ऑटोनॉमस कोर्स आहे, आणि हा कोर्स झाल्यानंतर 3 महिन्याचा ABTC कोर्स आहे, तर ह्याला नॅशनल लेवलचं हे सर्टिफिकेशन आहे। तर हे जे तुम्ही 2 कोर्सेस कराल, ते कोर्सेस केल्यानंतर तुम्हाला वेगळ्या वेगळ्या सलून्स मध्ये सुरुवातीला काम करता येतं आणि नंतर स्वतःचा व्यवसाय तुम्हाला सुरू करता येतो। आमच्याकडून कोर्स केलेल्या आज 3-3 सलून्स काही मुली आमच्या चालवतात आणि प्रचंड पैसा या क्षेत्रात त्या मिळवत आहेत। तर नक्की या कोर्सला तुम्ही MNVTI मध्ये ऍडमिशन घ्या। आणि तुम्ही फक्त मेहंदी आर्टिस्ट असाल तरी तुम्ही पैसे मिळवू शकता। फक्त तुम्ही हेअर अँड केअर त्याच्यामध्ये तुम्ही आवड असेल तर तसं तुम्ही काम करू शकता। फक्त मेनिक्युअर पेडिक्युअरचे स्पेशालिस्ट आजकाल असतात, फक्त स्किन रिलेटेड स्पेशलिस्ट असतात, अशा अनेक स्पेशलायझेशन याच्यामध्ये आज उपलब्ध आहेत। तर तुम्ही MNVTI मध्ये जरूर ऍडमिशन घ्या, जेणेकरून तुम्ही नोकरी मागणाऱ्या नको, नोकरी देणाऱ्या व्हा। धन्यवाद।
3: MNVTI.edu.in फोन नंबर 8237879841।
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
6: श्रोते हो, आपण ऐकत आहात चंदूकाका सराफ मधुमालती हा कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून। संजीव कुमार यांच्यावर चित्रित काही चित्रपट गीतं आम्ही प्रसारित करत आहोत। आता ऐकूया नौकर या चित्रपटातलं किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या स्वरातलं मजरूह यांचं गीत। संगीत आहे RD बर्मन यांचं।

श्रोतेहो, आपण ऐकत होतात नोकर या चित्रपटातलं किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या स्वरातलं मजरूह यांचं गीत. संगीत होतं आर डी बर्मन यांचं. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. 11:39 आणि 30 सेकंद झाले आहेत.

परंपरेची ही मॉडर्न स्वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.

0: प्रत्येकीलाच प्रतिमा मध्ये जायची घाई झाली आहे,
1: कारण प्रतिमा मध्ये सर्व तऱ्हेच्या साड्या, ड्रेस मटेरियल्स आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉक वर आहे 60% डिस्काउंट.
2: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुझिव्ह. प्रतिमा एक्सक्लुझिव्ह, टिळक रोड, पुणे.

0: पालेकर फूड प्रोडक्ट्स सातारा,
1: हर चाय के साथ पालेकर।
2: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची।
3: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून। या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू।
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
5: श्रोते हो, आता ऐकूया अनामिका या चित्रपटातलं किशोर कुमार यांच्या स्वरातलं संजीव कुमार यांच्यावरती चित्रित मजरूह यांचं गीत।

0: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
1: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
1: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
3: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव. ही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:00 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

श्रोतेहो, आणि आता संजीव कुमार यांच्या चित्रपट कारकिर्दीतला अतिशय महत्त्वाचा टप्पा असलेला आंधी या चित्रपटातलं गीत आम्ही आपल्याला ऐकवत आहोत किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या स्वरामध्ये. गुलजार यांच्या गीताला संगीत आहे आर डी बर्मन यांचं.

0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
2: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
3: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
4: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे, बेला के फूल. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
5: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री. या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
6: श्रोते हो, आणि आता चंदूकाका सराफ मधुमालती कार्यक्रमातलं शेवटचं गीत आम्ही प्रसारित करत आहोत. मौसम या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि भूपेंद्र यांच्या स्वरातलं हे गीत आहे. गुलजार यांचं आणि संगीत मदन मोहन यांचं आहे.

0: श्रोत्याहो, आणि या गीताबरोबरच हा कार्यक्रम आम्ही आता इथेच समाप्त करत आहोत.
1: चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक होते चंदूकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 11:58 झाली आहेत. जाणून घेऊ ठळक घडामोडी.
2: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. अमेरिका इराणमधील वाढत्या युद्ध तणावाच्या पार्श्वभूमीवर काल देशांतर्गत शेअर बाजारात मोठी घसरण झाली होती, मात्र आज सकाळी बाजार थोडा सावरला. कच्च्या तेलाच्या किमतीत प्रति बॅरल $80 वाढ होऊनही आज सकाळी मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात 250 अंकांची वाढ झाली आणि तो 76,752 अंकावर पोहोचला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकात 47 अंकांची वाढ होऊन तो 23,929 अंकावर पोहोचला. पुण्याजवळ मोशी इथं काल कचऱ्याचा ढीग पडून इमारत पडण्याची दुर्घटना घडली होती. त्यामध्ये अडकलेल्या एका गंभीर जखमी व्यक्तीचा आज मृत्यू झाला आहे. तिथं रात्रभर आणि अजूनही बचाव कार्य सुरू असून इमारतीत अडकलेल्या 17 जणांपैकी 9 जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आलं आहे, तर अजून 8 जण इमारतीखाली अडकले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. नाशिकमधल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीनं कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या प्रेरणेनं देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय विशाखा काव्य पुरस्काराचं वितरण काल करण्यात आलं. यंदा 21,000 रुपयांचा प्रथम पुरस्कार बुलढाण्याचे प्रेषित सिद्धवट्टी यांना, 15,000 द्वितीय पुरस्कार पनवेलच्या महानंदा मोहिते यांना, तर 10,000 तृतीय पुरस्कार बीडचे बाळासाहेब नागरगोजे यांना प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक संजीव सोनावणे होते. पायी वारीमध्ये चालून थकलेल्या वारकऱ्यांची सेवा म्हणजे साक्षात पांडुरंगाची सेवा असून हे पुण्याचं काम आपल्या हातून होतंय याचं समाधान आहे, असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केलं. सिम्बॉयसिस अभिमत विद्यापीठ रुग्णालय आणि संशोधन केंद्र तसंच शीला राज साळवे मेमोरियल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानं संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याच्या निमित्तानं फिरता वारकरी दवाखाना या उपक्रमाचं उद्घाटन मोहोळ यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान आज पुण्यात संध्याकाळी दोन्ही संतांच्या पालख्यांचं आगमन होत असून त्यापूर्वीच पुण्यनगरी वारकरी भक्तांच्या दिंड्यांनी भरून गेली आहे. पावसानंही आज विश्रांती घेतली आहे. पुण्यातील विविध सामाजिक संघटना आणि गणेश मंडळांकडून वारकऱ्यांसाठी अन्नदानासह विविध सेवा देण्यात येत आहेत. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.
3: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
4: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
5: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
4: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
3: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर

0: तुम्हाला नक्की खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत, डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95 95 24 25 59।
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59।
3: अहो ऐकलत का, तथास तुझा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10 ते 30% डिस्काउंट आहे।
4: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट, जोक नको मारू सा।
3: अहो तथास तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते, आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10 ते 30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच। आणि आता तर प्रभात रोड वरील तथास तुच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर 10 ते 30% अशोर्ट डिस्काउंट आहे।
4: अरे वा, मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी।
3: तथास्तु मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल, तथास्तु प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह, तथास्तु कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर।
4: ऑनलाइन शॉपिंग चा लाभ घ्या, आमची वेबसाईट tathastu.fashion।
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही, जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
6: 12:03 झाली आहेत, ऐकूया कार्यक्रम वनिता मंडळ।
7: वनिता मंडळ या कार्यक्रमात सगळ्या श्रोत्यांचं, सगळ्या मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत। श्रोते हो, दरवर्षी हजारो वारकरी पांडुरंग भेटीची आस मनात ठेवून लाखो मैल पायी वारी करतात, या वर्षीही त्याला अपवाद नाही। यावेळी सुद्धा वारी मार्गाच्या दुतर्फा वड, पिंपळ, कडुलिंब यासारख्या सावली देणाऱ्या देशी वृक्षांची लागवड करून ग्रीन कॉरिडॉर उभारण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। पालखी तळांवर संरक्षक भिंती, पालखी कट्टे, कायमस्वरूपी स्वच्छतागृह, हँगर व्यवस्था आणि हाय माल्ट प्रकाश योजना उभारण्यात आलेली आहे। श्रोते हो, कालच म्हणजे 7 जुलैला जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखीचं श्री क्षेत्र देहू पुणे इथून प्रस्थान झालं, आणि आज म्हणजे 8 जुलैला संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान झाले। या निमित्त वनिता मंडळ या आपल्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत संत जनाबाईंच्या कर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम, जनीचे बोल स्वानंदाचे डोल। लेखन मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी, संज्ञा कुलकर्णी यांचा।

भूलोकीचं वैकुंठ असणाऱ्या पंढरी नगरीमध्ये विठ्ठल नामाचा अखंड गजर चालू आहे. अवघी पंढरी नगरी भक्तिरंगामध्ये नाहून गेली आहे. आणि एक परकरी पोर एका वाड्याच्या दाराशी उभं राहून मोठ्या आश्चर्यानं हे सगळं बघतीये. ती अगदी हरखून गेलीय. कोण आहे ही परकरी पोर? ही आहे जनी. चला तर 13व्या शतकातल्या पंढरपुरात जाऊयात. मराठवाड्यातल्या परभणी जवळच्या गंगाखेड गावातल्या दमा आणि करुंडबाई यांची जनी ही एकुलती एक मुलगी. अगदी लहानपणीच मातृछत्र हरपलं आणि वयाच्या अवघ्या 5व्या वर्षी परभणीवरून पंढरपूरला दामाशेठ यांच्याकडे तिच्या वडिलांनी तिला आणलं. दामाशेठ म्हणजे संत नामदेवरायांचे वडील. बघा, परभणी ते पंढरपूर असा जनाबाई

त्यांचा हा पहिला प्रवास झाला. आणि मग ही जनी संत नामदेवरायांच्या कुटुंबात अगदी सामावून गेली. ती स्वतःला 15वी जनी म्हणते. 15वी जनी म्हणजे काय? तर या कुटुंबामध्ये आधी 14 सदस्य आहेत. संत नामदेव आणि त्यांची पत्नी राजाई, नामदेवांची आई गोणाई आणि वडील दामाशेठ, नामदेवांची 4 मुलं आणि 4 सुना, एक बहीण आणि एक कन्या, असं 14 जणांचं हे कुटुंब. आणि त्या कुटुंबामध्ये ही 15वी जनी. सांगायला अतिशय आनंद आणि अभिमान वाटतो की मराठी स्त्री संत कवयित्रींची संख्या ही भारतातल्या इतर प्रांतांपेक्षा जास्त आहे. आणि हीच जनाबाई स्वतःला नामयाची दासी जनी असंही म्हणवते. ही तिची स्वनामधन्य मुद्रा आहे.

0: नामयाची दासी जनी, ही जनी नामदेवांपेक्षा वयानं मोठी आहे, पण तिच्या जीवनात संत नामदेवांचा संपर्क आला हा तिच्या आयुष्यातला सौभाग्य योग होता. म्हणूनच ती म्हणते,
1: धन्य माय बाप नामदेव माझा, धन्य माय बाप नामदेव माझा, तेने पंढरी राया दाखविले, होते जगामध्ये निंद्य, ते त्वा जगात केले वंद्य.
0: नामदेवरायांनीच जनाबाईंना नाममंत्र आणि वत्सल भक्तीची दीक्षा दिली. तिच्या मनातल्या सूक्ष्म रूपातल्या आध्यात्मिक अंकुराला नामदेवांकडेच अनुकूल वातावरण लाभलं. नामदेवांच्या संगतीमध्येच तिला आध्यात्मिक अधिकार मिळाला. म्हणूनच ती सांगते त्यांच्या चरित्रातल्या सुद्धा घटना. या घटनांचं सविस्तर वर्णन ती करते. ती म्हणते,

हीच जनाबाई दिवाळीच्या सणाचा एक प्रसंग रंगवताना असं म्हणते, सण दिवाळीचा आला नामा देवळासी गेला, हाती धरुनी देवासी चला।

संत नामदेवांशी तिचं जन्मोजन्मीचं आणि युगायुगाचं नातं आहे. तिच्या अस्तित्वाला अर्थच मुळी नामदेवांमुळे मिळालेला आहे. म्हणूनच आपले पूर्वजन्म सांगताना ती म्हणते, सत्ययुगामध्ये नामदेव प्रल्हाद होते तर मी त्यांची पद्मिनी दासी होते. त्रेतायुगामध्ये नामदेव अंगद होते तर मी मंथरा दासी होते. द्वापार युगामध्ये नामदेव उद्धव होते आणि मी कुब्जा होते. तर कलियुगामध्ये ते नामदेव आहेत आणि मी त्यांची दासी जनी. हिरण्यकश्यपाचे कुळी नामा प्रल्हाद, पद्मिनी नामे माझे श्रेष्ठ दासीचे पद. दुसरा जन्म त्यांचा अंगद राम भक्त, मंथरा नाम माझे माथा तिथ लीलाथ. गोकुळी कृष्णासवे जन्मला उद्धव, गोकुळी कृष्णासवे जन्मला उद्धव. कुब्जा नाम माझे उद्धरिले स्वभाव. कलित नाम देव विठ्ठल चिंतनी, कलित नाम देव विठ्ठल चिंतनी. त्याचे सेवेसाठी दासी जन्मली जनी, त्याचे सेवेसाठी दासी जन्मली जनी. अशा नामदेवांच्या घरी आल्यानंतर विविध कामं ती करते आहे. आणि एक प्रसंग आहे, ती जात्यावर ओव्या म्हणते आहे दळण डळता डळता. बघा हा, वरवर बघताना अतिशय साध्या सोप्या वाटणाऱ्या अशा या जात्यावरच्या ओव्या, पण नेहमीच्या ओव्यांप्रमाणे त्यामध्ये प्रापंचिक कटकटी नाहीत, सासू सुनांच्या तक्रारी सुद्धा नाहीत. यामध्ये एक गूढ असा आध्यात्मिक अर्थ भरलाय. काय म्हणतात बरं जनाबाई? त्या म्हणतात,

0: आपल्या दैनंदिन जीवनाची अध्यात्माशी सांगड हे जनाबाईंच्या अभंगाचं फार मोठं वैशिष्ट्य आहे. मला तर जनाबाई या कर्मयोगिनी जनाबाई वाटतात.
1: सावतामाळी म्हणतात, कांदा मुळा आणि भाजी अवघी विठाबाई माझी.
2: तर नरहरी सोनार म्हणतात, देह बागे सरी जाणे अंतरात्मा नाम सोने.
0: आणि जनाबाई म्हणतात, दळिता कांडिता तुझा गाईन अनंता.

भक्तीच्या या वाटा चालता चालता षड्रिपूंना सुद्धा तिने दूर सारलंय. आणि ती म्हणते, सहावी माझी ओवी ग सहाही शिणले गुरु मूर्ती भेटले पांडू.

0: बघा, या भाव बळानं तिला अलौकात नेऊन सोडलंय. तिचे श्रम हे श्रम उरलेच नाहीत. पण एक परकरी पोर आहे, लहान आहे, कुणाशी बोलणार? आजच्या भाषेमध्ये म्हणायचं तर आपलं सुख दुःख कुणाशी शेअर करणार? तेव्हा ती म्हणते,
1: माय मेली बाप मेला, आता सांभाळी विठ्ठला, मी तुझे गाले करू नको मजसी अभेरू. मती मंद मी तुझी दासी, ठाव द्यावा पायापाशी, ठाव द्यावा पायापाशी.

बघा, जनाबाईंनी रूढार्थानी प्रपंच केला नाही, पण प्रपंचातली सगळी नाती त्यांनी विठ्ठलामध्येच पाहिली. दळण कांडण असेल, धुणी भांडी असेल, गोऱ्या थापणं असेल, शेणानी घर सारवणं असेल, जनाबाईंचा स्वभाव मुळातच कष्टाळू आहे आणि देवाचं मानुषीकरण केलंय त्यांनी. म्हणून त्या म्हणतात, झाड लोट करी जनी केर भरी चक्रपाणी.

0: आणखी एक गमतीशीर प्रसंग जनाबाई त्यांच्या अभंगामध्ये नोंदवतात आणि अगदी ऐकता ऐकता सहज म्हणून आपल्या पण चेहऱ्यावर स्मितहास्य येतं. जनाबाई म्हणतात, जनी डोईने गांजली, जनी डोईने गांजली, विठाबाई धावी आली. देव हाते बुचडा सोडी, देव हाते बुचडा सोडी, उवा मारी तसे तातडी. केस विंचरुनी मोकळे केले, केस विंचरुनी मोकळे केले, जनी म्हणे निर्मळ झाले. आई आणि मुलाचं किंवा आई आणि मुलीचं नातं कसं असतं हे आपल्याला यामध्ये बघायला मिळतं.
1: एके दिवशी नहावयास पाणी नव्हते विसणास, देव धावो निया आले, शीतल उदक घे घे बोले. आपुल्या हाती विसणी घाली जनीच्या डोळी पाणी, आपुल्या हाते वेणी घाली, जनी म्हणे माया आली, जनी म्हणे माया आली.
0: किती उत्कट नाटतंय हे. आणि बघा, देव तिच्या सवे नाही तर तिच्यातच आहे याची तिला खात्री आहे. तिचा भक्तीचा अधिकारच इतका आहे की ती देवाशी तद्रूप झालीय. ती म्हणते, देव खाते देव पिते, देवावरी मी निजते.

0: इतकंच काय तर एखाद्या प्रियकराप्रमाणे किंवा पतीप्रमाणे सुद्धा तिने हे नातं अनुभवलंय बर का।
1: विठ्ठल आपल्या दरिद्री घरात येणार, त्याचा योग्य पाहुणचार आपण करू शकणार नाही या जाणीवेनं ती खंतावते। पण ऐन मध्यरात्री रुक्मिणीचा संघ दूर करून केवळ आपल्या प्रेमाखातर तो आपल्यापाशी येतो हे उमजल्यावर आनंदानं फुलूनही येते।

तिचा देव तरी कसा? रात्री गुजगोष्टी करता करता झोपून गेला तो उजाडल्यावरही तिथंच झोपलेला. मग जनीच त्याला उठवते, मंदिरात धाडते. एके रात्रीचे समयी देव आले लवलाही, एके रात्रीचे समयी देव आले लवलाही, सुख शेज पहुडले जनी सवे गुज बोले. गुज बोलता बोलता, गुज बोलता बोलता निद्रा आली अवचिता. उठा उठा चक्रपाणी उजाडले म्हणे जनी, उठा उठा चक्रपाणी उजाडले म्हणे जनी.

विठ्ठलाशी कसं बहुपेढी आणि बहुआयामी नातंय बघा. एक प्रसंग असा आहे, रोज रोज देवळातलं मिष्टान्न खाऊन देव कंटाळलाय. रोजची पक्वान्न रोजची मिष्टान्न त्याला नको झाली आहेत आणि तो जनाबाईंकडे आला आणि म्हणतो, जनी मला काहीतरी खायला दे ग. दासगणू महाराजांच्या पदामध्ये फार उत्तम असं हे पद आहे. ती म्हणते, अरे मी तुला काय खायला देणार, मी तर नामयाची दासी जनी आहे.

0: श्रीमन महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95 95 24 25 59।
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59।
3: अहो ऐकलत का, तथास तुझा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट आहे।
4: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट, जोक नको मारू सा।
3: अहो तथास तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते, आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच। आणि आता तर प्रभात रोड वरील तथास तुच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर 10-30% अश्युअर्ड डिस्काउंट आहे।
4: अरे वा, मग घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी।
3: तथास्तु मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल, तथास्तु प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह, तथास्तु कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर।
4: ऑनलाइन शॉपिंगचा लाभ घ्या, आमची वेबसाईट tathastu.fashion।
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही, जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
6: आणखी एक प्रसंग सांगतात, संत नामदेवांच्या वाड्यामध्ये श्री पांडुरंग आलेत। नामदेवांचा अधिकारच तेवढा आहे। सर्वांनी श्री विठ्ठलांना नमस्कार केला, पण विठ्ठलांची नजर मात्र जनीला शोधतीये। जनी परसदारी कामामध्ये गुंतलेली आहे, तेव्हा श्री विठ्ठल तिला शोधतात, तिच्याबद्दल विचारतात, आणि ती भेटली की तिचं क्षेम कुशल पुसतात आणि हसतातही। एक विलक्षण प्रत्ययकारी असं हे भास दृश्य म्हणजे जनीच्या अभंगाचा गाभा आहे।
7: एके दिवशी वाडी यात देव आले अवचित, एके दिवशी वाडी यात देव आले अवचित, अवघी पायासी लागली देवे त्यावरी कृपा केली। मी बाहेरी कामासी गुंतले देवे मजला विचारले, बाहेर आहे सव बोलती देव मजला हटकती। हात धुवून जवळी गेले कशी गे जनी, देव हसून बोले।
6: किती सुंदर भावदर्शन आहे। जनीचं क्षेम कुशल आणि खुशाली विचारणारा असा हा तिचा सखा पांडुरंग आहे। तिचा हा प्रामाणिक भाव मनाला अगदी भिडतो। स्त्री सुलभ भावना आणि स्त्री हृदयाची स्पंदन सुद्धा जनाबाईंच्या अभंगामध्ये वारंवार बघायला मिळतात। तिने रूढार्थाने संसार केला नाही, पण वात्सल्याचा अखंड झरा तिच्या अभंगातून दिसतो। बाळक क्रीडेच्या अभंगामध्ये ती म्हणते,
7: वैकुंठीचा हरी ताना यशोदेच्या घरी पायी पैंजण आणि वाळे, हाती नवनीताचे गोळे, धन्य यशोदाते माय दासी जनी वंदी पाय। घर हिंडते आकाशी झाप घाली पिलापाशी, माता गुंतली कामासी चित्त तिचे बाळापाशी।
6: बघा, एखाद्या लेकराला किंवा एखाद्या छोट्या बाळाला पाळण्यामध्ये जोजवावं तशी ही जनी कुणाला बरं जोजवतीये? ती जोजवतीये ज्ञानदेवांचे परात्पर गुरु असणाऱ्या गोरक्षनाथांना। आणि मग

तिच्या या भक्तिभावातून अद्वैताकडे जाणारा हा प्रवास, तिची आध्यात्मिक अनुभूती ही अक्षरशः तिच्या प्रत्येक अभंगामध्ये जाणवत राहते. अनेक वेळेला ती विठ्ठलाला कुटुंब प्रमुखाच्या भूमिकेत सुद्धा बघते. बर का, आजच्या भाषेत बोलायचं तर हा फॅमिली मॅन आहे. कसा आहे हा फॅमिली मॅन? तर निवृत्तीला त्यांनी खांद्यावर घेतलंय. निवृत्तीला खांद्यावर का घेतलं? तर निवृत्ती हा द्रष्टा संत आहे, काळाच्या पुढे बघू शकणारा संत आहे, आणि म्हणूनच तो संपूर्ण वारकरी संप्रदायाला मार्गदर्शक आहे. पुढे जनी म्हणते, पुढे चाले ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर माऊली हे वारकरी संप्रदायाचे नेतृत्व करतात, आणि म्हणूनच पुढे चाले ज्ञानेश्वर. आणि मग म्हणतात, मागे मुक्ताई सुंदर. आता ही मुक्ताई खरं तर छोटी आहे वयानी सगळ्यांपेक्षा, मग ती मागे का बरं? तर आपल्यासारखे जे चुकार आणि मागे रेंगाळणारे भक्त असतात ना, त्यांना या भक्तीच्या वाटेवर थोडीशी शिस्त लावून पुढे आणण्यासाठी ती मागे आहे. चला तर ऐकूयात जनाबाईंचा अतिशय सुंदर अभंग.

एके दिवशीचा प्रसंग सांगतात. रात्री विठ्ठल जनीच्या झोपडीत झोपले. दळण दळत होते त्यामुळे शेला आणि माळ काढून ठेवली होती. पण सकाळी देवळामध्ये काकड आरतीची वेळ झाली तेव्हा विठ्ठल घाईघाईनं देवळात गेले. पुजाऱ्यांना पाहिलं तर काय, विठ्ठलाचा शेला नाही आणि माळही नाही गळ्यात. अशा वेळेला पंढरपुरातल्या प्रत्येक घराची झडती घेतली गेली आणि विठ्ठलाचा शेला आणि माळ हे जनीच्या झोपडीत सापडली. त्यावर एक अतिशय सुंदर असं पद आहे.

0: जनाबाईंना सुळावर चढवण्याची आज्ञा झाली. पण जनीच्या अशा आर्त आणि करुण अशा धावा केल्यामुळे विठ्ठलाचंही अंतःकरण द्रवलं आणि त्या सुळाचं पाणी झालं असं सांगतात. लोकसाहित्यामध्ये सुद्धा जनाबाई आणि श्री विठ्ठल यांच्या संबंधाबद्दल खूप गमतीशीर वर्णनं येतात. एक प्रसंग असा आहे, सगळे वारकरी पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनाला गेलेत. तुम्हा सर्वांना माहितीये की पंढरपुरामध्ये श्री विठ्ठलाच्या शेजारी रुक्मिणी माता नाहीये उभी. अशा वेळेला ते वारकरी रुक्मिणी मातेला विचारतात, कुठे गेले हो विठ्ठल? रुक्मिणी माता उपहासाने उत्तर देते, गेले असतील कुणाचं तरी दळण दळायला, कुणाची तरी धुणी धुवायला. स्त्री सुलभ मत्सराचा किती सुंदर आविष्कार आहे हा. म्हणूनच रुक्मिणीनी मोठा मजेशीर प्रश्न रात्री विठ्ठलाचे पाय चेपता चेपता विचारलाय.
1: विठ्ठलाचा पाय रुक्मिणी चेपे रागे रागे, खरं सांगा देवा जनी तुमची कोण लागे.
0: खर तर रुक्मिणीच्या निर्व्याज अशा प्रेमाचं सगुण रूप म्हणजे जनाबाई आहेत. पण किती सुंदर रंगवलाय हा प्रसंग. हीच जनाबाई कधी कधी अगदी बंडखोरपणे किंवा उद्धटपणे, काही वेळेला धीट आणि सडेतोडपणे आपल्या अभंगामध्ये भाषा वापरत असते. अत्यंत निसंकोचपणे आपल्या भावना व्यक्त करते तेव्हा तिचे अभंग पारदर्शी वाटतात. बघा हा, खरं तर विठ्ठल हा विवाहित परपुरुष आहे, पण त्याच्या भेटीला जायचंय तेव्हा जननिंदेची पर्वा न करता गणिकेसारखी मी बाजारात उतरीन असं ती म्हणते. बिनदिक्कत त्याच्या घरी जायची भाषा करते आणि पंढरीमध्ये भक्तीचं पाल मांडलंय असंही सांगते. जीवभावाकडून शिवभावाकडे जाताना हे स्वतःहून स्वीकारलेलं स्वैरिणी पद आहे. ती म्हणते,
1: डोईचा पदर आला खांद्यावरी, डोईचा पदर आला खांद्या.

0: वरी भरल्या बाजारी जाई नमी, हाती घेऊन टाळ खांद्यावरी वीणा, आता मज मना कोण करी। जनी म्हणे देवा मी झाले वेसवा, जनी म्हणे देवा मी झाले वेसवा, निघाले केशवा घर तुझे।
1: बघा, ही चांगल्या अर्थाने असणारी बंडखोरी, स्पष्ट तिखट आणि सडेतोड शब्द आहेत, म्हणूनच तत्कालीन सामाजिक परिस्थितीबद्दल सुद्धा ती बोलते आणि जातीभेदाबद्दल सुद्धा विठ्ठलाला सडेतोड प्रश्न विचारते। ती म्हणते, राजाई गोणाई अखंडित तुझे पायी, राजाई गोणाई अखंडित तुझे पायी, मज ठेवियले द्वारी नीच म्हणोनी बाहेरी। नारा गोंदा महादा विठा ठेवियले अग्रवाटा, देवा केव्हा क्षेम देसी, आपुली म्हणोनी दासी जनी। बघा, 13व्या शतकातल्या उपेक्षितांची आणि वंचितांची ही प्रतिनिधी आहे, पण धाडस केवढं, साहस केवढं की साक्षात तत्कालीन सामाजिक परिस्थितीवर प्रश्न करू शकते। हीच जनाबाई पुढे अतिशय तिखटाच्या शब्दामध्ये विठ्ठलाला मूळ मायेच्या कारट्या असं म्हणते, आणि मग पुढे एका भारुडामध्ये ती असं म्हणते, खंडेराया तुझ करीते नवसू, खंडेराया तुझ करीते नवसू, मरुदेरे सासू खंडेराया, सासू मेल्यावर तुटेल असरा, मरुदेरे सासरा खंडेराया, सासरा मेलिया होईल आनंद, मरुदेरे नणंद खंडेराया, जनी म्हणे खंडो अवघे मरुदे, एकटीच राहू दे पाया पाशी, एकटीच राहू दे पाया पाशी, एकटीच राहू दे पाया पाशी। काय सुंदर रूपक वापरलंय, क्रोध माया द्वेष मत्सर हे सगळे आसुरी गुण म्हणजे सासू सासरा नणंद आहेत, आणि ते दूर सारल्यानंतर अद्वैताची ही वाटचाल म्हणून एकटीच राहू दे पाया पाशी। ज्ञानदेव आणि जनाबाईंचं नातं हे अत्यंत उत्कट आणि भावगर्भ असंय। ती दळता दळता सुद्धा ज्ञानदेवांना हाक मारते, जणू काही ज्ञानदेव हे हरिणी आहेत आणि जनी हे त्यांचं पाडस आहेत। ती म्हणते, अहो सखी ये साजणी, ज्ञानाबाई हो हरणी, मज पाडसाची माय भक्ती वत्साची ते गाय। इतकंच काय तर ती म्हणते, परलोकीचे तारू म्हणे माझा ज्ञानेश्वरू। प्रत्येक घटना जनाबाईंनी स्वबळावर अनुभवली आहे। संत नामदेवांनी सगुण भक्तीतून तिला विठ्ठलाचं रूप दाखवलं, तर ज्ञानदेवांनी बोट धरून तिला निर्गुणाची वाट चालवली आहे, योगाचीही अनुभूती दिली आहे। पण विशेष असं की संत नामदेवांमुळेच संत श्रेष्ठ ज्ञानदेवांची तिची भेट झालीय, आणि म्हणून ती म्हणते, सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर। आणि म्हणूनच एका स्त्री सुलभ उत्कट अशा हुंकारातनं ती म्हणते,

0: जनीनं मला काय दिलं बरं? मी आधुनिक काळामध्ये आहे आणि या आधुनिक काळामध्ये जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा विचार करताना तिने मला काय दिलं याचा जेव्हा मी विचार करते तेव्हा तिच्या 300 ते 350 अभंगातनं मला अनेक गोष्टी बघायला मिळतात. स्त्रीत्वाची खंत आणि कुरकूर जनाबाईंनी कधीच केली नाही. स्त्रीत्वाचा खेद किंवा निंदा सुद्धा तिने केली नाही. कधी स्त्रीत्व लपवलं नाही तर कधी फार मिरवलं सुद्धा नाही. ती म्हणते, स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदास, साधू संता ऐसे केले मज. तिचं हे स्त्रीत्व तिच्या कर्तृत्वाचा आड आलं नाही.
1: जनीच्या अभंगात उपदेश कमी आणि अनुभूती जास्त आहे. नुसती पोपटपंची नाही, म्हणूनच अर्थगर्भी आहे.
0: आणि भक्तीला आणि अधिकाराला वयाचं किंवा सामाजिक स्तराचं बंधन लागत नाही हे सुद्धा जनाबाईंचेच अभंग आम्हाला सांगतात. कारण तत्कालीन समाजाचा विचार करताना जनाबाई या उपेक्षित आणि निम्न स्तरातून आलेल्या आहेत. पण वारकरी संप्रदायाची आध्यात्मिक लोकशाही म्हणजे स्पिरिच्युअल डेमोक्रेसी इथे अधोरेखित होते. केवळ आणि केवळ भक्तीच्या कर्तृत्वावर त्या संतपदाला पोचल्यात.
1: जनीला घरची अशी काही पार्श्वभूमी नव्हती. गॉडफादर नव्हता, वशिलाही नव्हता. गुणही उत्तमताम याती.
0: जनीने कधी आपल्याला जे पडलेले कष्ट आहेत त्याचे किंवा विद्रोहाचे उपेक्षेचे भांडवल केलेलं आपल्याला दिसत नाही. या उपेक्षेचे आणि विद्रोहाचे झेंडे सुद्धा कधी तिने मिरवले नाही. नामदेवांच्या कुटुंबामध्ये जनाबाई मिसळून गेली आणि असं म्हणावं असं वाटतं, कुटुंब रंगलय परमार्थात, कुटुंब रंगलय लेखन कार्यात. असं म्हणतात, एका मोठ्या वृक्षाखाली छोटी झाडं वाढत नाही, पण याला अपवाद होता ते संत नामदेवरायांचं कुटुंब आणि त्यांच्याच कुटुंबातलं एक सदस्य असलेली ही संत जनाबाई.
1: प्रसिद्ध साहित्यिक श्री राचीम ढेरे आपल्या एका लेखात म्हणतात.

जनीच्या कवितेत गंगेचा गंभीर जीवनौघ नसला तरी निर्झरिणीचे संगीत आहे. उद्यान पुष्पांचा धुंद सुगंध नसला तरी जाई जुईचा मंद मधुर परिमल आहे. प्रभाकराचे प्रखर तेज नसले तरी पहाटेच्या वेळी प्रकाशणाऱ्या शुक्राच्या चांदणीची सुख शीतल प्रभा आहे. केतकीचा घमघमाट नसला तरी तुळशी मंजिरीचे पावित्र्य आहे.

संत जनाबाई ही पहिली स्त्री चरित्रकार आहे. तिने संत चोखामेळ्यांचं चरित्र लिहिलं, संत सेना न्हावी यांचं चरित्र लिहिलं आणि हरिश्चंद्राचं आख्यानही लिहिलं. काळाला आव्हान देणारी अशी ही भक्ती मार्गी विरागिनी. श्री विठ्ठलावर जीवापाड प्रेम करणारी जनाबाई संत नामदेवांचं बोट धरून भक्ती मार्गावर वाटचाल करत राहिली. आणि मग ही परकरी पोर जनी संत जनाबाई झाली आणि नंतर तुम्हा आम्हा सर्वांची ती जनाई झाली. नामदेवांच्या परसदारातली ही तुळस विठुरायाच्या गळ्यातली तुळशी माळ झाली. असं म्हणतात, गुरुची सावलीहून जगणारी ही जनाबाई अखेरच्या क्षणी सुद्धा गुरुला सोबत करत राहिली. सन 1350 मध्ये आषाढ महिन्यात कृष्ण पक्षाची त्रयोदशी संत नामदेवांनी देह ठेवला पंढरीच्या विठ्ठलाच्या मंदिराच्या पायरीवर आणि त्याच दिवशी ही नामयाची दासी जनी त्याच पायरीवर स्वतःही कायमची विसावली, शांत झाली, ज्योतीमध्ये ज्योत सामावून गेली. गुरु शिष्य दोघेही एकाच दिवशी पांडुरंग चरणी विलीन झाले, जनीची जनाई झाली. चला तर, जनीनं आपल्या कार्यकर्तृत्वानं भगवी केलेली ही भक्तीची वाट आपणही पुढे चालूया. आपल्या खांद्यावरून भागवत धर्माचीच नव्हे तर माणूस धर्माची ही दिंडी पुढे नेऊया. जनीचे बोल जैसे स्वानंदाचे डोल, जनीचे बोल जैसे स्वानंदाचे डोल, जनीचे बोल जैसे स्वानंदाचे डोल.

0: आताच आपण संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानाच्या दिवसाचं औचित्य साधून संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा जनीचे बोल स्वानंदाचे डोल हा विशेष कार्यक्रम ऐकला. लेखन होतं मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी, संज्ञा कुलकर्णी यांचा, सादरकर्त्या होत्या निलिमा पटवर्धन. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम.
0: बरे तर श्रोते हो, आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आलीये. पुन्हा भेटूच, तोपर्यंत मला संज्ञा कुलकर्णीला निरोप द्या. नमस्कार.
2: आपण ऐकत होतात कार्यक्रम वनिता मंडळ. सूत्रसंचालन संज्ञा कुलकर्णी, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM.
3: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
4: अगं शिल्पा.

0: येईल का खाली बसता?
1: गुरुजी जरा स्टूल वर बसू का, माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
0: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
2: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
0: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
2: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95 95 24 25 59.
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
4: अहो ऐकलं का, तथास तुझा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट आहे.
5: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट, जोक नको मारू सर.
4: अहो तथास तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते, आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील तथास तुझ्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर 10-30% अशोर्ड डिस्काउंट आहे.
5: अरे वा, मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
4: तथास्तु मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास्तु प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तु कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर.
5: ऑनलाइन शॉपिंगचा लाभ घ्या. आमची वेबसाईट tathastu.fashion.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
7: श्रोते हो, आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. 1:04 होत आहेत. प्रसारित करत आहोत नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम द नेक्स्ट वेव्ह. कार्यक्रमात सुरुवातीला प्रसारित करत आहोत फना या चित्रपटातलं शान आणि कैलाश खेर यांच्या स्वरातलं, प्रसून जोशी यांचं गीत, संगीत आहे जतीन ललित यांचं.

0: श्रोते हो, आपण ऐकत होतात फना या चित्रपटातलं शान आणि कैलाश खेर यांच्या स्वरातलं प्रसून जोशी यांचं गीत. या गीताला संगीत होतं जतीन ललित यांचं. यानंतरची गीतं काही क्षणात.
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
2: भारत का गम एक्सपर्ट.
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
4: आणि स्वामिनीचा मान्सून इश्य सेल सुरू झाला, 10 ते 50% डिस्काउंट. स्वामिनी, साड्यांची महाराणी, कुमठे करोड, बिझीलँड बिल्डिंग, पुणे.
0: आपण ऐकत आहात कार्यक्रम द नेक्स्ट वेव्ह, पुणे विविध भारती 101 FM वरून. कार्यक्रमात आता ऐकूया कलयुग या चित्रपटातलं राहत फतेह अली खान यांच्या स्वरातलं सय्यद कादरी यांचं गीत. संगीत आहे अन्नू मलिक यांचं.

कार्यक्रमात आता प्रसारित करत आहोत रेस या चित्रपटातलं अतीफ असलम यांच्या स्वरातलं समीर यांचं गीत. संगीत आहे प्रीतम यांचं.

श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम द नेक्स्ट वेव, पुणे विविध भारती 101 FM वरून. 1:21 आणि 10 सेकंद झाले आहेत. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून सुद्धा ऐकत आहात. कार्यक्रमात आता प्रसारित करत आहोत आशिकी 2 या चित्रपटातलं अरिजित सिंग यांच्या स्वरातलं मिथुन यांचं गीत. संगीत आहे मिथुन यांचंच.

श्रोते हो, आपण ऐकत होतात आशिकी या चित्रपटातलं अरिजित सिंग यांच्या स्वरातलं गीत. कार्यक्रमात आता ऐकूया जब वी मेट या चित्रपटातलं मोहित चौहान आणि प्रीतम यांच्या स्वरातलं इर्शाद कामिली यांचं गीत.

0: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे वा,
1: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
3: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
4: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची, काळजी आमची.
5: द नेक्स्ट वेव्ह या कार्यक्रमात आता ऐकूया.

0: जहर या चित्रपटातलं हे गीत होतं श्रेया घोषाल यांच्या स्वरातलं. द नेक्स्ट वेव्ह हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM वरून. ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा, एक छान सवय स्वतःला बदला.
1: ओला वेगळा खतासाठी, सुका वेगळा पुन्हा वापरण्यासाठी. शिस्त लावू थोडी, धन्यवाद देईल पुढची पिढी.
2: दोन डबे घरात ठेवू, ओला सुका वेगळा करू. स्वच्छ घर, स्वच्छ शहर, सौंदर्यात घालू भर.
3: मग
2: मग काय,
3: स्वतः पासून सुरुवात कर.
4: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
5: आकाशवाणी
4: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
5: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
6: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
7: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
0: कार्यक्रमात आता प्रसारित करत आहोत गँगस्टर या चित्रपटातलं के यांच्या स्वरातलं सय्यद कादरी यांचं गीत. संगीतकार आहेत प्रीतम.

द नेक्स्ट वेव्ह या कार्यक्रमात आता प्रसारित करत आहोत एअरलिफ्ट या चित्रपटातलं कुमार यांचं गीत. स्वर आहे अमल मलिक, अरिजित सिंग आणि तुलसी कुमार यांचा.

0: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
1: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
2: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री.
3: कार्यक्रमात आता ऐकूया परिणीता या चित्रपटातलं सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरातलं स्वानंद किरकिरे यांचं गीत. संगीत आहे शंतनू मोहित्रा यांचं.

आणि आता कार्यक्रमातलं शेवटचं गीत वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई या चित्रपटातलं, राहत फतेह अली खान आणि तुलसी कुमार यांच्या स्वरातलं, प्रीतम यांचं या गीताला संगीत आहे.

या गीताबरोबरच द नेक्स्ट वेव्ह हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. द नेक्स्ट वेव्ह, द नेक्स्ट वेव्ह. श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरून सुद्धा ऐकत आहात. 2:30 झाले आहेत. आता प्रसारित करत आहोत काही जुन्या हिंदी चित्रपटांमधली गीतं. सुरुवातीला उजाला या चित्रपटातलं लता मंगेशकर यांच्या स्वरातलं हसरत जयपुरी यांचं गीत, संगीत आहे शंकर जयकिशन यांचं.

श्रोते हो, हे होतं उजाला या चित्रपटातलं लता मंगेशकर यांच्या स्वरातलं गीत. कार्यक्रमात आता प्रसारित करत आहोत त्रिशूल या चित्रपटातलं लता मंगेशकर, येसुदास आणि किशोर कुमार यांच्या स्वरातलं साहिर यांचं गीत. संगीत आहे खय्याम यांचं.

आणि आता कार्यक्रमातलं शेवटचं गीत मोहर या चित्रपटातलं. लता मंगेशकर यांच्या स्वरातलं हे गीत आहे राजेंद्र कृष्ण यांचं आणि संगीत आहे मदन मोहन यांचं.

0: श्रोते, आपण ऐकत होतात मोहर या चित्रपटातलं मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेलं लता मंगेशकर यांच्या स्वरातलं गीत. आणि या गीताबरोबरच जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
2: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
0: आता यानंतर 2:15 हिंदी मधून समाचार आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: दोघांनी त्या दोघांच्या उलगडलेल्या नात्यांची मालिका आम्ही सादर करते संजय भुजबळ.
1: प्रियंका, एक मुद्दा इथे तुला असं विचारू असं वाटतो की अनेक कार्यक्रमांमधून तू विविध गाणी गातेस. याच कार्यक्रमातून काही ज्येष्ठ कलाकारांना मी असं म्हणताना ऐकलंय की माझ्या काळात मी इतरांची गाणी खूप गायली, माझं स्वतःचं गाणं राहून गेलं. तू आत्ता कुठल्या मोडवर आहेस? तसं तर मला तुझा ग्राफ दोन्ही 50-50 दिसतोय, तुझी गाणी पण आहेत आणि तू इतरांची गाणी पण गातेस. तर या मोडवर आत्ता तुझे काय या बाबतीत विचार आहेत? काय तुझा प्लॅन आहे का असा तुझ्या पुढच्या करिअरबद्दल?
2: नाही, असं प्लॅन मी कधी प्लॅन नाही केलं, पण नक्कीच म्हणजे मला असं वाटतं की अजून चांगली चांगली गाणी माझ्या कडे आली पाहिजेत. कारण मला असं नक्कीच वाटतं की ते पोटेन्शियल आहे माझ्यात की वेगवेगळ्या जॉनर्सना मी तो न्याय देऊ शकते. आणि आय हॅव ऑल्सो बीन फॉर्च्युनेट की वेगवेगळ्या प्रकारची गाणी मला गाणी ऑलरेडी गायला मिळाली आहेत. आता स्वतः मी सोलो कार्यक्रम करत असते जेव्हा जेव्हा, तेव्हा मी आवर्जून ही सगळी गाणी त्याच्यामध्ये माझी म्हणून गायचा प्रयत्न करते. आणि ही गोष्ट खूप सुखद असते एखाद्या गायकासाठी की जेव्हा तुम्हाला समोरनं फरमाईश तुमच्या गाण्याची येते आणि जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःच्या गाण्यांनी ओळखला जाता आणि ती गाणी कुठेतरी प्रेक्षकांच्या मनात घर करून राहतात. सो दिस इज द इट्स अ व्हेरी काय म्हणू, ही खूप मोठी अचीवमेंट आहे एखाद्या गायकासाठी. आणि आत्ता मी बाकीच्यांची गाणी गाते, माझीही गाणी गाते. सध्या मी जास्त गझल्सकडे वळलेली आहे किंवा सेमी क्लासिकल, थोड्या ठुमरी. आता मी अभंग, एक बँगलोरला माझा कार्यक्रम आहे, बँगलोर गणेश उत्सव, तिथे मी पूर्णपणे 2 तास अभंग

0: सादर करणारे. सो हे जे सेमी क्लासिकल कडे झुकणारे जे फॉर्म्स आहेत, ज्यांना ओपन म्हणू आपण, ओपन फॉर्म्स ऑफ म्युझिक, म्हणजे एखादं गाणं भावगीत कसं साचेबद्ध आहे, तीन मिनिटाचं ते म्युझिक आहे, हे रुटीन आहे. पण गझल हा फॉर्म असा आहे की इट्स युअर एक्सप्रेशन, म्हणजे त्यामुळे मला असं वाटतं की हे मी माझं करूनच गाते. म्हणजे जरी मी बाकीच्यांची गाणी गात असले, जेव्हा कुठलीही गाणी असू देत ती मी माझी करूनच गाते. त्यामुळे असं मला कधी वाटत नाही की हे दुसऱ्यांचं गाणं मी गाते. सो ह्याच्यात माझी झलक कायम असते.
1: प्रियांका गझल आणि या प्रकारात हे तुम्हाला करण्याची खूप मोठी संधी असते.
0: ही मुभाच आहे ना, तो ओपन एंडेड फॉर्म आहे. तुम्ही कितीदाही ते म्हणा, कुठलीही जागा, म्हणजे इट्स युअर एक्सप्रेशन.
1: येस,
0: जागा आणि हरकतींमध्ये अडकण्यापेक्षा इट्स युअर एक्सप्रेशन. द वे यू वॉन्ट टू एक्सप्रेस दोज टू लाईन्स, म्हणजे जे आपले शेर आहेत, की त्याच्यात तुमचं तुम्ही कसं एक्सप्रेस करता स्वतः.
1: शेअर्सच्या बाबतीतही तेच आहे की ही गझल यांची किंवा ही रचना यांची असं ते फिक्स राहतच नाही. या गझलेमध्ये
0: म्हणजे ती पोएट्री इज द इट इज ऑफ अटमोस्ट इम्पॉर्टन्स.
1: अगदी, आणि कोणी त्यात शेअर ऍड करू शकतं.
0: एक्झॅक्टली,
1: कोणाची शेअर तुम्ही गझल घ्या आणि त्यात स्वतःचा शेअर ऍड करा, काहीही हरकत नाही, जे कविता गाण्यांमध्ये शक्य नाही.
0: अगदी. सो हे मला असं वाटतं दिस इज माय व्हर्जन ऑफ दॅट गझल किंवा ठुमरी, हा माझा एक माझा थॉट आहे.
1: खूप छान.
0: सो मी ते एन्जॉय करते. आणि आता आम्ही काय म्हणू, राहुल दादा बरोबर बरेच कार्यक्रम करत असतो, तेव्हा आता जो आमचा जो एक्सपेरिमेंटल हा जो कॉन्सर्ट आहे कलेक्टिव्हचा, तिथे तेच करतो की एखादं गाणं घेतो आणि त्याच्यात आमचं एक्सप्रेशन आम्ही त्याच्यात ओततो आणि लोकांना ऐकवतो. आणि इट्स ऑल व्हेरी स्पॉन्टेनियस, म्हणजे त्याच्यात काही ठरलेलं काही नसतं की मी ते आता हा आलाव घेणार आहे, मग तू थांब, मग तू ह्याच्यानंतर गा. ते ऑन स्टेज घडत असतं, त्यावेळेला वाटलेलं आत्ताचं ताजं माझं म्युझिक.
1: सो यातला फरक पण लक्षात येत असेल प्रतिसादामधला, की एखादी गझल जशाला तशी गाणं आणि आत्ताच्या घडीला एक्सप्रेशन ऍड करून गाणं.
0: म्हणजे आता लोकांना हेच हवंय, कारण आपण खूपदा तीच तीच गाणी खूप वर्ष तशी तशीच ऐकली, हो की नाही. आणि आता प्रेक्षकही बदललाय, आता माध्यमही बदलली आहेत, खूप वाढली आहेत माध्यम. आणि आता इट्स मोर ऑफ एक्सपेरिमेंटेशन. आणि जुनं तर आहेच आहे, पण त्याच्यात तुम्ही नव्या काळाची जोड काय देताय तर समोरच्याला ते ऐकाय असं वाटतंय. आणि या प्रयोगाला इतका छान प्रतिसाद आहे, इतकी म्हणजे अगदी 4 वर्षांच्या मुलीपासनं आजोबांपर्यंत, म्हणजे 90 वर्षांच्या आजोबांपर्यंत ते अगदी रोज गाणं जे तुझं मागतो मी आता जे व्हायरल झालं ते ऐकलं जातं युट्यूबवरचं. आणि त्याचबरोबर स्वतःची गाणी पण, म्हणजे आता लोक ऐकत असतात. सो मी असं म्हणेन की हे माझं एक्सप्रेशन आहे.
1: येस,
0: त्याच्यावर जास्त माझा फोकस आहे सध्या,
1: त्या अर्थाने ते माझंच आहे.
0: हा, असं आहे.
1: खूप छान. या सगळ्या मध्ये अगदी माझच का माझं झालेलं असं गाणं ऐकवणार.
0: आता एखादं माझं ऐकूच यात.
1: कुठलं
0: ऐकायचं? एक अतिशय वेगळ्या धाटणीचं गाणं मी आता हितेश मोडक हा जो कंपोजर आहे त्याच्याकडे गायले. महेश मांजरेकरांची फिल्म आहे मृगतृष्णा नावाचं हे गाणं आहे, ते आपण ऐकूयात.
1: इकडं मिरगाचू आणि तिकडं मृग.

0: बोलता बोलता ताई म्हणाले की आता प्रेक्षकही बदललाय,
1: हो
0: गाणं ऐकणारेही बदललेत, आणि तिनं त्यात 4 वर्षापासून 90 वर्षाची रेंज पण सांगितली. तुझ्या रेंज मधले तरुण आता कुठलं गाणं ऐकणं पसंत करतायत आणि कशा पद्धतीनं, लाईव्ह, रेकॉर्डेड, शॉर्ट्स, काय नेमकं?
1: एकतर सगळ्यांना व्हरायटी हवी आहे, म्हणजे एकाच टाईप मधलं गाणं हे तुम्ही सारखं प्रोड्यूस करत राहिला तर ते काइंड ऑफ बोरिंग पण होईल. त्यामुळे जेवढं केवढं व्हर्सेटिलिटी तुमच्यामध्ये असेल गाण्यामध्ये,
0: फॉर्मॅटमध्ये तू म्हणतेस,
1: हा फॉर्मॅटमध्ये, एकतर मॉडर्न टाईपची गाणी आत्ता म्हणजे पॉप, रॉक, कंट्री म्युझिक हे तर खूप प्रसिद्ध होत चाललं आहे तरुणांमध्ये खूप जास्त. म्हणजे मी जेव्हा कुठे वेस्टर्न कॉन्सर्ट करायला जाते तेव्हा तिथून खूप जास्त तशी गाणी गायची मागणी येते. त्यामुळे मला असं वाटतं की त्या टाईपची गाणी ही सध्या तरी तरुणांमध्ये खूप जास्त फेमस आहेत, कारण कॉलेजमध्ये तर सगळे तेच ऐकतात. लहान मुलांमध्ये बालगीतं सध्या आत्ता एक प्रोग्रॅम करतीये, शेखर नाईक यांनी प्रोड्यूस केलाय बालगीतांचा, या चिमण्यांनो, तर त्याच्यामध्ये सगळी बालगीतं लहान मुलांना शिकवण्यात आणि सगळं त्यांच्याकडून बसवण्यात मी सगळा सहभाग घेतला आहे. सो लहान मुलांना पण बालगीतं हा प्रकार सध्या त्यांना शिकवावा लागतो हे कुठेतरी खंत वाटते.
0: मधल्या काळात खरंच खूप मोठी गॅप झाली आहे बालगीतांसाठी, नाहीच मधल्या काळात काहीच. आईंनी खूप भरपूर प्रयत्न केले, संगीता बर्वेंनी,
1: आईनी खूप व्हरायटी ऑफ बालगीतं आईनी रचली आहेत, त्यामुळे त्या सगळ्यांना चाली बाबांनी पण बऱ्यापैकी लावल्यात, काही मी लावल्यात. मध्ये एनसीपीएचा प्रोजेक्ट झालेला, त्याच्यामध्ये एक आईचंच गाणं ट्रान्सलेट इंग्लिश मधून करून त्याचं अकॅपेला व्हर्जन मी केलेलं आणि त्याला कंपोज पण मी केलेलं. सो ते पण मुंबईच्या शाळांमध्ये प्रसारित झालं, याचा पण मला एक खूप चांगली मी संधी मला मिळाली तशी. सो अशा काही गोष्टी ज्या क्रिएटिव्ह गोष्टी आहेत त्या मला करण्यामध्ये एक खूप जास्त आनंद वाटतो.
0: असं गाणं ऐकवणार.

0: लेटेस्ट अगदी ताजं गाणं म्हणजे आषाढी इयत्ता होऊन गेली आपली, आषाढी एकादशी, आणि तेव्हा आजी देखिली पाऊले हा अभंग रिलीज केला. त्याला इतका उत्तम प्रतिसाद लोकांचा मिळाला आणि राहुल दादाचं कॉम्पोजिशन आहे आणि सारंग माझे मिस्टर त्याचं संगीत संयोजन आहे. सो ते आपण ऐकूयात, त्याच्या दोन ओळी मी गाऊन दाखव.
1: स्वागत.
0: आणि एकनाथ महाराजांचा हा अभंग आहे. आजी देखिली

0: तसं म्हटलं तर क्रिएटिव्ह गोष्टी अजून काय काय आहेत, तर तरुणांमध्ये ज्या मी आत्ता सांगितल्या आणि जे ओल्ड एज मधले जो ग्रुप आहे, ओल्ड एज मधला जो ग्रुप आहे त्यांच्या
1: सिनियर तरुण,
0: सिनियर ओके सिनियर तरुण जे आहे, तर त्यांच्यासाठी वेगवेगळ्या क्लासिकल धाटणेच्या अशी काही गाणी मी करण्याचा प्रयत्न करते. आता मनाच्या तळाशी हे गाणं केलं सरस्वती रागामधलं, तर ते ताईनीच गायलंय, सुंदर गायलंय आणि त्याला खूप जास्त प्रतिसाद पण मिळाला, छान प्रतिसाद मिळाला. इवन नटखट मेरा कृष्ण कन्हैया खावत माखन भारी रे, बडे चावसे उसे खिलावे गोकुल की नर नारी रे, हे आईनी लिहिलेलं आणि परत ताईनी गायलेलं हे गाणं.
1: ते गाण्याबद्दल आम्हाला सगळं माहिती आहे.
0: हे कंपोज केलंय आणि सारंगनी हे त्याचं अरेंजमेंट त्याला पण खूप प्रतिसाद मिळाला. सो काइंड ऑफ फॅमिली थिंग झाले ते आता.
1: येस येस.
0: त्यामुळे अशा काही गोष्टी आहेत की ज्या सगळ्या सिनियर तरुणांना पण उपयोगी पडतील आणि त्यांना पण भावतील, रुचतील, अशा पण आम्ही तयार करण्याचा ऍज अ फॅमिली म्हणून पण प्रयत्न करतोय.
1: बरोबर. आणि जसं ताई म्हणत होती की त्या कार्यक्रमाला जिथं पारंपरिक रचनाही गायल्या जातात, गझलसारखा प्रकार गायला जातो, भक्तिगीत गायलं जातं, तिथेही तरुणांचा सहभाग वाढलाय हा तिच्या बोलण्यातला मुद्दा होता.
0: हो.
1: तर एक वर्ग त्यातही बराच पुढे आहे.
0: हो, बरोबर.
1: यातलं तर गाणं ताईच्या आवाजात ऐकायचं.
0: येस, नक्की.
1: मग तिला गुणगुणायला लावायला लागेल थोडस.
0: मनाच्या तळाशी
2: नटखट मेरा.

0: आणि मी म्हणाल्याप्रमाणे कोरोनाच्या काळातली पार्श्वभूमी याला आहे आणि समोर युवान होता जो आता 4 वर्षांचा झाला.
1: युवान पोटात होता.
0: पोटात होता. हो सर, समोर नाही आत होता.
1: 9व्या महिन्यात होते.
0: हो अगदी अगदी. ऐकूया आपण हे गाणं ओरिजिनल.

वा, कृष्ण कन्हैयाच्या या नटखट लीला सुरूच राहणार आहेत. आपल्या गप्पाही आणखी शिल्लक आहेत. नक्की भेटूया पुढच्या भागात. तर श्रोता हो, आपण ऐकत होता सुप्रसिद्ध गायिका भगिनी प्रियांका बर्वे आणि प्रांजली बर्वे यांच्याशी गप्पा आणि त्यांच्या आवडीच्या गाण्यांचा पाचवा भाग. पुढच्या भागासाठी ऐकत रहा

0: त्या दोघांनी त्या दोघांच्या उलगडलेल्या नात्यांची मालिका आम्ही सादर करते संजय भुजबळ.
1: श्रोतेहो, आपण ऐकत होतात कार्यक्रम आम्ही. आता यानंतर ठीक 3 वाजता सखी सहेली, 4 वाजता पिटारा हॅलो फरमाईश हे कार्यक्रम आम्ही आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला सखी सहेली.

0: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
1: दररोज 9:30 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची, काळजी आमची.
0: श्रोते हो, दररोज 9:30 ते 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेवही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.

0: इससे पहले आपको ये भी बता दें कि आज के इस कार्यक्रम में हमारे रिकॉर्डिंग इंजीनियर किरण बंग, संपादन सहयोग सुशीला बेंगुरलेकर, विविध भारती की ओर से इस कार्यक्रम के प्रस्तुतकर्ता राघवेंद्र सिंह नेगी। तो अब अपनी रेडियो सखी ममता सिंह को दीजिए इजाजत। नमस्कार।
1: आकाशवाणी पुणे केंद्राची ही आहे विविध भारती सेवा।
2: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या। 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। संपर्क 9595242559।
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। संध्याकाळचे 5 वाजलेत। आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल, संध्याकाळची गोष्ट। आज आपण ऐकणार आहात सुबोध जावळेकर यांची कथा विघ्नहर्ती। वाचकस्वर संज्ञा कुलकर्णी यांचा, सादर करते सुमित श्रीपाद।
3: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल। असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी।
4: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया। अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया।
5: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू।
4: संपर्क 9919301442।
6: श्रोत्यांनो नमस्कार। संध्याकाळची गोष्ट कार्यक्रमाच्या या भागात आपलं मनपूर्वक स्वागत। आजच्या भागात आपण ऐकणार आहोत कथाकार सुबोध जावळेकर यांच्या विघ्नहर्ती या विज्ञान कथेचा भाग पहिला। श्रोते हो, सुबोध जावळेकर आणि विज्ञान कथा हे समीकरणच आहे। मराठी साहित्यात विज्ञान कथा लिहिणारे जे मोजके लेखक आहेत त्यापैकी एक महत्वाचे कथाकार सुबोध जावळेकर। विज्ञान प्रसारासाठी विशेष साहित्याची आवश्यकता असते। सुबोध जावळेकर यासारखे वैज्ञानिक कथेचं विज्ञानही जाणतात। सुबोध जावळेकरांनी विज्ञान कथांना साचेबंद विश्वातून बाहेर काढलं। त्यांची कथा विज्ञान कथा म्हणून महत्वाची ठरली ती त्यातल्या वैज्ञानिक तथ्य असलेल्या माणसांच्या जगण्याची कथा आहे म्हणूनच। चाहूल उद्याची, गुगली, कुरुक्षेत्र, पुढल्या हाका, आकांत, वामनाचे चौथे पाऊल यासारखी अनेक पुस्तकं त्यांची प्रकाशित झालेली आहेत। आज ऐकूया कथाकार सुबोध जावळेकर यांच्या विघ्नहर्ती या कथेचा भाग पहिला। पोलीस स्टेशनवरून फोन आला तेव्हा मी माझ्या लाडक्या लेकीसाठी लाडू करायला घेतले होते। ती कॉलेजच्या मित्रमैत्रिणींबरोबर ट्रेकिंगला गेली होती, रात्री येणार होती। रवा भाजताना एकीकडे पाक करायला साखरेचं पाणी उकळत होतं। अशा वेळी मध्येच गॅस बंद केला की पाकाची वाट लागते, लाडू हमखास बिघडतात। चरफडतच मी फोन उचलला। हॅलो हॅलो, इज इट 2456-2218? आवाज ओळखीचा नव्हता। नंबर बरोबर आहे, कुणाशी बोलायचंय तुम्हाला? मनातला राग आवाजात उमटू न द्यायची काळजी घेत मी म्हणाले,
7: सुमित गदगकर आहेत का? त्यांच्याशी बोलायचंय।
6: आवाजात एक प्रकारचा अधिकार काहीशी अरेरावीच होती। नाहीत, ते बाहेर गावी गेलेत। कोण बोलतंय? सुमित आणि मी 4 वर्ष वेगळं राहत होतो। गेली 2 वर्ष तर तो भारताबाहेरच होता। त्यानं घटस्फोटासाठी अर्ज केला होता, माझीही त्याला तयारी होती। आणखी 1-2 महिन्यातच आम्ही कायदेशीरपणे विभक्त झालो असतो। पण हे सगळं मी त्या फोनवरच्या माणसाला कशाला सांगत बसू?
7: आपण कोण बोलताय?
6: त्यानं पुन्हा विचारलं आणि सांगितलं,
7: मी शिरगाव पोलीस स्टेशनवरून बोलतोय।
6: काय, पोलीस स्टेशनवरून? पोलीस स्टेशनवरून फोन आहे म्हटल्यावर एकदम माझ्या हातापायातलं बळच गेलं, अगदी सटपटून गेले मी। तोंडून शब्दच फुटेना। कोण बोलतंय? काय झालंय? कुणाला? कसं बसं माझ्या तोंडून निघालं, शुभ्रा, शुभ्राला काही झालंय का? काय झालंय?
7: आपण कोण बोलतोय?
6: त्यानं थंडपणे पुन्हा विचारलं। मी कोण बोलतीये हे कळल्याशिवाय तो एक अक्षरही सांगायला तयार नव्हता। मी मिसेस गदगकर बोलतीये, सुनीती गदगकर, शुभ्राची आई। काय झालंय?

0: शुभ्राला काही झालंय का? काय झालंय ते सांगा ना लवकर प्लीज.
1: हे बघा, तुम्ही घाबरू नका, पण शुभ्राला अपघात झालाय.
0: अपघात? ती ती ती ठीक आहे ना?
1: हो, ती ठीक आहे, म्हणजे तशी ठीक आहे, पण तिला लागलंय जरा, डोक्याला मार बसलाय, हॉस्पिटलमध्ये आहे इथल्या. मी मटकन खाली बसले. मग कसं बसं बळ एकवटून म्हणाले, कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहे, कसं यायचं तिकडे? हे बघा, आम्ही तिला आत्ता लगेच ससूनला पाठवण्याची व्यवस्था करतोय, तुम्ही तिथंच या, तिथं कॅज्युअल्टीमध्ये या, तासाभरातच शुभ्राला घेऊन ॲम्ब्युलन्स तिथं पोहोचेल.
0: काय करावं, कुणाची मदत घ्यावी, कुणाला फोन करावा? मला स्वतःला जवळचे असे नातेवाईक कुणीच नव्हते. सुमितशी लग्न केलेलं त्याच्या घरीही पसंत नव्हतं, त्यामुळे त्यांनी आमच्याशी संबंध जवळपास तोडल्यासारखेच होते. शिवाय आता आम्ही वेगळं राहत असल्यानं त्यांच्यापैकी कुणाला बोलवायचा प्रश्नच नव्हता. कुणाला सांगावं, काय करावं ते काही सुचेना, एकदम ब्लँकच झाले. मग अचानक आठवलं, माधवचा, माझ्या नवऱ्याच्या मावस भावाचा मुलगा ससून हॉस्पिटलमध्ये असतो. माधवला फोन करून सगळं सांगितलं, त्याच्या मुलाचा नंबर घेतला, पण माधव म्हणाला, आशिष सध्या ससूनमध्ये नसतो, पण त्याला जरूर फोन कर, त्याची ओळख आहे तिथल्या डॉक्टरांशी. आशिषला फोन लावला, नशीब फोनवर भेटला तो. काही काळजी करू नका तुम्ही काकू, आशिष म्हणाला, मी ससूनमध्ये सध्या नसलो तरी माझा मित्र सुहित तिथं कॅज्युअल्टीला असतो, त्याला मी फोन करतो, तो सगळी व्यवस्था करेल. तुम्ही निर्धास्त राहा, अजिबात काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. आणि अगदी तसंच झालं, मला काही बघायला लागलं नाही. मी हॉस्पिटलमध्ये पोहोचले तर सुहित मला शोधतच होता. तासाभरातच शुभ्राला घेऊन येणारी ॲम्ब्युलन्स आली. तिच्या डोक्याला बँडेड होतं, पण बाकी कुठे जखम नव्हती. मला एकदम हायसं वाटलं. मोजून 15 मिनिटाला शुभ्रावर उपचार सुरू झाले सुद्धा. बाकी कुठे जखम नव्हती तरी डोक्याला चांगलाच मार बसला होता. हॉस्पिटलमध्ये आणली तेव्हा ती जी बेशुद्ध होती ती 8 दिवस झाले तरी अजून शुद्धीवर यायची लक्षणं नव्हती. डॉक्टर येत होते, वेगवेगळ्या चाचण्या केल्या जात होत्या, एक्सरेज झाले, 2-3 MRI करण्यात आला, नवनवीन औषधं वापरण्यात आली, पण ती त्यांना अजिबात प्रतिसाद देत नव्हती. एक ऑपरेशन करायला लागेल शुभ्राचं, त्याला आम्ही डिकॉम्प्रेशन सर्जरी म्हणतो. आठवड्याभरानंतर डॉक्टरांनी सांगितलं, तिच्या मेंदूला सूज आली आहे, त्यामुळे मेंदूवर प्रेशर येते, या ऑपरेशनमुळे ते जरा कमी होईल अशी आम्हाला आशा वाटते. त्यात धोका नाही ना? तिच्यावर ह्या स्थितीत शस्त्रक्रिया करणं बरोबर ठरेल का? माझ्या मनात आलं. मी तसं डॉक्टरांना विचारलं. धोका आहेच मिसेस गदक्कर, पण तो आपल्याला घ्यावाच लागेल. जसजसे दिवस जात आहेत तसतशी तिची प्रकृती जास्तच बिघडतीये. हा प्रयत्न करून बघूया. इतके दिवस मी सुमितला फोन केला नव्हता. तिला हॉस्पिटलमध्ये आणलं त्याच दिवशी त्याला ईमेल करायला मी माधवला सांगितलं होतं, पण त्याच्याकडून काहीही प्रतिसाद नसल्याचं माधवनं सांगितलं होतं. कदाचित त्याचा ईमेल ॲड्रेस बदलला असेल, किंवा त्याला काही संपर्कही नको असेल, त्याचीच जास्त शक्यता. पण आज मात्र त्याला फोन केला. मिळाली होती माधवची ईमेल, पण मी जरा गडबडीत होतो, शिवाय इतक्या दूरवर मी तरी काय करणार, त्यानं सांगितलं. मी गप्पच बसले, काय बोलणार, तेवढं ऑपरेशन त्याच्या कानावर घातलं. डॉक्टर म्हणत असले तर करून टाक ऑपरेशन, पण मी तो अडखळला. तू ये असं म्हणतच नाहीये, मी फक्त, मला फारसा आर्थिक भारही उचलता येणार नाही, माझं वाक्य मध्येच तोडून तो म्हणाला. इथली माझी नोकरी काही फारशी चांगली नाही, पण मला जमेल तशी मी मदत करीन. मला तुझ्याकडून पैशाची अपेक्षा नाही, मी सांगून टाकलं. त्यानं टाकलेला निश्वास मला स्पष्ट ऐकू येत होता. मला फक्त तुला तिच्या तब्येतीबद्दल आणि तिच्या ऑपरेशनबद्दल सांगायचं होतं. मी फोन ठेवला. त्यानंतर मी कधी फोन करायच्या भानगडीतच पडले नाही. ऑपरेशन झालं, पण शुभ्राच्या प्रकृतीत सुधारणा मात्र झाली नाही. डॉक्टर काही नीट सांगू शकत नव्हते की सांगायला तयार नव्हते. शेवटी 15 दिवस झाल्यावर सुहित आला असताना मी त्याला स्पष्टच विचारलं. उद्या सांगतो म्हणाला. दुसऱ्या दिवशी सुहित आला, त्याच्याबरोबर आशिषही होता.

दोघांचे चेहरे गंभीर होते. ते बघून मी धास्तावून गेले. जरा इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर आशिष म्हणाला, काकू मला शुभ्राबद्दल काही सांगायचंय. मला अंदाज आलाच होता, मी नुसती त्याच्याकडे बघत राहिले. काकू सांगायला जीभ रेटत नाही, पण सांगणं भाग आहे. स्पष्ट शब्दात सांगायचं तर शुभ्रा आता या जगात असून नसल्यासारखी आहे. म्हणजे काय? उगाच काहीतरी सांगू नकोस. आशिष गप्प राहिला. आशिष काहीतरी काय बोलतोयस तू? शुभ्रा आपल्या बरोबर आहे, तिचा श्वासोच्छ्वास चालू आहे, मला दिसतंय. तिचं हृदय अजून धडधडतंय आणि तू असं भलतंच बोलू कसं शकतोस? काकू काकू शांत व्हा, तिचा श्वासोच्छ्वास चालू आहे, हृदय धडधडतंय हे खरंय, पण त्यालाही काही अर्थ नाही काकू, सुहित म्हणाला. मुळात तिचा मेंदू काम करत नाहीये, त्यामुळे ती काम करत नाहीये. म्हणजे मेंदू काम करत नाही म्हणजे काय? अरे ती डोळे उघडून बघते की हो ना? हो काकू, ती डोळे उघडते खरी, पण ते तुमची हाक ऐकून नाही. तिला हलवून जाग करण्याचा प्रयत्न केला तरी ती जागी होत नाही. कधीतरी आपोआप तिचे डोळे उघडतात, झोप आली की बंद होतात, झोप झाली की परत उघडतात. जाग राहायचं आणि झोपायचं हे तिचं चक्र अजून चालू आहे, एवढाच त्याचा अर्थ. पण काकू तिची ती एक प्रतिक्षिप्त क्रिया आहे फक्त, त्याच्या मागे काही विचार नाही. पण ती पूर्ण बेशुद्ध नाही. बेशुद्ध माणूस डोळे उघडत नाही. नाही ना, ती बेशुद्ध नाही म्हणजे ती कोमात नाही, पण ती शुद्धीवरही नाही. कसं सांगू काकू तुम्हाला? खरं सांगायचं तर हे डोळे उघडणं ही काही चांगली खूण नाही. काय म्हणतोस? डोळे उघडणं ही चांगली खूण नाही? मला काहीच कळेना. या स्थितीत नाही, शुभ्राच्या अवस्थेत आहे असा आम्हाला संशय आहे. त्या स्थितीला आम्ही पर्सिस्टंट व्हेजिटेटिव्ह स्टेट म्हणतो, PVS. पर्सिस्टंट काय? माझे शब्द अडखळले. पर्सिस्टंट व्हेजिटेटिव्ह स्टेट, सुहितनं पुन्हा सांगितलं. पर्सिस्टंट व्हेजिटेटिव्ह स्टेट म्हणजे काय? म्हणजे एका परीनं बेशुद्धावस्थाच, पण वैद्यकीय शास्त्रानुसार थोडी वेगळी. बेशुद्धावस्थेत म्हणजे कोमामध्ये रुग्णाचे डोळे सदैव बंद असतात. या PVS मध्ये रोगी अधूनमधून डोळे उघडतो, शिवाय कोमात असताना रुग्णाचं झोपेचं आणि जागेपणाचं चक्र चालू नसतं, या अवस्थेत ते असतं. पण खरं तर ही स्थिती बेशुद्धावस्थेपेक्षा जास्त वाईट. काय बोलतोयस काय तू? मी कशी बशी म्हणाले. हो काकू, कोमातून माणूस बाहेर येण्याचे जास्त चान्सेस असतात, त्या मानानं PVS मधून बाहेर येऊन नॉर्मल लाईफ जगण्याची शक्यता फार कमी असते. PVS मध्ये माणूस एका परीनं जागा असतो, पण भानावर मात्र नसतो. कारण जागा असला तरी त्याला त्याच्या अस्तित्वाची जाणीव नसते, त्याचं मी पण हरवलेलं असतं. बहुतेक वेळा बेशुद्धावस्थेतून माणूस काही दिवसातच शुद्धीवर येतो. PVS मध्ये मात्र माणसं महिनोन महिने, महिनेच काय अहो कधी कधी वर्षानुवर्ष राहू शकतात. म्हणून म्हणालो मी की ही स्थिती कोमापेक्षाही भयंकर असते. शुभ्रा शुभ्रा कधीच यातून बाहेर येणार नाही का? मी कळवळून विचारलं. आशिषनं माझी नजर चुकवली. काही न बोलता ते दोघं खोलीतून निघून गेले. थोड्या दिवसांनी सुहित आला तेव्हा त्याच्याबरोबर डॉक्टर शेषण नव्हते. काकू हे डॉक्टर शेषण ना, त्यानं ओळख करून दिली. न्यूरोलॉजिस्ट आहेत, तुमच्या ज्या काही शंका असतील त्या त्यांना विचारू शकता. मी त्यांचं नाव ऐकून होते, शुभ्रासाठी त्यांना कन्सल्ट करतायत हे मला माहिती होतं. नमस्कार डॉक्टर, मी म्हणाले. नमस्कार. शुभ्राच्या तब्येतीवर मी गेला महिनाभर नीट लक्ष ठेवून आहे, ते म्हणाले. मग थोडे घोटाळले. डॉक्टरांच्या पेशाला शोभेशा अलिप्तपणे म्हणाले, दुर्दैवानं तिच्या तब्येतीत अजिबात सुधारणा दिसत नाहीये. ती कुठल्याच ट्रीटमेंटला रिस्पॉन्स देत नाहीये. तिच्या ऍक्सिडेंटला आता 1.5 महिना होत आला, त्या दिवसापासून ती जशी होती तशीच आहे. मला वाटतं ती केव्हा शुद्धीवर येईल काही सांगता येत नाही. त्यांच्या आवाजात शुभ्राबद्दल कन्सर्न होता निश्चित, पण तरीही आवाज काहीसा कोरडा होता. या व्यवसायात 30-40 वर्ष घालवल्यानंतर पेशंटच्या नातेवाईकांशी बोलताना या टोनमध्ये बोलण्याची सवय होत असावी. पण ती आज ना उद्या शुद्धीवर येईल

0: येईल ना?
1: ते सांगता येणं कठीण आहे सुयेतनं. तुम्हाला ती पीव्हीएस मध्ये आहे आणि पीव्हीएस म्हणजे काय याची नीट कल्पना दिलेली आहे बरोबर?
2: हो, ती परमनंट व्हेजिटेबल स्टेट मध्ये आहे असं म्हणाला तो. म्हणजे एक प्रकारची बेशुद्धावस्था हो ना? परमनंट व्हेजिटेबल स्टेट नाही मिसेस गदक्कर, पर्सिस्टंट व्हेजिटेटिव्ह स्टेट.
1: ती पर्सिस्टंट असते म्हणजे चालू राहते, हट्टानं चालू राहते, पण ती परमनंट नसते, कायमची नसते. त्यातून रुग्ण बाहेर येऊ शकतो. ही स्थिती कायमची नसते हे ऐकून मला आनंद झाला. पण तो डॉक्टरांच्या पुढच्या वाक्यानं मावळला. ते म्हणाले, आणि आम्ही व्हेजिटेटिव्ह टेस्ट म्हणतो त्याला, म्हणजे अनइव्हेंटफुल, त्यात काहीच घडत नाही अशी स्थिती. पण तुम्ही व्हेजिटेबल म्हणालात ना, ते एका परीनं बरोबरच आहे, कारण या स्थितीत

0: पर्सिस्टंट व्हेजिटेटिव्ह स्टेट,
1: ती पर्सिस्टंट असते म्हणजे चालू राहते, हट्टानं चालू राहते, पण ती परमनंट नसते, कायमची नसते, त्यातून रुग्ण बाहेर येऊ शकतो. ही स्थिती कायमची नसते हे ऐकून मला आनंद झाला. पण तो डॉक्टरांच्या पुढच्या वाक्यानं मावळला. ते म्हणाले, आणि आम्ही व्हेजिटेटिव्ह टेस्ट म्हणतो त्याला, म्हणजे अनइव्हेंटफुल, त्यात काहीच घडत नाही अशी स्थिती. पण तुम्ही व्हेजिटेबल म्हणालात ना, ते एका परीनं बरोबरच आहे, कारण या स्थितीत माणूस व्हेजिटेबलसारखाच असतो. माझी शुभ्रा, माझी एकुलती एक लाडकी लेक, तिला व्हेजिटेबल म्हणताय, भाजीपाला, माणूस नाही, वनस्पती. हृदयाला कुणीतरी चरकन चटका द्यावा तसं झालं. मी बधीरपणे ऐकत राहिले. या स्थितीतून माणसं बाहेर येतात हे खरं असलं तरी ते बहुधा तात्पुरतं असतं, आणि शिवाय अशी माणसं कायमची पंगूही झालेली असतात. ती कधीच स्वतःच्या पायावर उभी राहू शकत नाहीत. उरलेला सगळा जन्म त्यांना बिछाण्यावरच काढायला लागतो. इतकंच नव्हे तर त्यांची प्रत्येक गोष्ट दुसऱ्याला करायला लागते. ते स्वतःचं स्वतः काही म्हणजे काहीच करू शकत नाहीत. त्यांना नीट बोलता येत नाही, चालता येत नाही, काही सांगता येत नाही, कपडे घालता येत नाहीत, काही नाही. स्वतःचे शरीर धर्मही त्यांचे त्यांना करता येत नाही. म्हणजे शुभ्रा आता कायमची मला पुढं काहीच बोलवे ना. डॉक्टरांनी माझ्या हातावर थोपटल्यासारखं केलं. हो, दुर्दैवानं ते खरं आहे. शुभ्राच्या सेरेबल कॉर्टेक्सला खूप मोठी इजा पोचली आहे, त्यामुळे ती यातून बाहेर येण्याची शक्यता जवळजवळ शून्य आहे. जवळजवळ शून्य आहे असं म्हणालात, म्हणजे अगदी शून्य आहे असं नाही हो ना मिसेस गदककर? तुम्ही मला आता शब्दात पकडताय. डॉक्टर किंचित हसून म्हणाले, हे हसणं मला फार फार क्रूर वाटत होतं. जवळजवळ शून्यच आहे असं मी म्हटलं ते केवळ तुम्हाला वाईट वाटू नये म्हणून. खरं सांगायचं तर शुभ्रा यातून बाहेर येण्याची शक्यता शून्यच आहे. पण डॉक्टर, कधी कधी ती डोळे उघडते तेव्हा माझ्याकडे पाहत असते. मी जागेवरून हल्ले तर तिची नजरही हलते. या स्थितीतल्या रुग्णांचे डोळे हलणाऱ्या वस्तूंचा मागोवा घेतात, पण ते तसं आपोआप घडतं. ती फक्त एक प्रतीक्षिप्त क्रिया आहे, त्याच्या मागे आपण बघावं याचा विचार नाही. मेंदूचा बुंधा म्हणजे त्याला ब्रेनस्ट्रेम म्हणतो आम्ही, तो भाग, तो आपलं झोपेचं आणि जागेपणाचं चक्र सांभाळतो, श्वासोच्छ्वास चालू ठेवतो. तो भाग अजून शाबूत आहे, एवढाच त्याचा अर्थ. त्यामुळे ती झोपते आणि जागी होते, श्वास घेते, सोडते. पण कधी कधी ती हसते सुद्धा, अगदी नीट बघितलंय मी. मी माझा मुद्दा सोडायला काही तयार नव्हते. मिसेस गदककर, कसं सांगू तुम्हाला, PVS मध्ये रुग्ण अधूनमधून ओठांची हालचाल करतो, ओठ मुडपतो, ते दुसऱ्याला हसल्यासारखं वाटतं. कधी तो दातओठ खातो, कधी कधी रुग्णाच्या डोळ्यात पाणीही येतं. पण या सगळ्या शरीराकडून सहज होणाऱ्या क्रिया आहेत. त्याच्या मागे भाव काही नाहीत, भावना काही नाहीत. हा सगळा बेसिक शरीर क्रियेचा यांत्रिक भाग आहे. माझ्या गळ्याशी हुंका दाटून आला. परवा शुभ्राच्या डोळ्यात पाणी आलं होतं तेव्हा मला वाटलं होतं तिला आपल्या स्वतःच्या या स्थितीमुळे दुःख होतंय. आपण असह्य झालोय म्हणून डोळ्यातनं पाणी येतंय. ते बघून मलाही खूप वाईट वाटलं होतं. बिचारी, काय वाटायला आलंय तिच्या? पण आता वाटतंय ते बरं. डॉक्टर सांगतायत ते खरं असलं तर डोळ्यातले अश्रू आलेले परवडले, ते स्वतःचे तरी असतात. निदान जिवंतपणाचा पुरावा असतो. पण ही स्थिती नको रे देवा.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: संपर्क 89 29 30 41 42.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
5: आपण ऐकत आहात देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट.
6: पुस्तकांच्या विश्वात हरवताना डोळ्यांना मिळते नवी दृष्टी. अक्षरांच्या या सुंदर प्रवासात उलगडते अनोखी सृष्टी.
1: बराच वेळ मी काही बोलू शकले नाही.

मग स्वतःला सावरून म्हणाले, कशावरून ती शुद्धीवर येणार नाही? कशावरून तुम्ही ते इतक्या ठामपणे सांगू शकता? मिसेस गदक्कर, तुम्हाला माहिती आहे का, जगभर PVS चे हजारो रुग्ण आहेत. एकट्या अमेरिकेतच जवळपास 30-40 हजार रुग्ण आहेत. काय काय सांगताय हे? हो काकू, सुहित सांगू लागला, PVS मध्ये कित्येक वर्ष काढून शुद्धीवर आल्याच्या केसेसही आहेत. नाही असं नाही, अगदी अलीकडे 6 महिन्यापूर्वी ख्रिस्टा लिलीची केस पेपरमध्ये आली होती. ती 6 वर्ष PVS मध्ये होती. गेल्या मार्चमध्ये ती त्यातून बाहेर आली, पण फक्त 3 दिवस. 3 दिवसांनी ती परत बेशुद्धावस्थेत गेली. आजही ती PSVतच आहे. एरियल शेरॉन हे इस्रायलचे माजी पंतप्रधान तर चक्क 7 वर्ष PSVVS मध्ये होते. अशी माणसं तांत्रिक दृष्टीने जिवंत असतात, पण त्यांचं जगणं म्हणजे झाडपाल्याचं जगणं असतं. मरत नाहीत म्हणून ती जिवंत आहेत म्हणायचं झालं. सुहित म्हणून गेला आणि मग त्यानं जीप चावली. समोर शुभ्रा बिछाण्यावर शांत पडली होती. संथपणे तिचा श्वासोच्छ्वास चालू होता आणि हा असं बोलत होता. मी त्याच्याकडे रोखून पाहिलं, त्यानं माझी नजर चुकवली. सॉरी काकू, मला तसं म्हणायचं नव्हतं, तो उशाळून म्हणाला. याच्यावर काहीच उपाय नाही का डॉक्टर? मी अगतिकपणे विचारलं. खरं सांगायचं तर नाही, त्यांनी मान हलवली. काही अँटी डिप्रेसंट देता येतात. आत्ताही शुभ्राला मिथाईल फिनाडेल चालू आहे, पण त्याचा काही उपयोग होत नाहीये. मिसेस गदक्कर, मला तुमच्याबद्दल सहानुभूती वाटते, पण काही गोष्टी वेळच्या वेळी स्पष्ट शब्दात सांगणं भाग असतं आम्हा लोकांना. माझं ऐकाल तर तुम्ही शुभ्राला एखाद्या साध्याशा नर्सिंग होममध्ये हलवा. तिच्यावर आता काही वैद्यकीय उपचार करण्याची आवश्यकता नाही, म्हणजे त्याचा उपयोग काही होणार नाही. मला हुंदका आवरला नाही, सुजितनं माझ्या हातावर थोपटलं. पुढच्याच आठवड्यात शुभ्राला आमच्या घराजवळच्या नर्सिंग होममध्ये हलवलं. आता केवळ वाट पाहणं आमच्या हातात होतं. आणखी 1 महिना गेला. शुभ्राच्या तब्येतीत काहीच बदल झाला नाही. ती होती तशीच होती, जिवंत, पण श्वासोच्छ्वास सोडला तर जिवंतपणाची कुठलीही खूण नव्हती. माझी सगळी रजा केव्हाच संपली होती. बिनपगारी रजा मला परवडण्यासारखी नव्हती. शुभ्रावर कोणतेही उपचार होत नव्हते, पण नर्सिंग होमचा खर्च सुद्धा काही थोडा थोडका नव्हता. मी कामावर जाऊ लागले. रोज संध्याकाळी मी शुभ्राला पाहून मगच घरी येत असे. ऑफिस, नर्सिंग होम, घर, ऑफिस, नर्सिंग होम, घर. मला दुसरं काही जीवनच उरलं नव्हतं. सुमितला इकडची काही खबर मिळत होती की नाही? बहुधा माधव मधून मधून मेल करत असावा, पण त्यानं कधी फोन केला नाही की पत्र पाठवलं नाही. पैसे पाठवायची तर बातच सोडा. पहिल्या महिन्यात त्यानं काही पैसे पाठवले असते तर मी पाणीदारपणे परत करायचे ठरवले होते, पण आता आता कदाचित मी पैसे घेतलेही नसते, इतकी अगतिक झाले होते मी. आणखी 2 महिने झाले. शुभ्रा होती तशीच होती. रोजच्या रोज नर्सिंग होममध्ये चक्कर मारणं मला कठीण जाऊ लागलं होतं. अधूनमधून मी फोनवरच तिथल्या नर्सला शुभ्राची तब्येत विचारत होते. मग एकाआड एक दिवस जायला लागले. जगायचं, एकट्यानं जगायचं सोपं असतं का? 3 महिने झाले, जैसे थे परिस्थिती. प्रथम शुभ्राला बघायला गेले की मी हमसून हुमसून रडत असे, ते तिची कीव करून की माझी स्वतःचीच, ते मला समजेनासंच झालं होतं. 4 महिने झाले, 5 महिने, 6 महिने. एक दिवस मी शुभ्राला पाहायला गेले असताना सुहित तिथं एका डॉक्टरला घेऊन आला. हे डॉक्टर सरंजामे, त्यांना ओळख करून दिली. त्यांना तुम्हाला काही विचारायचं आहे. डॉक्टर 85 आत बाहेर असावेत. हसतमुख प्रसन्न चेहरा, केस कानशिलापाशी पांढरे व्हायला लागले होते. त्यांचं नाव मी ऐकलं होतं. मी उठून त्यांना नमस्कार केला. हां बसा मिसेस गदक्कर, बसा. नमस्कार, बसा तुम्ही, ते म्हणाले. मी आज मुद्दाम तुम्हाला भेटायला आलोय. मी तुम्हाला जे सांगणार आहे ते नीट ऐकून घ्या, त्यावर नीट विचार करा, मग उत्तर द्या. लगेचच रिॲक्ट होऊ नका. मी त्यांच्याकडे बघून पुसटशी हसले. हे बघा, मी तुमच्याकडे काही मागायला आलोय. माझी मागणी कदाचित तुम्हाला अतिशय विचित्र वाटेल, अवास्तव वाटेल, कदाचित मला वेड लागलं की काय असंही वाटण्याची शक्यता आहे. एखाद वेळी तुम्हाला राग येईल,

0: तेही बरोबरच आहे. तुमची मनस्थिती मी समजू शकतो, पण माझ्यावर विश्वास ठेवा. अत्यंत निकट असल्याशिवाय मी अशी मागणी केली नसती. मी प्रश्नार्थक मुद्रेने डॉक्टरांकडे बघत राहिले. एवढा मोठा डॉक्टर माझ्यासारख्या सामान्य बाईकडे काय मागणार असेल? विचित्र वाटेल असं. मला तुमच्या शुभ्राच्या 2 किडनीज हव्या आहेत. काय? मी अवाकच झाले. माझा माझ्या कानावर विश्वासच बसेना. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय, मला शुभ्राच्या किडनीज हव्या आहेत, दोन्ही. मला म्हणजे माझ्या रुग्णांना. हे काय बोलतायत डॉक्टर? काय बोलावं हे मला कळेच ना. हे बघा मिसेस गदककर, माझे 2 पेशंट किडनीच्या विकारांनी आजारी आहेत. त्यांच्या दोन्ही किडनी रिकामी झालेल्या आहेत. सध्या डायलिसिसवर आहेत ते, पण हा खर्च त्यांना परवडण्यासारखा नाही. तुम्ही परवानगी दिलीत तर शुभ्राची 1-1 किडनी आपण त्यांच्या शरीरात बसवू. त्यांना जीवदान मिळेल. माझं ऐकून घ्या. माझ्या चेहऱ्यावरचे भाव पाहून ते घाईघाईने म्हणाले, फार निकट असल्याशिवाय मी तुमच्याकडे आलो नसतो. या 2 पेशंटचा रक्तगट फार दुर्मिळ आहे. तुमच्या शुभ्राचाही तोच आहे. मी इतरही सगळ्या टेस्ट केल्या आहेत. किडनी ट्रान्सफरचं हे ऑपरेशन यशस्वी होईल अशी मला अगदी 99.9% खात्री आहे. म्हणूनच मी तुम्हाला विनंती करायला आलोय. मी सुन्न होऊन ऐकत होते. त्या 2 पेशंटचे फोटो आणले आहेत मी तुम्हाला दाखवायला. त्यांनी 2-4 फोटो माझ्या हातात दिले. हा विवेक रांजणकर फक्त 26 वर्षाचा आहे. 3 वर्षापूर्वी त्याचं लग्न झालं. गेल्या वर्षी एका आजारात त्याच्या किडनीज निकामी झाल्या. हा त्याचा अलीकडचा फोटो. विवेकचा हा फोटो बघवत नव्हता, निव्वळ हाडांचा सापळा. आणि हा अतिश बने 8 वर्षाचाच आहे. गेल्या वाढदिवसाला काढलेला हा त्याचा फोटो आणि हा गेल्या महिन्यात काढलेला. मला वाटलं हे फोटो पुरेसे बोलके आहेत. तुमची इच्छा आणि तयारी असेल तर ते दोघं त्यांच्या त्या जुन्या फोटोतल्यासारखं निरोगी आणि आनंदी होऊ शकतील शुभ्राच्या किडनी घेऊन. पण शुभ्राच्या किडनीच काढून कशा घेता येतील हो? त्या काढून घेतल्या तर ती. मला शुभ्राची केस पूर्णपणे माहिती आहे. तिला अपघात होऊन 6 महिने झालेत. इतके दिवस ती पर्सिस्टंट व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये आहे. बरोबर, या स्थितीतून ती बाहेर येण्याची सुतराम शक्यता नाही. तिला असं किती दिवस ठेवणार आणि कशासाठी? मला वाटतं की तिची फीडिंग ट्यूब आता काढावी. म्हणजे ते अडखळले. म्हणजे तिच्या किडनीज काढून घेता येतील. त्या योग्य व्यक्तीला दान केल्या तर 2 व्यक्ती तरी जगतील हो. पण त्यांना जगवण्यासाठी शुभ्राला नळीतून अन्न द्यायचं बंद करायचं? डॉक्टर थोडा वेळ गप्प राहिले, मग हळूच म्हणाले, शुभ्रा आता यातून बाहेर येण्याची शक्यता नाही. माझा संताप आता एकदम उफाळून आला. तुम्ही डॉक्टर लोक असं कसं इतक्या ठामपणे सांगू शकता की शुभ्रा यातून बाहेर येणार नाही म्हणून? कधी कुणी आलंच नाही का हो? PSV मधून बाहेर आल्याच्या केसेस आहेत, नाही असं नाही, डॉक्टर शांतपणे म्हणाले. पण जसजसे दिवस जातात तसतशी ती शक्यता कमी होत जाते. शुभ्राला आता 6 महिने झाले. 6 महिन्यानंतर PSV मधून बाहेर येऊन नॉर्मल लाईफ जगण्याची एकही केस नाही. लक्षात घ्या, संपूर्ण जगात एकही केस नाही. पण कशावरून? शुभ्रा याला अपवाद ठरणार नाही. श्रोतेहो, आज आपण कथाकार सुबोध जावडेकर यांच्या विघ्नहर्ती या कथेचा भाग पहिला ऐकला. या कथेचा उर्वरित भाग आपण ऐकू शकाल पुढल्या भागात.
1: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
1: संपर्क 89 39 41 42.
3: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
4: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट आज आपण ऐकत होतात सुबोध जावडेकर यांची कथा विघ्नहर्थी. वाचक स्वर जोडण्या कुलकर्णी यांचा, सादर करते सुमित श्रीपाद.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात विविध भारती पुणे केंद्राचे कार्यक्रम. FM बँड 101 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून आपण आमचे प्रसारण ऐकू शकता जगात सर्वत्र. संध्याकाळचे 5:30 वाजलेत. या प्रसारण सभेत मी अर्चना साने आपण सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम पुना आय केअर सांजधारा.
1: पुना आय केअर सांजधारा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.

0: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पूना आय केअर मधून. पूना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पूना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73-502-77-77-9. पूना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
1: स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
2: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
1: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
2: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
1: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
2: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
1: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
2: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा.
1: अधिक माहितीसाठी आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला.
2: सहकार्यम यशोधनम, जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
1: विश्वास आणि सुविधा दोन्ही तुमच्या सेवेत.
3: जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम
4: कृष्ण हरी. श्रोतेहो नमस्कार. आज पालख्यांचं पुण्यात आगमन होत आहे. हा अभूतपूर्व सोहळा बघण्यासाठी, तो टिपण्यासाठी हजारो पुणेकर उत्सुकतेने त्यात सहभागी पण होत आहेत. काही जण तर वारीबरोबर पंढरपूरला सुद्धा जाऊन येणार आहेत. सगळ्यांना हे भाग्य लाभत नाही, पण आपल्यासारखे पालख्यांच्या दर्शनानं सुद्धा सुखावतात, नाही का? आणि मनानच पंढरीत सुद्धा पोहोचतात.

0: पुन्हा आयकेअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेझर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुन्हा आयकेअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुन्हा आयकेअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: गुडघे दुखीसाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95-95-24-25-59.
2: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
3: घरी पाहुणे आलेत मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
2: चांदीच्या ताटात पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
3: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
2: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94-22-311-106.
4: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
5: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन. पुणे, गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
4: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुणे गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन, अगदी कुंटे चौकात.

0: प्रत्येकीलाच प्रतिमास मध्ये जायची घाई झाली आहे,
1: कारण प्रतिमास मध्ये सर्व तऱ्हेच्या साड्या, ड्रेस मटेरियल्स आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉक वर आहे 60% डिस्काउंट.
2: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुसिव्ह. प्रतिमा एक्सक्लुसिव्ह, टिळक रोड, पुणे.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: संत जनाबाई यांची ही रचना आपण ऐकलीत आशा भोसले आणि सहकारांच्या स्वरात. संगीत होतं यशवंत देव यांचं.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुना आय केअर सांज धारा.
2: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
3: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट एकाच छताखाली आहेत.
2: हो,
3: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
2: मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
3: घे ना, 8800551878. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.

0: NFP registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration. म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. सर्व योजना संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावी.
1: पुण्यात व्यवसायासाठी प्राइम लोकेशन शोधत आहात? मार्केट यार्ड, बिबेवाडी, धनकवडी आणि कात्रज कोंडवा रोडला जोडणारं मध्यवर्ती ठिकाण सुखसागर नगर. इथे उपलब्ध आहेत व्यवसायासाठी प्रशस्त शॉप्स आणि ऑफिसेस, G+3 स्वतंत्र कमर्शियल बिल्डिंग आणि भरपूर पार्किंगची सुविधा. ई कॉमर्स, सुपरमार्केट, ज्वेलरी शोरूम, हेल्थकेअर, कॉर्पोरेट ऑफिस, फॅशन आणि लाईफस्टाईल ब्रँड्स, फर्निचर, क्लासेस किंवा डायग्नॉस्टिक सेंटरसाठी एक आदर्श ठिकाण कमल प्लाझा, खंडोबा मंदिराजवळ, बिबवेवाडी अनेक्स, सुखसागर नगर. अधिक माहितीसाठी संपर्क करा 9834931909. पुन्हा एकदा 9834931909.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: संत ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग आपण ऐकलात. भगवंताशी एकरूप होण्याची एक विलक्षण पारमार्थिक शक्ती त्यांच्यात होती. आपल्या ओव्या अभंगांमधून परमेश्वराशी अद्वैत तत्व त्यांनी निर्माण केलं होतं. यानंतरचं गाणं थोड्याच वेळात.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा.
2: जेवणात उकडीचे मोदक आणि त्यावर मस्त तुपाची धार म्हणजे भोजनाची आणि आपल्या सेलिब्रेशनची खरी श्रीमंती.
3: हा तृप्तीचा आनंद घ्या दुर्वांकूर डायनिंग हॉल मध्ये अस्सल पुणेरी उकडीच्या मोदकानी.
2: उकडीच्या मोदकासह रोज आनंद घ्या 3 अमर्यादित स्वीट्सच्या दुर्वांकूरच्या थाळीचा. दुर्वांकूर पुण्य नगरीला लाभलेला अन्नपूर्णेचा आशीर्वाद.
3: विविध कसदार पदार्थांमुळे प्रत्येकाच्या जिभेवर चव आणि नाव एकच.
2: दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
4: अहो ऐकलं का, तथास तुझा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट आहे.
5: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट, जोक नको मारू सा.
4: अहो तथास तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील तथास्तूच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10-30% अश्युअर्ड डिस्काउंट आहे.
5: अरे वा, मग घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
4: तथास्तू मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास्तू प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तू कुंभेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर.
5: ऑनलाइन शॉपिंगचा लाभ घ्या. आमची वेबसाईट tathastu.fashion.
6: श्रोते हो नमस्कार. आज आपल्या स्टुडिओ मध्ये महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या MNVTI च्या संचालिका माननीय माधवी शिंदे मॅडम आलेल्या आहेत. आज त्या आपल्याला MNVTI मधल्या ब्युटी अँड कॉस्मेटॉलॉजी या अभ्यासक्रमाविषयी माहिती सांगणार आहेत. नमस्कार मॅडम.
7: नमस्कार. आज आपण ब्युटी क्षेत्रातल्या विविध संधी, कॉस्मेटॉलॉजी अँड सलून मॅनेजमेंट या विषयावरती बोलणार आहोत. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, सुंदर दिसायला सगळ्यांनाच आवडतं. एकेकाळी हा फक्त महिलांचा विषय होता, पण आज पुरुषही बऱ्यापैकी सलून्स मध्ये जातात आणि ते सुद्धा याचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर करताना दिसतात. तर त्यामुळे या क्षेत्रात प्रचंड संधी उपलब्ध झाल्या आहेत. काही आपल्याकडे समारंभ असतील तर त्यावेळेला मेकअप आर्टिस्ट म्हणा किंवा ब्युटीशी रिलेटेड याची किती प्रचंड प्रमाणात मागणी आणि तिथे मिळणारे पैसे, खूप एक उत्तम व्यवसाय आज झालेला आहे. आणि याच्यातला MNVTI मध्ये 1 वर्षाचा डिप्लोमा, त्यानंतर 3 महिन्याचा ABTC कोर्स आहे. 1 वर्षाचा जो डिप्लोमा आहे तो आपला स्वतःचा म्हणजे ऑटोनॉमस कोर्स आहे आणि हा कोर्स झाला नंतर 3 महिन्याचा ABTC कोर्स आहे, तर ह्याला नॅशनल लेवलचं हे सर्टिफिकेशन आहे. तर हे जे तुम्ही 2 कोर्सेस करा, ते कोर्सेस केल्यानंतर तुम्हाला वेगळ्या वेगळ्या सलोन्स मध्ये सुरुवातीला काम करता येतं आणि नंतर स्वतःचा व्यवसाय तुम्हाला सुरू करता येतो. आमच्याकडून कोर्स केलेल्या आज 3-3 सलोन्स काही मुली आमच्या चालवतात आणि प्रचंड पैसा या क्षेत्रात त्या मिळवत आहेत. तर नक्की या कोर्सला तुम्ही MNVTI मध्ये ऍडमिशन घ्या. आणि तुम्ही फक्त मेहंदी आर्टिस्ट असाल तरी तुम्ही पैसे मिळवू शकता. फक्त तुम्ही हेअर अँड केअर त्याच्यामध्ये तुम्ही आवड असेल तर तसं तुम्ही काम करू शकता. फक्त मेनिक्युअर पेडिक्युअरचे स्पेशालिस्ट आजकाल असतात, फक्त स्किन रिलेटेड स्पेशलिस्ट असतात, अशा अनेक स्पेशलायझेशन याच्यामध्ये आज उपलब्ध आहे. तर तुम्ही MNVTI मध्ये जरूर ऍडमिशन घ्या, जेणेकरून तुम्ही नोकरी

0: लागणाऱ्या नको, नोकरी देणाऱ्या व्हा. धन्यवाद.
1: mnvti.edu.in फोन नंबर 8237879841.
2: श्री मनमहागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
3: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
4: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
3: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
2: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
3: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
2: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95 95 24 25 59.
5: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
2: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
7: संत तुकाराम महाराजांनी संसार आणि परमार्थाच्या अनुभवातून निर्माण झालेल्या विचारांना आकार दिला तो त्यांच्या शब्दांच्या माध्यमातून. त्यांनी धर्मरक्षण हे आपलं जीवित कार्य जसं मानलं होतं, त्याचप्रमाणे विठ्ठल नाम यात ते खूप तल्लीन पण होत असत.

0: लता मंगेशकर यांनी गायलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग आपण ऐकलात. संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. आणि याबरोबरच पुन्हा ऐकेल सांजधारा हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे.
1: पुन्हा ऐकेल सांजधारा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा ऐकेल मिशन हेल्दी आईज.
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.
0: संध्याकाळचे 6 वाजलेत. आता ऐकूया पुणे वृत्तांत.
3: विविध भारती पुणे राजेंद्र लेले सादर करत आहे पुणे वृत्तांत. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं आज पुण्यात भक्तिमय वातावरणात आगमन झालं. पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी आणि संतांच्या पादुकांच्या दर्शनासाठी शहरातील विविध भागांमध्ये हजारो भाविकांनी गर्दी केली. ज्ञानोबा तुकोबाच्या अखंड जयघोषानं संपूर्ण परिसर दुमदमून गेला होता. पुण्यात पालखी मार्गावर भाविकांनी दुतर्फा रांगा लावून संत पादुकांचं दर्शन घेतलं. महिलांसह ज्येष्ठ नागरिक युवक आणि लहान मुलं मोठ्या संख्येनं या सोहळ्यात सहभागी झाले होते. भक्तिमय वातावरणामुळे संपूर्ण शहरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. पालख्यांचा मुक्काम आज आणि उद्या पुण्यात असेल. पावसाळ्याचा विचार करून वारकरी आणि भाविकांना सुरक्षित निवारा मिळावा यासाठी पालखी मार्गावर अनेक ठिकाणी मंडपांची उभारणी केली आहे. त्यामुळे पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकरी बांधवांसह सर्वच भाविकांची सोय होत आहे. दरम्यान देहू ते पंढरपूर या पालखी मार्गावरील दुपारच्या विसाव्याच्या आणि रात्रीच्या मुक्कामाच्या ठिकाणी जलावरोधक मंडप उभारण्याचं काम एकाच निविदेद्वारे हाती घेण्यात आलं असून सोलापूर जिल्हा परिषद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजना आणि ग्रामविकास विभाग यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. शहरातील भुयारी मार्ग HCMTR आणि रिंगरोड यांसारख्या महत्वाच्या वाहतूक प्रकल्पांची नियोजनबद्ध अंमलबजावणी वित्तीय व्यवस्थापन आणि प्रभावी देखरेख करण्यासाठी राज्य शासनानं पुणे वाहतूक समिती स्थापन केली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला असून याच्या उच्चस्तरीय समितीच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर कार्यकारी समिती अध्यक्ष म्हणून पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्याकडे जबाबदारी दिली आहे. याशिवाय इनर रिंग रोड प्रकल्पाच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर आयुक्त आणि संबंधित पदाधिकारी तसंच PMRDA आयुक्त यांचाही समितीमध्ये समावेश केला आहे. पुणे शहरात पावसाळ्यात पाणी साचणाऱ्या 39 ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती करून त्यांची जबाबदारी निश्चित करावी तसंच आपत्कालीन नियोजनासह सुरू असलेल्या कामांचा नियमित आढावा घ्यावा असे निर्देश पुणे महापालिकेच्या स्थायी समितीनं प्रशासनाला दिले आहेत. शहरातील 39 पाणी साठणाऱ्या तसंच अन्य काही ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना अजूनही पूर्ण झालेल्या नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. खडकवासला धरण साखळीत पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी चारही धरणांमध्ये पाण्याची आवक कायम आहे. काल सकाळी 6 वाजेपर्यंत धरण साखळीत 3.38 TMC पाण्याची भर पडली. सध्या 16 TMC म्हणजे 54.89% उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती जलसंपदा विभागानं दिली आहे. पावसाळ्यात वाढणारी पर्यटकांची गर्दी संभाव्य अपघात आणि कायदा सुव्यवस्था लक्षात घेऊन मावळ तालुक्यातील अनेक गड किल्ले आणि पर्यटन स्थळांवर 31 ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान अतिवृष्टीमुळे विस्कळीत झालेली मुंबई पुणे रेल्वेची घाट मार्गावरील वाहतूक आता टप्प्याटप्प्यानं पूर्ववत होत आहे. घाटातील एक मार्गिका वाहतुकीसाठी सुरू करण्यात आली असून दुसरी मार्गिका रात्री उशिरापर्यंत सुरू करण्याचं नियोजन आहे. तिसरी मार्गिका सुरू होण्यासाठी मात्र आणखी काही वेळ लागण्याची शक्यता रेल्वे प्रशासनानं व्यक्त केली आहे. पुण्याच्या सशस्त्र सेनेच्या AFMC वैद्यकीय महाविद्यालयाने यंदाच्या MDRA बेस्ट मेडिकल कॉलेज मानांकनामध्ये राज्यात प्रथम आणि राष्ट्रीय स्तरावर 3रा क्रमांक पटकावला. तसंच देशातील सर्वात कमी शुल्क असलेलं आणि सर्वोच्च मानांकन प्राप्त सरकारी वैद्यकीय महाविद्यालय म्हणूनही AFMC आपली ओळख निर्माण केली आहे. मोशी इथल्या घनकचरा व्यवस्थापन केंद्रातील दुमजली इमारत कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली कोसळल्याच्या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून आणखी 6 जण अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. युद्धपातळीवर सुरू असलेल्या बचाव मोहिमेत आतापर्यंत 17 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. इमारतीमध्ये अंदाजे 23 जण होते. दुर्घटनेनंतर राष्ट्रीय

0: आपत्ती प्रतिसाद दल NDRF, अग्निशमन दल, पोलीस, महापालिका प्रशासन तसंच दक्षिण मुख्यालयाच्या संयुक्त कृती दलातील अभियंता आणि वैद्यकीय पथकं घटनास्थळी तैनात असून समन्वयानं बचाव कार्य सुरू आहे. पुणे शहरात आज काही काळ सूर्यदर्शन झालं. दुपारनंतर हवामान ढगाळ होतं तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडल्या. आज कमाल 30 पूर्णांक तर किमान 22.7° सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू ताज्या पुणे वृत्तांतमध्ये, उद्या संध्याकाळी 6 वाजता. नमस्कार.
1: आकाशवाणी पुणे केंद्राची ही आहे विविध भारती सेवा, FM बँड 101 MHz. संध्याकाळचे 6:05 आणि 25 सेकंद झाले आहेत. आता ऐकूया कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: संपर्क 89 29 30 41 42.
4: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.

0: रहेगी तू मेरे सब।
1: मंडळी आठवलं का हे गाणं कुठल्या चित्रपटातलं येते? अगदी बरोबर, सुपरस्टार राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर यांच्या आराधना या चित्रपटातलं। 1969 मध्ये शक्ती सामंत दिग्दर्शित हा चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि या चित्रपटानंतर राजेश खन्ना रातोरात सुपरस्टार झाला। मेरे सपनों की रानी कब आएगी तू या गाण्यासाठी राजेश खन्नाला किशोर कुमार यांचा आवाज देण्यात आला। एकीकडे टॉय ट्रेन मध्ये बसलेली शर्मिला टागोर आणि दुसरीकडे जीप चालवताना राजेश खन्ना असा सिक्वेन्स आपल्याला चित्रपटात बघायला मिळतो। पण तुम्हाला गंमत माहिती आहे का मंडळी, या दोन्ही कलाकारांनी प्रत्यक्षात ते दृश्य कधीच एकत्र शूट केलेलं नाही। अहो, शर्मिला टागोर कधी दार्जिलिंगला येऊच शकल्या नाहीत, त्यामुळे त्यांच्या या भागाचं चित्रीकरण मुंबईतल्या एका स्टुडिओमध्ये उभारलेल्या ट्रेनच्या सेट वापरून करण्यात आलेलं आहे आणि राजेश खन्ना यांचं शूटिंग त्यांच्या तारखांप्रमाणे ऍडजस्ट करण्यात आलं। मग मोठ्या कौशल्यानं हे फुटेज एकत्र करून एडिटरनं एडिटिंग केलं आणि पडद्यावर दाखवलं गेलं। पण बघा ना, चित्रपटात ही गोष्ट कुठेही आपल्याला जाणवत नाही। हीच तर खरी या कलाकारांच्या अभिनयाची आणि अर्थातच टेक्निशियन्सची किमया म्हणायला हवी। या चित्रपटातली सगळीच गाणी खूप गाजली हो मंडळी। मेरे सपनों की रानी कब आएगी तू, रूप तेरा मस्ताना, कोरा कागज था ये मन मेरा, चंदा है तू मेरा सूरज है तू, गुनगुना रहे है भवरे आणि बागों में बहार है।

0: ही गाणी आजही बॅकग्राऊंड म्युझिक सकट आपल्याला पाठेत, हो की नाही? 1960 दशकातला संगम आणि मेरे मेहबूब यानंतरचा तिसरा सर्वाधिक विकला गेलेला हिंदी चित्रपट म्हणजे आराधना. 17व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आणि अभिनेत्री शर्मिला टागोर यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देखील मिळाला. आराधना या चित्रपटाच्या प्रचंड यशामुळे तो बंगालीत देखील डब केला. शिवाय त्याचे दोन रिमिक्स सुद्धा करण्यात आले, एक तमिळ भाषेत आणि एक तेलगू भाषेत. या चित्रपटाबद्दलच्या अजूनही काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, पण या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 29 30 41 42. मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. 1969 मध्ये प्रदर्शित झालेल्या आराधना या चित्रपटाबद्दल आज आपण बोलतोय.
3: रूप तेरा मस्ताना प्यार मेरा.

मंडळी, हे जे रोमॅन्टिक गाणं आपण आता ऐकलं ते त्या काळात एक मैलाचा दगड ठरलं, कारण संपूर्ण गाणं एका अखंड टेक मध्ये शूट करण्यात आलं होतं, कुठेही कट नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शर्मिला टागोर आणि राजेश खन्ना यांनी गाण्यावर एकदाही लिपसिंग सुद्धा केलेलं नाही. या चित्रपटातली गाणी आनंद बक्षी यांनी लिहिली होती, तर चित्रपटाचं संगीत एस डी बर्मन यांनी दिलेलं होतं आणि त्यांना सहाय्यक संगीत दिग्दर्शक होते आर डी बर्मन, ज्यांचं मुख्य काम होतं संगीत संयोजन, पार्श्वसंगीत आणि गायकांसाठी चाली तयार करणं, शिवाय या सगळ्या प्रक्रियेत वडिलांना मदत करणं. सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यासाठी किशोर कुमार यांना समोर आणण्यात एस डी बर्मन यांचा महत्वाचा वाटा होता. बरं का मंडळी, आराधना या चित्रपटापासून सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या स्टारडमला सुरुवात झाली आणि 1969 ते 1971 या काळात राजेश खन्ना यांनी सलग 17 हिट पिक्चर दिले आणि असं म्हणतात की हे रेकॉर्ड आजपर्यंत कोणीही मोडू शकलं नाही. चित्रपटांच्या अशाच गप्पा ऐकूयात उद्याच्या भागात. आता ऐकूयात मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या आवाजातलं एस डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं, गीतकार आनंद बक्षी यांचं आराधना चित्रपटातलं हे अजून एक गीत.

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू।
1: आपण ऐकत होतात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून। श्रोतेहो, संध्याकाळचे 6:15 वाजले, आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली। डॉक्टर

0: आपण ऐकत होतात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून. श्रोते हो, संध्याकाळचे 6:15 वाजले. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: अरुणदाते यांनी गायलेलं हे होतं वारा कांत यांचं गीत. संगीत होतं वसंत प्रभू यांचं. श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, गीतांजली.
1: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
2: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
1: फक्त 7.75% व्याजदरापासून, तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
2: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
1: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
2: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
1: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
2: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे.

0: एकदम बेस्ट साताऱ्याचे काटदरे मसाले 1958 पासून चमचमीत मसाले चटपटीत लोणची खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स काटदरे मसाले।
1: मॅथ्सची भीती वाटते, पाढे पाठवत नाहीत।
2: मग आता ही भीती घालूया।
3: 99 पर्यंतचे पाढे अगदी सहज येतात।
2: ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन चुटकी सरशी होतात।
3: कॉन्सन्ट्रेशन आणि मेमरी होते एकदम स्ट्रॉंग।
2: मुलं होतात कॅल्क्युलेटर सारखी फास्ट।
3: स्पर्धा परीक्षांमध्ये देतात उत्तम परफॉर्मन्स।
2: यातूनच तर वाढतो मुलांचा कॉन्फिडन्स।
3: म्हणूनच आजच आपल्या मुलांना शिकवा अबॅकस। आजच ऍडमिशन घ्या आणि मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट।
2: ऑनलाइन आणि ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क सक्सेस अबॅकस 88 56 56 00 11
3: 88 58 56 00 11।
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।

0: अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं आणि अनिल अरुण यांनी स्वरबद्ध केलेलं हे गीत होतं शांताराम नांदगावकर यांचं. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: मणके दुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक.

0: 95 95 24 25 59.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेलं हे होतं गंगाधर महांबरे यांचं गीत. गायलं होतं आशा भोसले यांनी. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित भेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 9595924259. अहो ऐकलं का, तथास तुझा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट आहे.
2: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट, जोक नको मारू सर.
1: अहो तथास तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील तथास तूच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10-30% अश्युअर्ड डिस्काउंट आहे.
2: मग घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
1: तथास्तु मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास्तु प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तु कुंभेकर रोड पुणे आणि लक्ष्मी रोड कोल्हापूर.
2: ऑनलाईन शॉपिंगचा लाभ घ्या. आमची वेबसाईट तथास्तु .fashion.

0: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची. संपर्क 9921055575 9921057575. आंबेकर लॉन्स.
1: शाही समारंभासाठी आंबेकर लॉन्स.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: दशरथ पुजारी यांनी संगीतबद्ध केलेलं हे होतं रमेश आणावकर यांचं गीत, गायलं होतं सुमन कल्याणपूर यांनी. श्रोतेहो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित भेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
2: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
1: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
2: सौजन्य डॉक्टर मृण्मय धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर, पुणे.
1: संपर्क 78-23-84-11-20
2: 7823-84-1120.
3: आई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
4: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
3: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
4: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर

0: उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
1: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
0: लगेच फोन करतो 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: उषा मंगेशकर यांनी गायलेलं हे होतं शांता शेळके यांचं गीत. संगीत होतं मीना खडीकर यांचं. श्रोतेहो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली. हा कार्यक्रम आपण ऐकत आहात विविध भारतीच्या पुणे केंद्रावरून FM बँड 101 MHz.
1: पॅरालिसिससाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: आता ऐकूया स्नेहल भाटकर यांनी संगीतबद्ध केलेलं पी सावळराम यांचं गीत. या मालक या चित्रपटासाठी हे गीत गायलं आहे आशा भोसले यांनी.

या मालक या चित्रपटातलं हे होतं आशा भोसले यांनी गायलेलं गीत. ही रचना होती पी सावराम यांची. संगीतबद्ध केली होती स्नेहल भाटकर यांनी.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात विविध भारती पुणे केंद्राचे कार्यक्रम. संध्याकाळचे 7:15 वाजले जाता ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ प्रसारित करत आहोत.
2: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच.

0: असं नाही.
1: आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा म्हणजे प्रियांका गोगटेचा मनापासून नमस्कार. श्रोते हो, आज आपण पुण्यातील 100 वर्ष जुनी सुवर्ण पेढी जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणाऱ्या श्री गजांत लक्ष्मी अंगठी बद्दल माहीत करून घेणार आहोत. श्रोते हो, ही अंगठी धारण करणाऱ्याला आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यास मदत करू शकणारी, तसंच धनवृद्धी सोबत आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यास मदत करू शकणारी श्री गजांत लक्ष्मी अंगठी म्हणजे खरोखरच एक महत्वाची भूमिका निभावते असा अनुभव आपल्या असंख्य बंधू भगिनींना आला आहे. संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित श्री गजांत लक्ष्मी अंगठी केरळ सोडल्यास संपूर्ण भारतात फक्त जितेंद्र घोडके सराफांकडेच मिळते. श्री गजांत लक्ष्मी अंगठी जेवढ्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि श्रद्धेनं तयार केली जाते तेवढ्याच श्रद्धेनं स्वतः श्री जितेंद्र घोडके सराफ यांच्या हस्ते ती अंगठी धारण करणाऱ्यास दिली जाते आणि तेवढ्याच श्रद्धेनं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं ती एका विशिष्ट मुहूर्तावर अर्थात दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटांच्या कालावधीतच ती धारण करायची असते. जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणारी ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी सोनं चांदी तांब किंवा पंचधातू मध्ये एक विशिष्ट आणि अतिशय दुर्मिळ अशा घटक पदार्थाच्या मदतीनं तयार केली जाते. पण श्रोते हो, एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर श्री गजांत लक्ष्मी अंगठी प्रथमच धारण करत असाल तर ही सोन्याची न घेता चांदी तांब किंवा पंचधातू मध्येच बनवावी असा स्पष्ट सल्ला श्री जितेंद्र घोडके सराफ अर्थात सर्वांचे लाडके दादा आपल्या सर्व ग्राहकांना देतात आणि ते अतिशय अभिमानानं आणि विश्वासानं असंही सांगतात की या दिवाळीत जी व्यक्ती चांदी तांब किंवा पंचधातू मध्ये ही अंगठी धारण करते ती व्यक्ती पुढल्या वर्षी सोन्याची अंगठी घेण्यास स्वतः तर येतेच पण इतर 10-12 लोकांनाही सोबत घेऊन येते. श्रोते हो, दिवसेंदिवस श्री गजांत लक्ष्मी अंगठीची वाढती मागणी त्यामुळे शेवटच्या काही दिवसात होणारी गर्दी आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा नाईलाजानं मागणी पूर्ण करू शकण्याची असमर्थता आणि त्यामुळे आमच्या प्रिय ग्राहकांची होणारी निराशा टाळण्यासाठी जितेंद्र घोडके सराफ यांनी या वर्षी मार्च महिन्यापासूनच श्री गजांत लक्ष्मी अंगठीची विक्री सुरू केली आहे. आपणास श्री गजांत लक्ष्मी अंगठी हवी असल्यास आजच आमच्या दालनात आपलं सहर्ष स्वागत आहे. इतर शहरातील ग्राहक फोन करून अंगठी बुक करू शकतात. या अंगठीची किंमत धातू म्हणजेच चांदी तांब पंचधातू आणि त्यामध्ये 1 लाईन 2 लाईन 3 लाईनचे डिझाईन त्याचप्रमाणे अंगठीचा साईज यावर ठरते. अंगठीचा साईज कसा द्यायचा हे फोनवर सांगितलं जाईल. त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉलवर विविध डिझाईन्स दाखवण्याची सुद्धा सोय आहे. एकदा अंगठीची निवड झाली पेमेंट केलं की लागलीच तुम्हाला व्हॉट्सअपवर पावती पाठवली जाईल आणि अंगठी भारतात कुठेही कुरिअरनी पाठवण्याची सुद्धा सोय जितेंद्र घोडके सराफ यांनी केली आहे. एक अत्यंत महत्वाचं म्हणजे ही अंगठी जरी आता घेऊन गेलात तरीही ही अंगठी इतर शुभ मुहूर्त जसं की गुढीपाडवा अक्षय तृतीया दसरा किंवा गुरुपुष्यामृत या दिवशी धारण न करता आधी सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तेही फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटातच 5 मिनिटांचा विधी करून भक्तीभावानं ती धारण करायची आहे. घरी करण्यात येणाऱ्या या विधीसाठी कुठलाही खर्च येत नाही. तर मग श्रोते हो, आता वाट कसली बघताय? आजच श्री गजांत लक्ष्मी अंगठी घरी घेऊन जा आणि आपल्या आर्थिक अडचणींवर मात करून आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. आमचा पत्ता जितेंद्र घोडके सराफ बिझी लँड बिल्डिंग कुमठेकर रोड चितळे बंधू मागील लेन सदाशिवपेठ पुणे. आमचे फोन नंबर्स 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स 0-20-244-78-286 किंवा 0-20-244-80-135.
2: ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ आपण ऐकलात विविध भारतीच्या पुणे केंद्रावरून. संध्याकाळचे 6:50

लता मंगेशकर यांनी गायलेलं हे होतं माणसाला पंख असतात या चित्रपटातलं गीत. गीतरचना वि.स. खांडेकर यांची, संगीतकार मीना खडीकर.

आशा भोसले यांनी गायलेलं हे होतं यंदा कर्तव्य आहे या चित्रपटातलं गीत. श्रीकृष्ण पोवळे यांचं गीत स्वरबद्ध केलं होतं श्रीनिवास खळे यांनी.

वैशाख वणवा या चित्रपटातलं हे होतं ग. दि. माडगुळकर यांचं गीत. संगीत होतं दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर होता उषा मंगेशकर यांचा. याबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात विविध भारतीच्या पुणे केंद्रावरून FM बँड 101 MHz. आता थोड्याच वेळात म्हणजेच बरोबर 7 वाजता जयमाला हा कार्यक्रम आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: संध्याकाळचे 7:30 वाजलेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम पुणे पीपल्स बँक गजर हरिनामाचा.
1: गजर हरिनामाचा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणे पीपल्स बँक. विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
2: पीपल्स बँक आम्ही सतत बदलत आहोत. आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक, मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: संत केशवदास यांची ही भक्तिरचना आपण ऐकलीत शाहीर साबळे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे पीपल्स बँक प्रस्तुत कार्यक्रम गजर हरिनामाचा.
2: पीपल्स बँक, आम्ही सतत बदलत आहोत, आधुनिक तंत्रज्ञान आणलं, पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक, मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ. अहो, ऐकलत का? तथास तुझा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट आहे.
3: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट? जोक नको मारू सर.
2: अहो, तथास तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते, आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील तथास्तूच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10-30% अशोर्ड डिस्काउंट आहे.
3: अरे वा, मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
2: तथास्तू मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय असेल. तथास्तू प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तू कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर.
3: ऑनलाइन शॉपिंगचा लाभ घ्या.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: स्नेहल भाटकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली संत ज्ञानेश्वर महाराजांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं स्नेहल भाटकर यांचंच.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे पीपल्स बँक प्रस्तुत कार्यक्रम गजर हरिनामाचा.
2: पीपल्स बँक आम्ही सतत बदलत आहोत. आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक मल्टीस्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
3: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
4: अग शिल्पा, येईल का खाली बसता?
5: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
4: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
3: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
4: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा. पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
3: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95 95 24 25 59.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
3: इष्टदेवताभ्यो नमः. कुलदेव.

0: रमेश डाईंग, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।

सुधीर फडके, सुरेश वाडकर, जयवंत कुलकर्णी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे होतं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीत होतं अनिल अरुणी यांचं.

0: संत नामदेव महाराजांची ही भक्तिरचना आपण ऐकलीत वाणी जयराम आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. संगीत होतं वसंत देसाई यांचं.
1: गजर हरिनामाचा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुणे पीपल्स बँक. विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
0: आकाशवाणी पुणे केंद्राची ही आहे विविध भारती सेवा. आता थोड्याच वेळात म्हणजेच बरोबर 8 वाजता हवामहल हा कार्यक्रम राष्ट्रीय वाहिनीवरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: खुद पे इतराते न जाओगे?
1: नहीं, खुद पे नहीं,

0: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक।

मनावरती अगदी अगदी अगदी मी तो भुली

0: रिको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
2: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
3: आणि स्वामिनीचा मान्सून इश्य सेल सुरू झाला, 10 ते 50% डिस्काउंट। स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठे करोड, बिझल अँड बिल्डिंग, पुणे।
4: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।

0: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
1: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
2: की रात ढलने को है, सितारे शब के दामन में मुस्कुराने को हैं, ये नजारे फिर मुस्कुराएंगे, कैद भंवरे जो फूलों में हो जाएंगे.

0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
2: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
3: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरी नामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.

0: सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक
1: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ. प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
0: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ. तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
3: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
4: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे, बेला के फूल. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
5: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री.

0: आकाशवाणी पुणे केंद्राची ही आहे विविध भारती सेवा FM बँड 101 MHz. रात्रीचे 11 वाजलेत. आता प्रसारित करत आहोत
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: श्रोतेहो नमस्कार. सुप्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता गुरुदत्त यांचा आज जन्मदिवस. अतिशय वेगळ्या पठडीचे चित्रपट निर्माण करून गुरुदत्त यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. या जादूनगरीत खरोखरच जादू व्हावी असे बहारदार चित्रपट त्यांनी निर्माण केले. आज गुरुदत्त निर्मित, दिग्दर्शित, अभिनीत चित्रपटातली काही गाणी आपण ऐकणार आहोत.

0: हे होतं सीआयडी या चित्रपटातलं मोहम्मद रफी आणि शमशाद बेगम यांनी गायलेलं गीत. संगीत होतं ओपी नय्यर यांचं. श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक बेला के फूल हा कार्यक्रम.
1: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 9595924259. स्वतःचा घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
2: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
1: फक्त 7.75% व्याजदरापासून, तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
2: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
1: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%,
2: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
1: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
2: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.
1: अहो, ऐकलत का? तथास तुझा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट आहे.
2: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट? जोक नको मारू सर.
1: अहो, तथास तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते, आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील कथास्तूच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10-30% अशोर्ड डिस्काउंट आहे.
2: अरे वा, मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
1: कथास्तू मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय असेल. तथास्तू प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तू कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर.
2: ऑनलाइन शॉपिंगचा लाभ घ्या. आमची वेबसाईट तथास्तू.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: दिग्दर्शक म्हणून बाजी हा त्यांचा पहिला चित्रपट होता. चित्रपटाला कथा तर हवीच, पण ती पडद्यावर आणताना लोकांच्या मागणीनुसार ती हवी, प्रभावी पण हवी, तांत्रिक बाजू उत्तम हवी, तर सांगीतिकदृष्ट्याही ताकदीची हवी हे गुरुदत्त जाणून होते. बाजीच्या गाण्यांनी बाजी मारली हे वेगळं सांगायलाच नको.

0: गीता दत्त यांनी गायलेलं हे होतं बाजी या चित्रपटातलं साहिर लुधियानवी यांचं गीत. संगीत होतं सचिन देव बर्मन यांचं.
1: मणके दुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: गुरुदत्त फिल्म्स या बॅनर खालचा म्हणजे स्वतःच्या स्वतंत्र निर्मितीतला आरपार हा त्यांचा पहिला चित्रपट आणि तो अतिशय गाजला. त्याआधीचा बाज हा चित्रपट पडल्यामुळे त्रासलेल्या गुरुदत्त आणि संगीतकार ओपी नय्यर या दोघांनाही नवीन दिशा मिळाली हे नक्की.

0: अरे जा जा जा जा।
1: अरे सुन सुन सुन सुन।
2: मोहम्मद रफी आणि गीता दत्त यांनी गायलेलं हे होतं आरपार या चित्रपटातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीत होतं ओ पी नय्यर यांचं. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक बेला के फूल.
3: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
4: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
5: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
4: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
6: अय ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
7: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ.
8: तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
6: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
7: पिंपरी चिंचवड मध्ये.
8: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
6: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
8: लगेच फोन करतो 95 95 24 25 59.
9: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
10: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: अत्यंत सुरेख आणि काव्यात्मक कलाकृती म्हणून नावाजला गेलेला गुरुदत्त यांचा चित्रपट म्हणजे प्यासा. प्यासामधला संवेदनशील कवी आणि त्याच्या काव्यावर लुब्ध असलेली गुलाबो असं हे कथानक. उत्तम छायाचित्रण ही गुरुदत्त यांच्या प्रत्येक सिनेमाची जमेची बाजू म्हणता येईल. यातली प्रत्येक फ्रेम बघताना आपल्याला त्याची प्रचिती येतेच.

0: प्यासा या चित्रपटातलं हे होतं. गीता दत्त यांनी गायलेलं साहिल लुधियानवी यांचं गीत. संगीत होतं सचिन देव बर्मन यांचं. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक बेला के फूल.
1: पॅरालिसिससाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: साहिब बीबी और गुलाम हा अतिशय महत्वाकांक्षी आणि सर्वाधिक गाजलेला गुरुदत्त फिल्म्सचा चित्रपट होता. जेवढा तांत्रिकदृष्ट्या सक्षम तेवढाच भावनिकदृष्ट्याही सशक्त झालेला. अगदी बर्लिन चित्रपट महोत्सवातही त्याची वर्णी लागली. यात गुरुदत्त एका वेगळ्याच भूमिकेत आपल्याला दिसले, या गाण्यातल्या वर्णनाप्रमाणेच.

0: शकील पदयनी यांचं हे गीत स्वरबद्ध केलं होतं हेमंत कुमार यांनी, गायलं होतं आशा भोसले यांनी. श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित भेगडे सिद्धिविनायक क्लिनिक बेला के फूल हा कार्यक्रम.
1: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
1: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
3: अय ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
4: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
3: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
4: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
3: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
4: लगेच फोन करतो, 9595924559. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 9595924559.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: कागज के फूल हा कलात्मक चित्रपट खरं तर साहिब बीबी और गुलामच्याही आधीचा. यात प्रकाश योजना आणि चित्र चौकटींच्या बाबतीत नवनवीन प्रयोग त्यांनी केले, पण चित्रपट यशस्वी झाला नाही. उलट प्रखर टीकेला त्यावेळी गुरुदत्त यांना सामोरं जावं लागलं. कालांतराने या सिनेमाची महती, त्यातले प्रयोग फार उशिराने असं म्हणूया लोकांच्या लक्षात आले. काळाच्या पुढे जाऊन विचार करणाऱ्यांचे विचार हे लक्षात येण्यासाठी तो पुढचाच काळ यावा लागतो, हेच खरं.

0: गीतादत्त यांनी गायलेलं हे होतं कागज के फूल या चित्रपटातलं कैफी आझमी यांचं गीत. संगीत सचिन देव बर्मन यांचं.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 11:30 वाजलेत. आमचे आजचे कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. मी अर्चना साने आता आपला निरोप घेत आहे. FM बँड 101 मेगाहर्ट्झवर पुन्हा आपली भेट उद्या 5:50 वाजून. शुभरात्री. जय हिंद.